संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला सुरेश पाडकर यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमातलं शेवटचं गीत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत पण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 15 भाद्रपद शके 1948, अर्थात 6 सप्टेंबर 2026. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. या सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 6:05 आणि 30 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया वैदिक मंत्र श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात.

मंगल प्रभातमध्ये यानंतर आपण ऐकणार आहोत शरद सुतावणे यांच्या स्वरात अशोक दातार यांची ही रचना.

अशोक दातार यांची रचना आपण ऐकली, शरद सुतावणे यांच्या स्वरात. यानंतर मंगलप्रभातमध्ये ऐकूया माधुरी नाईक यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं हे गीत.

श्री स्वरूपानंद स्वामी यांची रचना आपण ऐकली, नीलाक्षी पेंढारकर यांच्या स्वरात. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंद यांनी गायलेलं साने गुरुजी यांचं हे गीत.

0: साने गुरुजी यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात संगीतकार कानू घोष. आणि या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. श्रोते हो, आपण माणसं आहोत आणि माणसं चुका करतात. चूक होणं ही काही कमीपणाची गोष्ट नाही, उलट प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवून जाते, विचार करायला लावते आणि पुढचं पाऊल अधिक समजूतदारपणे टाकायला शिकवते. नाही, एखादी गोष्ट आपण नव्याने करायला शिकतो किंवा अगदी दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी करताना सुद्धा कधीतरी चूक होऊच शकते, त्यामुळे आपल्याकडून कधी ना कधी चूक ही होणारच. पण महत्त्वाची गोष्ट अशी की ती चूक पुन्हा पुन्हा होऊ नये याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा ती चूक मान्य करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःची चूक मान्य करण्याचं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. स्वतःकडे पाहण्यासाठी नेहमी आरशासमोर उभं राहण्याची गरज नाही श्रोते हो. कधीकधी आपल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारल्या, त्यातून शिकण्याची तयारी ठेवली की आपलं स्वतःचं प्रतिबिंब त्याहून अधिक स्पष्ट दिसतं. त्यामुळे चूक झालीच तर काही हरकत नाही, ती स्वीकारून त्यातून शिकून पुन्हा नव्याने पुढे जाऊया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस झाला। कमाल तापमान कुलाबा इथे 33, सांताक्रूज इथे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 26, सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 93% नोंदली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 9.2 मिलीमीटर इतकी झाली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 33, किमान 27 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात ओमानलगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात भुईमूग पिकात प्लास्टिक अच्छादनाचा वापर याबद्दलची माहिती, सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल। आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर यामध्ये औषधी वंधन संवर्धन आणि पर्याय या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल। सहभाग वनस्पती शास्त्रज्ञ पूर्वा जोशी। सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आडवाटेवरील पुस्तकं या मालेत फ्रेंच विचारवंत पॉल वॅलेनरी यांच्या मस्यू तेस्त या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा, वाचकस्वर दिनेश अडावतकर। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर। सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 117। सकाळी 9:30 सामुदायिक गायनपाठ। सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रतिमा टिळक यांचं गायन, राग देसी। सकाळी 11:00

0: 5 मिनिटांनी आपली आवड. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ज्ञान भारतम या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियंका मुजुमदार भिडे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. त्यानंतर नेत्रदान 15व्यानिमित्त नेत्रतज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत. दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजेश श्रीनिवासन यांचं कर्नाटक शैलीतलं लय विन्यासम राग सिमेंद्र मध्यम. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कल्याणी शर्मा यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग कल्याणी. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात UPSC CSE 2025 AIR 601 आणि UPSC IFOS 2025 AIR 62 या क्रमांकांना एकाच वर्षी 2 पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित मळवेकर यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत या कार्यक्रमात व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड ताडदेव येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई याविषयी कीर्तनकार नीता जोशी. रात्री 8:30 हिंदी सुगम संगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:41 झाली आहेत. ऐकूया एक संदेश आणि त्यानंतर कृषीवाणी.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भुईमूग पिकासाठी प्लास्टिक आच्छादनाचा वापर करताना ते पारदर्शक असणं गरजेचं आहे. आच्छादन अतिशय पातळ आणि पारदर्शक असावं जेणेकरून सूर्याची उष्णता जमिनीपर्यंत पोहोचेल. आच्छादनाची जाडी सुमारे 7 मायक्रॉन असावी, त्यामुळे भुईमुगाच्या आऱ्या आच्छादनातून सहजपणे जमिनीमध्ये जातील. आच्छादनाची रुंदी 90 सेंटीमीटर, पन्ह्याच्या प्लास्टिक कागदाप्रमाणे आणि लांबी शेताच्या आकारमानानुसार तसंच उतारानुसार ठेवावी. आच्छादनाच्या मध्यभागी 20 सेंटीमीटर अंतरावर 3 ओळींमध्ये 10 सेंटीमीटर वर 3 सेंटीमीटर व्यासाची भोकं पाडून घ्यावी. प्लास्टिक आच्छादनामुळे होणारे फायदे सुद्धा आहेत. यामध्ये जमिनीतील तापमान वाढतं, त्यामुळे थंडीच्या कालावधीत भुईमुगाची उगवण सुमारे 3 ते 4 दिवस लवकर होते. जमिनीतून होणारं बाष्पीभवन रोखलं जातं, यामुळे पिकास पाणी कमी लागतं आणि 2 ते 3 पाण्याच्या पाण्यांची बचत होते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंमध्ये वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. जमिनीतील जीवाणूंची वाढ झाल्यामुळे भुईमुगाची नत्रस्थिरीकरणाची क्षमता वाढते, तसंच इतर आवश्यक स्फुरद पालाश या अन्न घटकांची उपलब्धतासुद्धा वाढते. मुळांची वाढ जोमानं होते आणि मुळांचा एकूण विस्तार वाढतो. पिकाची वाढ जोमानं होते, फुलं लवकर

0: हे जास्त प्रमाणात येतात, त्यामुळे शेंगांचं प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी मिळतो. उशिरा येणाऱ्या आऱ्या कमकुवत असल्यामुळे त्या प्लास्टिक फिल्म भेदून जमिनीत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे जमिनीत गेलेल्या आऱ्यांमधील दाणे चांगले पोसले जातात आणि सर्व शेंगा जवळजवळ एकाच वेळी तयार होतात. शेंगांमधील तेल आणि प्रथिनांचं प्रमाण वाढतं. भुईमूग साधारण 8 ते 10 दिवस लवकर काढणीस तयार होतो. भुईमुगाची वाढ जोमानं झाल्यामुळे रोगांचं प्रमाण कमी होतं, तसंच शेंगांचं उत्पादन वाढतं. तणनाशक फवारणीनंतर प्लास्टिक आच्छादन गादी वाफ्यावर अंथरावं, आच्छादन स्थिर राहावं म्हणून 2 वाफ्यातील सरींमधील आच्छादनाच्या कडांवर मातीचा थर द्यावा.
1: कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलंय. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूयात एक निवेदन. शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण बालपण आणि किशोरावस्थेमध्ये वाढीसाठी पोषणाचा मजबूत पाया कसा असावा याची माहिती घेतली. तर आजच्या भागात युवा आणि प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. आजची युवा आणि प्रौढ पिढी अत्यंत वेगवान जीवनशैली जगत आहे. कामाचा वाढता ताण, लांब कामाचे तास, प्रवास, झोपेची कमतरता आणि अनियमित जेवण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता टाळला जातो, दुपारचे जेवण उशिरा होते आणि भूक लागली की चटपट मिळणारे जंक फूड किंवा पॅकेटचे पदार्थ खाल्ले जातात. सुरुवातीला ही सवय फारशी त्रासदायक वाटत नाही, मात्र दीर्घकाळ अशी जीवनशैली राहिल्यास वजन वाढणे, पोटाची चरबी वाढणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी यांची गरज असते. त्यामुळे प्रत्येक मुख्य जेवणात धान्य, भाकरी किंवा पोळी, डाळ किंवा कडधान्य, भरपूर भाज्या, दही किंवा इतर योग्य पदार्थ आणि आवश्यकतेनुसार प्रथिनांचा स्रोत असावा. नाश्ता टाळणे ही चांगली सवय नाही. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा. पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, दही किंवा फळे यांसारखे पर्याय वापरता येतात. कामाच्या ठिकाणी भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेय घेण्याऐवजी फळ, भाजलेले चणे, मखाने, सुका मेवा किंवा घरगुती स्नॅक्स निवडणे अतिशय योग्य राहील. आहारातील साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे तितकेच महत्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे अनेक जण भावनिक खाण्याकडे वळतात. ताण आला की गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ चालणे, खोल श्वास घेणे, विश्रांती घेणे किंवा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा. आपल्या शरीराला

0: आपण रोज काय देतो यावर आपल्या कार्यक्षमतेचा मोठा भाग अवलंबून असतो. म्हणूनच वेळ कमी असला तरी आरोग्यासाठी वेळ काढा. जेवण अनियमित करू नका. जंक फूडवर अवलंबून राहू नका आणि संतुलित आहाराला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कारण निरोगी शरीर असेल तरच काम करण्याची ऊर्जा, एकाग्रता आणि जीवनाचा आनंद टिकून राहतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा बहुमूल असा खजिना आपल्याला लाभलेला आहे. त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
2: नमस्कार
1: पूर्वाताई. काय काम करायचं, का करायचं, ते कशासाठी तुम्ही सुरू केलेत हे सगळ्या पहिल्या भागात आपण बघितलं. पण हे सगळं ठरवल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच का आणि प्रत्यक्ष कामाला तिथे कशी काय सुरुवात झाली?
2: कसं झालं की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 2007-8-9-10 या काळामध्ये वाचन काही ना काही चालू होतं. काही ना काही आणि ह्या औषधी वनस्पतींचं नेमकं मी सुद्धा पाहत होते त्यांच्याकडे की काय करता येईल, कसं करता येईल, कुठे वापरणार आपण, मोठ्या इंडस्ट्रीज, छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या समजून घेणं हा कुठेतरी एक भाग चालू होता. आणि त्याच दरम्यान एक प्रकल्प ताडोब्याच्या बफर झोनमध्ये सुरू झालेला होता. तो मेनली असा होता की गावाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने युवक आणि युवती काय करू शकतील असा तो खरा एक मोठा विषय होता. डीएसटीचा एक प्रकल्प होता हा आणि त्यात एक माझ्या वाट्याला अगदी छोटंसं काम आलेलं होतं त्यात खरं सांगायचं तर. त्या अनुषंगाने ताडोब्याला जाणं माझं सुरू झालं. आणि मग ताडोब्यातला एक अतिमहत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकल्पाच्या दरम्यान समोर आला तो होता शेतीचं होणारं अतिप्रचंड नुकसान जे वन्यजीवांद्वारे होतं. म्हणजे आपण सगळे वन्यजीवांकडे वाव, मला बघायला जायचंय, मला वाघ बघायचा आहे, मला हा
1: मानव वन्यजीव
2: संघर्षातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि शेतीचं होणारं खरंच नुकसान जे आहे ते अतिप्रचंड आहे. मग त्या अनुषंगाने शास्त्रीय उपाययोजना काही ह्या करता येतील का असा एक पुढचा प्रकल्प.
1: हे वन्यजीव शेतापर्यंत पोहोचणार नाहीत
2: किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण दुसरा काही विचार करू शकतो का, अशा पद्धतीचा तो प्रकल्प पुढे जात होता. आणि मग त्याच्यात माझं वनस्पती शास्त्राचं बॅकग्राऊंड मला काही स्वस्थ बसू देईना की आता काय करायचं की हे इतका मोठा इथे क्रॉप लॉस होतो आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव शेतात शिरतायत, तर आपल्याला काहीच नाही करता येणार का असं मला वाटायला लागलं. आणि मग नॉन पॅलेटेबल प्लांट्स म्हणजे अशा वनस्पती की ज्या रानडुकर, नीलगाय, ससे, हरण यांना खायला नाही आवडणार आणि असे काही रेफरन्सेस वनस्पतीशास्त्र शिकताना वाचलेले होते, अशा वनस्पतींची जर लागवड शेतकऱ्यांनी समजा बांधावर केली किंवा जिथून प्राणी सहज शेतात येत आहेत किंवा जिथून प्राणी सहज एंट्री घेत आहेत गावाकडे तिथे समजा सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलं तर काय होईल असा विचार यायला लागला. आणि हा उपाय म्हणून विचार करता येईल का असं समोर आल्यावर एक प्रकल्प संकल्पना लिहून दिली आणि ती होती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टला. आणि त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्याच्यातनं एक अतिशय उपयुक्त मॅन्युअल तयार झालं. मग शेतकऱ्यांना सहज लावता येतील अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि ज्या विकासाची साथ देतील म्हणजे ज्याला आपण ड्युएल बेनिफिट असं म्हणूया, दुहेरी फायद्याच्या, की ज्या औषधी वनस्पती ट्रेडमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत, औषधी वनस्पती आपल्याकडनं एक्सपोर्टही होत आहेत त्यातल्याही असू शकतील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही जातील, तर हा एक विचार त्याच्यातनं समोर आला. आणि आज आता मला सांगायला खूप आनंद होतोय की जंगलकडेची वनौषधी शेती एक बहुउपयोगी पर्याय असे मॅन्युअल सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे.
1: पण मग याचा उपयोग कसा होतोय, काय म्हणजे कोण करून घेतोय?
2: शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे पण त्याच्यासाठी कदाचित शेतकऱ्यांच्या बरोबर काही टीमवर्क ज्याला

0: म्हणतो,
1: बरोबर
0: ते सुद्धा करावं लागेल एका पॉइंटला की कसं लावायचं, का लावायचं, तर त्याचे एक्सपर्ट्स आणि त्याच्या अनुषंगाने प्रकल्प.
1: पूर्वाताई, काम कसं सुरू झालं, काय सुरुवात केली तुम्ही, अहवाल, आढावा, मार्गदर्शिका, या सगळ्यातनं तुम्ही तिथे काम सुरू केलं, तुमची पहिली पावलं तशी पडली.
0: हो,
1: तुमच्या पुढच्या कामाच्या मार्गक्रमणाबद्दल आपण बोलून घेऊयाच. तृतास या भागामध्ये आपण निरोप घेऊया, भेटूया पुढच्या भागात.
0: नमस्कार.
1: नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया फ्रेंच विचारवंत पॉल व्हॅलेरी यांच्या मस्यू तेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला वेध.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एखाद्या माणसानं आपल्या आयुष्यातल्या सर्व भावना पूर्णपणे पुसून टाकल्या आणि तो फक्त आणि फक्त बुद्धीचा वापर करायला लागला तर तो कसा असेल? तो यंत्रासारखा होईल की संतासारखा? पण आज तुम्हाला अशाच एका थक्क करणाऱ्या आणि अत्यंत विलक्षण पुस्तकाची ओळख आम्ही करून देणार आहोत. या अनोख्या पुस्तकाचं नाव आहे मस्यू तेस्त आणि पुस्तकाचा लेखक आहे एक अत्यंत प्रज्ञावान आणि महान फ्रेंच विचारवंत पॉल व्हॅलेरी. पॉल व्हॅलेरी हा 20व्या शतकातला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली युरोपीय साहित्यिक. त्यानं निर्माण केलेलं मस्यू तेस्त हे पात्र जागतिक साहित्यातलं एक अत्यंत गूढ आणि कोड्यात टाकणारं पात्र आहे. मुळात फ्रेंच भाषेमध्ये तेस्त या शब्दाचा अर्थ होतो डोकं किंवा मेंदू. नावाप्रमाणेच हा मस्यू तेस्त म्हणजे एक चालता बोलता मेंदूच आहे. ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर ती एका अत्यंत कुशाग्र आणि थंड माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची नोंद वही आहे. या पुस्तकाला रूढ अर्थानं कादंबरी म्हणता येणार नाही, पण ती एका काल्पनिक व्यक्तिमत्वाचं आतलं आणि बाहेरचं विश्व चितारते, म्हणून ती कल्पित साहित्यकृती आहे असं म्हणता येईल. मूर्खपणा ही काही माझी जमेची बाजू नाही हे या कादंबरीचं सुरुवातीचं वाक्य जागतिक साहित्यातल्या गाजलेल्या सुरुवातीच्या वाक्यांपैकी एक आहे. ते उच्चारणारा निवेदक आपल्याला मस्यू तेस्त किंवा श्रीयुत तेस्त या अनोख्या माणसाची ओळख करून देतो. मस्यू तेस्त हा एक असा विचित्र आणि एकाकी माणूस आहे ज्यानं स्वतःला जगापासून पूर्णपणे तोडून घेतलेला आहे. त्याला कोणतीही मोठी महत्वाकांक्षा नाही. तो कुणाशीही जवळीक साधत नाही किंवा कोणत्याही मानवी भावनेला स्वतःच्या मनावर राज्य करू देत नाही. तो स्वतःच्याच विचारांचा एक अत्यंत निर्दयी आणि तटस्थ निरीक्षक आहे. तो स्वतःच्याच मेंदूचं कार्य आणि विचारांची प्रक्रिया एखाद्या शास्त्रज्ञासारखी त्रयस्थपणे पाहत असतो. व्हॅलेरीनं या पुस्तकातून मानवी अस्तित्वाचा अतिशय सखोल आणि मार्मिक वेध घेतला आहे. एखादा माणूस स्वतःला पूर्णपणे शुद्ध आणि कोरड्या बौद्धिक प्रक्रियेत बुडवून घेतो तेव्हा त्याचं काय होतं? मस्यू तेस्टच्या बायकोच्या दृष्टिकोनातून आपण त्याला पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की हा माणूस आतून किती शुष्क झालाय हे लक्षात येतं. तो स्वतःच्याच अतितीव्र बुद्धिमत्तेचा गुलाम झालेला आहे. त्याला साध्या मानवी दुःखाची किंवा सुखाची कोणतीही जाणीव उरलेली नाही. तो जणू एका अदृश्य आणि थंड काचेच्या पेटीत बंदिस्त आहे. या पुस्तकामध्ये मस्यू तेस्टच्या दैनंदिन सवयींचं अतिशय बारकाईनं वर्णन

0: केलं आहे. तो कुणाशीही फार बोलत नाही. तो कधीही कुठलीही पुस्तकं वाचत नाही, कारण त्याच्या मते पुस्तकं ही केवळ दुसऱ्यांच्या अपूर्ण विचारांची जंत्री असतात. तो जेव्हा एखाद्या नाटकाला जातो तेव्हा तो रंगमंचावर चाललेला खेळ पाहत नाही, तर तो तिथे शांत बसून केवळ प्रेक्षकांचे चेहरे आणि त्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करतो. जगण्यापासून असा पूर्ण विलग झालेला नायक उभा करणं हे अवघड आव्हान व्हॅलेरीनं समर्थपणे पेललंय. टेस्ट हा फक्त वैचारिक प्रतिमा न राहता हाडामांसाचा माणूस म्हणून कादंबरीत दिसतो. त्याचं वेगळं असणं व्हॅलेरी अतिशय तटस्थपणे चित्रित करतो. पॉल व्हॅलेरीनं हे पुस्तक वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. त्यानं यात एक अत्यंत टोकदार, धारदार आणि सूत्रबद्ध भाषा वापरली आहे. अतिबौद्धिकता ही माणसाला खरोखरच शहाणपण देते की त्याला एका भयंकर आणि जीव घेण्या एकाकीपणाच्या पिंजऱ्यात ढकलते, असा एक अस्वस्थ करणारा प्रश्न लेखक या पुस्तकातून आपल्यासमोर उभा करतो. हे पुस्तक म्हणजे मानवी जाणीव आणि बुद्धी यांच्या मर्यादांवर केलेलं एक अत्यंत सुंदर आणि काव्यमय भाष्य आहे. तर श्रोते हो, तुम्हाला मानवी मेंदूच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि थंड अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावून पाहायचं असेल तर पॉल व्हॅलेरीचं मस्यू टेस्ट हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवं.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला फ्रेंच विचारवंत पॉल व्हॅलेरी यांच्या मस्यू टेस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला वेध.
2: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
3: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
4: 2-10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
3: अंकुर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
4: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
3: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
4: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98-21-40-38-38.
5: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38.
6: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
7: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
6: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
7: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
8: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
9: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
8: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
9: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या.
1: पढ़ाने वाले भारत की पहली शिक्षिका के रूप में जाने जाती है. बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी. आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्री बाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ.
0: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ J.P. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी

0: बोलत होते। यावेळी विविध देशांचे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला। भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळ गोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं। नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली। उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली। दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या। मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला। पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे। राज्य शासनाच्या वतीनं 2025 पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे। या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे। यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। क्रिकेट। महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला। पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला। बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली। युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले। दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले। भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं। श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत। बॅडमिंटन। भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली। या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी किओंग यांचा पराभव केला। हवामान। कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान। राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणेकरी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत त्यो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. मैहर घराण्याचे संस्थापक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान सरोद वादक उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचा आज स्मृतिदिन. 6 सप्टेंबर 1972 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कन्नड साहित्यातील प्रसिद्ध कवी, संशोधक आणि बहुभाषिक विद्वान मंजेश्वर गोविंद पै हे जग सोडून गेले 6 सप्टेंबर 1963 या दिवशी. त्यांना राष्ट्रकवी ही उपाधी बहाल करण्यात आली होती. स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्म 6 सप्टेंबर 1899.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli
2: Marathi. श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था कार्यरत आहे. ज्ञान आणि भाषा या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, मात्र या दोन संकल्पनांचा एकमेकींशी अत्यंत घनिष्ठ असा अनन्य संबंध आहे. कोणत्याही भाषेत ज्ञानाची वाढ आणि विकास होतानाच त्या भाषेची वाढ आणि विकास होऊ शकतो. या तत्वानुसार राज्य मराठी विकास संस्था ही संस्था अनेक प्रकल्प राबवत असते आणि त्या संस्थेचं काम देखील अविरतपणे चालू असतं. गेल्या 30 वर्षात संस्थेने अनेक प्रकल्प आत्तापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहेत. या संस्थेचा पूर्ण झालेला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शालेय मराठी शब्दकोश. याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे गिरीश पत्के सर आलेले आहेत, जे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी म्हणून देखील तिथं काम करतात. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, बाजारामध्ये अनेक शब्दकोश उपलब्ध आहे आणि राज्य मराठी विकास संस्थेला खास शालेय मराठी शब्दकोश तयार करण्याची गरज का भासली, याविषयी जरा थोडक्यात सांगा.
3: नाही, बाजारामध्ये खूप शब्दकोश आहेत हे म्हणतो आपण, बरोबर आहे. परंतु ते जर शब्दकोश आपण बघितले तर ते शब्दकोश आकाराने मोठे आहेत, बृहद शब्दसंख्या असलेले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असे मुद्दाम त्यांच्यासाठी म्हणून केलेले असे ते शब्दकोश नाहीत. आणि ही एक उणीव आहे. राज्य मराठी विकास संस्थेने ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये दोन प्रकारची उद्दिष्ट होती. एक म्हणजे अकॅडमिक स्वरूपाचं काम, विद्यापीठीय स्तराचं संशोधन करणं हा एक भाग होता आणि दुसरा भाग ज्याला आपण दैनंदिन उपयोजन म्हणतो, ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी म्हणजे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अगदी रंगारी असतील, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशी भाषाविषयक कामं करावीत. त्याच्यातलं हे एक काम म्हणजे शालेय मराठी शब्दकोश हे काम होत. आणि हे 1995 आम्ही चालू केलं. वसंत आबाजी डहाके हे ज्येष्ठ कवी आणि मी असं दोघांनी मिळून त्या शालेय मराठी शब्दकोशाची काम करून त्याचं संपादन केलं. आज त्याची 3री सुधारित आवृत्ती बाजारामध्ये उपलब्ध आहे.
2: सर, शब्दकोश तयार करताना कोणता वयोगट किंवा शालेय इयत्तेतील विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर होते? कारण की शालेय म्हटल्यानंतर अगदी बालवाडीपासून 10वीपर्यंतचा जो वयोगट येतो, तर नेमका हा जो शालेय शब्दकोश आहे हा कोणत्या वयोगटाला उपयुक्त होईल?
3: मी जसं आधी म्हणालो तसं शालेय विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता, त्याच्यामुळे हा पहिला शब्दकोश आहे. लक्षात ठेवून आम्ही इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी हा वयोगट आणि या इयत्ता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या. आणि जरी त्या ठेवलेल्या असल्या तरी अगदी पहिलीपासून ते पदवीपर्यंत जे सगळी पाठ्यपुस्तकं आम्ही विचारात घेतली होती. आणि नुसती पाठ्यपुस्तकं नाही तर वर्तमानपत्रातले शब्द, त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधनं येणारे शब्द, काही इतिहासातल्या पुस्तकांमधनं येणारे शब्द, ललित साहित्यामधनं येणारे शब्द, असे सगळे विज्ञानातले शब्द

0: असे सगळे आम्ही निवडलेले होते आणि त्या याच्यानुसार आम्ही ते काम करायला सुरुवात केलं होतं. म्हणजे हा शब्दकोश हा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या बरोबर त्यांना दररोज शाळेत घेऊन जाता यावा आणि तो विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा ही आमची त्या पाठीमागची संकल्पना होती.
1: सर, मगाशी आपण म्हणालात की बाजारात अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहे, मग त्यामध्ये आपल्या एका शब्दकोशाची या भर पडली, तर हा शब्दकोश इतरांपेक्षा वेगळा किंवा वैशिष्ट्यपूर्ण कशा प्रकारे ठरतो?
0: मुळामध्ये उद्दिष्टांमध्येच फरक आहे.
1: हां,
0: जसं मी म्हणालो तसा हा शब्दकोश हा शालेय विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही जो तयार केला. तर सोबती असणं म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेला काही गोष्टींचा अभ्यास करत असतो त्यावेळेला अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नसतात, त्यावेळेला ते शब्द आपण ज्यावेळेला मोठ्या शब्दकोशांमध्ये बघायला जातो त्यावेळेला त्याचे फक्त प्रतिशब्द आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ पटू म्हणजे काय? तर हुशार, कुशल, निपुण. पण कफल्लक म्हणजे काय? तर कंगाल, भिकारी, अत्यंत गरीब. आता मुळामध्ये कफल्लक हे नाव मुळात एका पौराणिक काळातल्या चोराचं नाव होतं हे आपल्याला माहितीही नसतं. आम्ही ती माहिती सुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता लक्षणेनी त्याला अत्यंत गरीब असा त्याचा अर्थ होतो. जरा म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. आता एका अनोळखी शब्दाला आपल्याला समजून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपण हे करतो? तर जे शब्द आपल्याला त्याचा अर्थ कळत नसतो ते आपण वेगवेगळ्या दिशांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेगवेगळ्या दिशा आम्ही या शब्दकोशातनं मांडण्याचा प्रयत्न केला. आता वेगवेगळे वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, क्रियापद असतात, ते आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय होतो हे आम्ही सांगण्याचा त्याच्यात प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या शब्दांचे आम्ही वाक्यात उपयोग करून दाखवलेले. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जिथे आज आता अशी गोष्ट झालेली आहे की खूप जुने शब्द जे आहेत ते पाठ्यपुस्तकांमधनं येतात, धड्यांमधनं येतात, पण ते आपल्याला माहिती नसतात, आपल्या रोजच्या पाहण्यातले, वाचण्यातले, ऐकण्यातले नसतात, पण ते शब्द तर पाठ्यपुस्तकात आलेले आहेत पण ते दिसत कुठंच नाहीत. मग अशा न दिसणाऱ्या, ज्याला समजत नाहीत, अशा गोष्टींची आम्ही रेखाटनं दिली. म्हणजे अडणा म्हणजे काय, ओगराळ म्हणजे काय, त्याच्यानंतर नांगराचे वेगवेगळे भाग असतात त्याला काय म्हणलं जातं हे आम्ही रेखाटनं करून दाखवली. आणि ते सगळं देत असताना हा जास्तीत जास्त वेगवेगळ्या, म्हणजे केवळ ललित साहित्य नाही, केवळ पुस्तकांमधनं आलेल्या धड्यांच्या संदर्भातलं नाही, विज्ञानातल्या संज्ञा संकल्पना, गणितामधल्या संज्ञा संकल्पना, सूत्र, असे सगळे विषय, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा विषय तर आहेच आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, वेगवेगळी शास्त्र आहेत, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, असे जवळपास 22 विषय आम्ही या शालेय शब्दकोशामध्ये घेतलेले आहेत. आणि ते करत असताना मुलांची ही संपूर्ण, ज्याला आपण भाषिक जाण म्हणतो, ती भाषिक जाण अतिशय उत्तम पद्धतीने विकसित होण्यासाठी म्हणून केलेला एक त्यांच्यासाठीचा सोबती आहे.
1: सर, खूपच छान, कारण की अनेक शब्द जे आहेत ते मुलांनी न पाहिलेले, तर ते रेखाटनामुळे त्यांना ते कळत असतील, हे खूप छान आहे यामध्ये. आता पाठ्यपुस्तकाबाहेरील पण दैनंदिन व्यवहारात अनेक शब्दांचा तुम्ही यामध्ये समावेश केला असं म्हणालात, तर तो कशा प्रकारे केला आहे?
0: आम्ही 2-3 प्रकारे त्याचा विचार केला. मुळामध्ये हा आम्हाला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी शब्दकोश असावा हे आमचं पहिलं उद्दिष्ट होतं. परंतु भाषिक समज ही केवळ पाठ्यपुस्तकातनं निर्माण होत नाही. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वागत असताना वेगवेगळे शब्द आपल्या कानावर येत असतात, वर्तमानपत्रातनं वेगळे शब्द येत असतात, समाज माध्यमांमधनं वेगळे शब्द येत असतात, टीव्हीवरनं आपल्याला वेगळे शब्द ऐकायला येत असतात. ह्या सगळ्या शब्दांचा आम्ही वर्तमानपत्र, मासिकं, त्याच्यानंतर दूरदर्शन माध्यम, या सगळ्या याच्यातनं शब्द निवडले आणि ते शब्द आम्ही याच्यामध्ये घेतले. शिवाय इतर काही महत्त्वाचे शब्दकोश, आपण काही वेळेला असं म्हणतो की हा शब्द मला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ते शब्द गाळले होते, परंतु अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडनं आलेल्या सूचनांनुसार आम्ही ते परत दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते शब्द घेतले आणि

0: शिक्षकांच्याकडनं आम्हाला काही सूचना आल्या, काही विद्यार्थ्यांच्याकडनं सूचना आल्या, त्याच्यामुळे त्यांचाही समावेश आम्ही त्या शब्दांच्या नोंदीमध्ये केलेला आहे.
1: हां, मी त्याच प्रश्नाकडे जाणार होते की भाषातज्ज्ञ, शिक्षक, बालसाहित्यिक या सगळ्यांचा कोश बनवताना उपयोग होऊ शकत असेल किंवा झाला असेल तर तो कशा प्रकारे त्यांची मदत झाली?
0: निश्चितपणे आम्ही जेव्हा कोश तयार केला त्याचा ज्यावेळेला आपण एक मसुदा म्हणतो, तो मसुदा तयार झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भाषाविषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आम्ही तो वाचायला दिला आणि त्यांच्याकडनं त्यांना तो कसा वाटतो, त्यांना तो योग्य वाटतो का, त्यांच्या काही सूचना आहेत का, त्यांना काही सुधारणा अपेक्षित आहेत का, हे आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय मागितले. आणि नुसते भाषाविषयक नाही तर वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षकसुद्धा आम्ही त्यांच्याकडेही तो दिला आणि त्यांच्याकडनं अरे हा फार छान हे झालेलं आहे असं म्हटल्यानंतर मग आम्ही पुढं गेलो. पण त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय शिक्षकांचे, काही विद्यार्थ्यांचे सुद्धा घेऊन आम्हाला त्याची खूप मदत झाली.
1: सर, आता अनेक मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत तर ह्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा कोश मराठी शिकण्यासाठी कसा मदत करतोय?
0: निश्चितपणे मदत करतो. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे हा जर कोश असेल तर तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोश नेतो आणि तुम्हाला कुठला शब्द अडलेला आहे तर त्या शब्दाचे अर्थ तुम्ही इथे बघू शकता. आणि कोश कसा बघायचा असतो, तो शब्द जेव्हा आपल्याला एखादा शब्द अडलेला असतो त्याचा अर्थ तर आपण बघतोच, पण कोश वाचायची एकदा सवय लागली की केवळ तो शब्द नाही वाचला जात, त्याच्या आजूबाजूचे शब्द सुद्धा आपण बघतो, वाचतो आणि त्याचे अर्थ कळतात. इथे रेखाटनं दिलेली आहेत, वाक्यात उपयोग दिलेले आहेत, जुन्या जुन्या म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अगदी आत्ताच्या कवींपर्यंतची उदाहरणं आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने काही शिक्षकांनी हा कोश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत नेला याच्यावरती काही शाळांमधनं अभ्यासक्रम तयार केले गेले आणि त्याच्यावरती परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे कोश कसा बघावा, शब्दकोशातनं शब्दाचा अर्थ कसा शोधावा, त्याच्या आजूबाजूचा परिसर जो असतो शब्दांच्या त्याला काय पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याचे प्रतिसाद मिळाले आणि त्याच्यामुळेच आम्ही याच्यामध्ये वारंवार सुधारणा करतो आहोत. आत्ता आम्ही हा चौथा आवृत्ती त्याची येते.
1: सर, शाळांमध्ये शिक्षकांनी किंवा घरामध्ये पालकांनी मुलांकडून या कोशाचा सराव नेमका कशा प्रकारे करून घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: बघितला पाहिजे कोश. या कोशाचं मी मगाशी काही वैशिष्ट्य सांगितलीच आहेत, तो वाचला पाहिजे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या कोशामध्ये जशी रेखाटनं दिलेली आहेत तशीच शुद्धलेखनाचे नियम आणि 22 वेगवेगळी परिशिष्ट दिलेली आहेत की जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी ठरतील अशी 22 परिशिष्ट याच्यामध्ये आहेत आणि ती सगळी परिशिष्ट त्यांना उपयोगी ठरतील. खूप जणांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, अगदी मेपुम रेगेनपासून ते अगदी प्रभा गणोरकर, सुरज चुनेकर या सगळ्या लोकांनी आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मदत केली. आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सगळ्यात जास्त खपणाऱ्या आणि लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशनांपैकी हे एक प्रकाशन आहे.
1: गिरीश पत्के सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शालेय मराठी शब्दकोश याविषयी खूप विस्तृत माहिती दिली, आपले खूप खूप आभार.
0: मनापासून धन्यवाद. आता याची चौथी आवृत्ती येते, ती सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी,
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: श्रोतेहो नमस्कार. कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम. नमस्कार संपदा मॅम.
3: हां नमस्कार.
2: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जी 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
3: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्ट्री अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर, मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं.
2: बर.
3: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असं एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या. मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला, म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला.
2: बर. आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का? हे सगळं तुम्ही बघून आला आहात का आणि तिथल्या क्वालिटीबद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
3: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे, जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहतोय तशा सगळ्याच फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत.
2: ओके.
3: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर.
2: ग्रेट. जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
3: हो हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट्स मध्ये भरपूर फरक आहे. मोठे मोठे फ्लॅट्स मध्ये म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे. कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं.
2: ओके. आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
3: हो हो, खूप फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता तर साधारण तर चांगलंच आहे.
2: अगदी. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
3: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क चांगलं आहे, त्यांचा स्टाफ चांगला आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफने.
2: ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल

0: मनपूर्वक आभार व्यक्त करते, धन्यवाद।
1: थैंक यू।
2: कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
3: ओळख 17 मजली।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
7: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती।
8: 2-10 डिसेंबर 2026। इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम।
7: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य।
8: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले। शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट।
7: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त।
8: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली। संपर्कासाठी फोन 98-21-40-38-38।
9: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38।
10: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
11: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
10: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
11: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:47 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

यशवंत देव यांनी रचलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात, संगीतकार कानू घोष. यानंतर आपण ऐकणार आहात पुष्पा पागधरे यांनी गायलेलं, सुधाकर कुलकर्णी यांची ही रचना.

सुधाकर कुलकर्णी यांची रचना पण ऐकत होतात पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 वाजता इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर या

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्न मुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य केलं असून त्यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 27 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 6 संस्थांमधील 48 निवडक शालेय शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपट देखील दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात देखील महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. पंतप्रधानांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून मुलं नकळतपणे या पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे याविषयी सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्य आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतीय तरुणांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा मोठी स्वप्न पाहावीत आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कंपन्या उभाराव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतात निर्माण झालेल्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांनी जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणात भारताने नोंदवलेला 7.8% तिमाही आर्थिक विकास दर हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज जग भारताकडे वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांची ऊर्जा, उद्योजकता, नवोन्मेष आणि मोठी स्वप्ने यांच्या बळावर भारताला जागतिक नेतृत्वाच्या नव्या टप्प्यावर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनिस्का कोस्टा काउटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव, चीनचे महावाणिज्यदूत किंती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक

क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाचा संदेशाचा उल्लेख यावेळी केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारताने वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर शर्मा हे निवृत्त ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी यांची जागा घेतील. डॉक्टर शर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी काल रात्री दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्रालयाची आज बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीनं लागू करावा. कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे. सरकारी विभागातील रिक्त पदे भरावीत. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा. या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबरला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशभरातून लाखो कर्मचारी, पेन्शनधारक आणि कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. छत्तीसगडमध्ये झीरम खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सर्व 10 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात एकंदर 11 आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 29 जणांच्या हत्येला तसंच अन्य 15 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 महिलांसह सर्व 10 आरोपी दोषी आढळले आहेत. शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या 16 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे. मे 2013 झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि अमेरिकेशी संबंधित असलेल्या आरोप असलेल्या 3 जहाजांवर इराणनं हल्ले केले असल्याचा दावा इराणच्या IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं केला आहे. अमेरिकेनं पर्शियन अखात आणि ओमानच्या समुद्रात 3 इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कृष्णर यांच्याशी चर्चा केली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशानं ही चर्चा झाली. दरम्यान रशिया आणि युक्रेन दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. पुतीन यांनी कीववरील रशियन हल्ल्यांना 3 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिले. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि ट्रेन शियांग यू यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीचरणीनं 7 धावात 3, प्रेमा रावतने 9 धावात 3 तर दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या

सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधा तेरडलकर यांनी गायलेलं आणि स्वतः रचलेलं हे गीत.

सुधा तेरडलकर यांनी गायलेलं आणि स्वतः रचलेलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर भावाधारामध्ये ऐकूया किशोर कदम यांची रचना मिलिंद इंगळे यांच्या स्वरात.

0: सकाळचे 8:50 होत आहेत. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:51 होत आहेत. आपण ऐकत आहात भावधारा. या कार्यक्रमात आता ऐकूया आरती गोखले यांनी गायलेलं गंगाधर म्हांबरे यांचं हे गीत.

गंगाधर महांबरे यांची रचना आपण ऐकली आरती गोखले यांच्या स्वरात. यानंतर आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात या कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजतायत. ठीक 9 वाजता नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल. आज भाग 117.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतहो, आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: महालक्ष्मी स्टेशनवर उतरून पुलावरून आपण पूर्वेकडे असलेल्या जेकब सर्कलकडे म्हणजे सात रस्ता किंवा संत गाडगे महाराज चौकाकडे यायला निघालो की आपल्या डाव्या हाताला मुंबईचा सुप्रसिद्ध धोबी घाट दिसतो. शेकडो धोबी तिथं कपडे धुताना दिसतात. तिथंच उभारलेल्या बांबूंच्या आधारानं बांधलेल्या लांबच लांब दोऱ्यांवर वाळत घातलेले कपडे चादरी सहज दिसतात. हा मुंबईतला धोबी घाट हे आपल्याला सवयीनं माहीत असतं, पण हा घाट आपल्या उरात केवढा मोठा इतिहास बाळगून आहे याची आपल्याला कल्पनाही नसते. हे माहीत असण्यानं किंवा नसण्यानं आपलं काहीच अडत नसतं, त्यामुळं आपण फार कुतूहलानं त्याच्याविषयी माहितीही घेत नाही आणि तिकडे अधिक लक्ष न देता आपण आपल्या कामाला निघून जातो.
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे. मुंबई दर्शनसाठी येणाऱ्या पर्यटकांना हा धोबी घाट आवर्जून दाखवला जातो. अनेक चित्रपटातूनही हा घाट आपल्या समोर येत असतो. काळानुसार बदलत जाऊन आता यंत्रांचा आधार घेऊन या ठिकाणी कपडे धुतले जात असले तरी अजूनही बऱ्याच प्रमाणात अंग मेहनतीवर आधारलेला हा व्यवसाय मुंबईतल्या सगळ्यात जुन्या व्यवसायांपैकी एक आहे. महालक्ष्मी स्टेशनच्या पलीकडे असलेल्या रेसकोर्स प्रमाणे या धोबी घाटालाही मोठा इतिहास आहे. या इतिहासाची सुरुवात होते बोरी बंदर पासून. हा धोबी घाट सुरुवातीला या ठिकाणी नव्हता, तो होता आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या म्हणजेच त्यावेळच्या VT स्टेशनच्या जागेवर. तिथून या ठिकाणी तो आला 1877 सालात. नेमकी तारीख सांगायची तर 7 जुलै 1877 या दिवशी, म्हणजे आता या धोबी घाटाला 149 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा अर्थ आपल्या जवळपास 5-6 पिढ्या महालक्ष्मीचा हा धोबी घाट पाहत आलेल्या आहेत. वाटलं ना आश्चर्य. हा धोबी घाट महालक्ष्मीला येण्यापूर्वी अनेक वर्ष, म्हणजे नेमकी किती ते सांगता येणार नाही इतकी वर्ष बोरीबंदरला अस्तित्वात होता. बोरीबंदर म्हणजे आजच्या CSMT स्टेशनची जागा. या ठिकाणी असलेला धोबी घाट महालक्ष्मीला स्थलांतरित कसा झाला त्याचीच ही कथा.
1: आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनचं सुरुवातीचं नाव होतं बोरीबंदर. आधी इथं धोबी घाट होता. 1877 मध्ये इथला धोबी घाट महालक्ष्मीला गेल्यानंतरच्या वर्षात इथं रेल्वे स्थानक आणि मध्य रेल्वेच्या कार्यालयाच्या इमारतींची बांधणी सुरू झाली. हे बांधकाम 1888 मध्ये पूर्ण झालं. त्याआधी 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्टेशनचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं ठेवलं गेलं आणि बोरीबंदर हे नाव इतिहास जमा झालं. 1996 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे CST असं ठेवलं गेलं आणि 2017 मध्ये हे नाव पुन्हा बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT असं करण्यात आलं. तर रेल्वे सुरू होण्यापूर्वी बोरीबंदर हे त्याच्या नावाप्रमाणेच बंदर होतं. सुरुवातीच्या काळात इथं बोटींतून उतरणाऱ्या उतारूंसाठी आणि सामानासाठी अगदीच प्राथमिक सोय होती. हा सर्व खडकाळ किनारा असल्यामुळं इथं उतरणारे उतारू आपला माल घेऊन कसरत करत उतरायचे. 1852 साली जेव्हा मुंबईत रेल्वे सुरू करायचं ठरलं तेव्हा या किनाऱ्यावरचे खडक फोडून विस्तीर्ण धक्का बांधण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी आणि मालाच्या उतारासाठी चांगली सोय झाली. रेल्वेच्या बांधणीसाठी लागणारी आणि इंग्लंडहून मागवलेली सगळी यंत्र आणि सामान, पाण्याचे मोठमोठे पाईप्स याच बंदरावर उतरवण्यात आले होते. इथं बांधलेल्या धक्क्यामुळं त्यावेळी मुंबईत असलेल्या इतर बंदरांपेक्षा हे बंदर सगळ्या दृष्टीनं सोयीस्कर झालं होतं. या बंदरा

0: वर उतरणारे प्रवासी मुख्यतः आपले देशी प्रवासी असायचे. हे बंदर बांधून काढण्यापूर्वी या ठिकाणी असलेल्या मैदानात मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवीचं मंदिर, बाजार, देशी पलटणीचं ठाणं, गुन्हेगारांना शिक्षा करण्याची किंवा फाशी देण्याची जागा असलेलं फाशी तळ इत्यादी महत्वाची ठिकाणं होती. याच तळ्यावरच्या धोबी घाटावर देशी धोबी मुख्य शहरातल्या गोऱ्या साहेब लोकांचे, त्यांच्या मडमांचे आणि शेठ लोकांचे कपडे धुत असत. हाच तो बोरी बंदरचा धोबी घाट, महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा मूळ पुरुष.
1: त्यावेळची मुख्य मुंबई वसली होती ती प्रामुख्यानं दक्षिणेला अपोलो गेट, पश्चिमेचं चर्च गेट आणि उत्तरेला बाजार गेट अशा तीन मुख्य दरवाजांच्या तटबंदीच्या आतल्या जागेत. ह्या जागेला फोर्ट असं नाव होतं, किल्लाच होता तो. त्या ठिकाणी तेव्हाचा व्यापार उदीम, व्यापारी पेढ्या, लष्करी ठाणी आणि सत्ता केंद्र वसलेलं होतं. त्यामुळं साहजिकच बडे इंग्रज अंमलदार आणि धनाढ्य पारशी गुजराती युरोपीय व्यापारी अधिकारी यांची निवासस्थानंही किल्ल्याच्या आत होती. किल्ल्याच्या आत असलेल्या बहुसंख्य युरोपीय लोकांच्या या वस्तीला व्हाईट टाऊन म्हणत, तर बाजार गेटच्या बाहेरची बाजू म्हणजे नेटिव्ह टाऊन किंवा ब्लॅक टाऊन. किल्ल्याच्या आतल्या प्रतिष्ठित लोकांना सगळ्या प्रकारची सेवा पुरवणारे मात्र किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला वसलेल्या नेटिव्ह टाऊनमध्ये राहायचे.
0: बोरी बंदर मुंबईच्या किल्ल्याबाहेर होतं. 1853 साली मुंबईत जेव्हा पहिली प्रवासी रेल्वे धावली तेव्हा या ठिकाणी बोरी बंदर याच नावानं छोटेखानी लाकडी स्टेशन बांधण्यात आलं होतं. या स्टेशनच्या परिसरात असलेलं श्री मुंबादेवीचं देऊळ 1837 मध्येच आता आहे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं. फाशी तळ्यावर जाहीरपणे फाशी देण्याचा उद्योगही थांबवण्यात आला होता. तळं मात्र तसंच होतं आणि तिथला धोबी घाटही टिकून होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई शहराच्या वाढीनं वेग पकडला होता. या शतकाच्या 40 दशकात शिडाच्या जहाजांची जागा आगबोटींनी घ्यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे इंग्लंडहून मुंबईत येण्यासाठी लागणारा प्रवासाचा कालावधी 6 महिन्यांवरून अवघ्या 1-1.5 महिन्यावर आला होता आणि संपर्क आणि मालाची आवक जावकही वेगात व्हायला लागली होती. 1853 मुंबईत पहिली प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईतली पहिली गिरणी सुरू झाली. मुंबईत यंत्रयुग सुरू झालं. मुंबईत सुरू झालेल्या संपत्ती निर्मितीत आपापला वाटा उचलण्यासाठी भांडवलदार आणि श्रमिक अशा दोन्ही वर्गांनी मुंबईच्या दिशेनं धाव घेतली. किल्ल्यातली आणि किल्ल्याबाहेरचीही मुंबई कशीही वाढत चालली होती. नजीकच्या काळात सर बार्टल फ्रियर या दूरदर्शी गव्हर्नरनं मुंबई प्रांताची सूत्र हाती घेतली आणि फोर्ट परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचं ठरवलं. त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतो महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट

संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, चित्रपट साधी माणसं.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची.

0: पॉडकास्टचं।
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा।
7: संपत्ती सागरा।

विभावरी आपटे यांच्या स्वरात काकस्पर्श या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर गीत बहारमध्ये आपण ऐकणार आहात प्रपंच या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट प्रपंच. सकाळचे 9:21 आणि 20 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: पोस्टर गर्ल या चित्रपटातल्या वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. मृण्मयी दाडके, प्रगती जोशी आणि रसिका गणू यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

बाजीरावाचा बेटा या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत नेपाळी भाषेतलं सामुदायिक गायनपाठ. गीतकार श्री रुद्र पौड्याल, संगीतकार श्री

0: शाबाश। अब इस गीत को अपने घर जाकर अभ्यास करना, करोगे ना?
1: जी सर।
0: साथियों को भी सिखाना, सिखाओगे ना?
1: जी सर। नमस्ते सर।
2: आताच आपण नेपाळी भाषेतले सामुदायिक गायन पाठ ऐकलेत। गीतकार श्री रुद्र पौड्याल, संगीतकार श्री सुमन कार्की। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
7: हॅलो
8: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
7: पुन्हा
8: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
7: 10 लाख द्या, वाचाल।
9: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
9: सर 2 लाख
10: काय झालं बाबा?
9: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
8: अरे
9: ठेवला
10: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
9: फ्रॉड?
10: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
9: तर पैसे गमवाल।
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा।
13: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
14: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
13: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
10: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
15: ब्रो, ही फाटलेली आहे।
10: ऐक, कापलेल्या, फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
16: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता।
15: वाव, नवे नोट मिळेल?
10: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील।
17: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 9:54 झाली आहेत। ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्य पराग। या कार्यक्रमात ऐकूया शिवकुमार यांच्या स्वरात V.D. सावरकर यांचं हे पद।

व्ही डी सावरकर यांचं पद आपण ऐकलं शिवकुमार यांच्या स्वरात. याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार अरुण पौडवाल. चित्रपट

पाटील यांचं गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. माझं घर माझा संसार या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर सुधीर मोघे यांची आणखी एक रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार आनंद मोडक, चित्रपट चौकट राजा, स्वर आहे आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांचा.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकत आहात. संगीतकार एन दत्ता, स्वर आहे आशा भोसले यांचा.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आणखी एक गीत आपण ऐकलं. रचना होती जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार एन दत्ता, स्वर होता आशा भोसले आणि सहकारी यांचा. गीतबहारमध्ये यानंतर ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे, स्वर आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा.

बन्या बापू या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार ऋषिराज. आणि याबरोबरच श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत विदुषी प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग देसी, विलंबित बंदिश झुमरा तालात, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर आणि सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ यांची. ऐकूया विदुषी प्रतिमा टिळक यांचं गायन

0: विदुषी प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग देसी श्रोतेहो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि सारंगीची साथ होती फारुक लतीफ यांची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. सकाळचे 11 वाजता ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 11:05 आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आपल्या पसंतीची गाणी ऐका जरूर 11:05 आपली आवड या कार्यक्रमात. आता दिल्ली केंद्रावरून हिंदीतील बातम्या.
3: नमस्कार आकाशवाणी समाचार के साथ मैं निखिल कुमार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने युवाओं से बड़े सपने देखने तथा लेखा वित्त कानून और परामर्श से जुड़ी ऐसी संस्थाओं के निर्माण की अपील की है जो वैश्विक स्तर की हों. वे कल दिल्ली विश्वविद्यालय के श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स के शताब्दी समारोह को संबोधित कर रहे थे. उन्होंने कहा कि भारतीय मूल के कई लोग दुनिया की शीर्ष कंपनियों का नेतृत्व कर रहे हैं. श्री मोदी ने कहा कि वैश्विक अनिश्चितता के बावजूद भारत की तिमाही वृद्धि दर 7.8% रही है जो इसकी बढ़ती आर्थिक क्षमताओं को दर्शाती है. उन्होंने कहा कि भारत ने नीतिगत मामलों में गतिरोध से गतिशीलता तक का लंबा सफर तय किया है. प्रधानमंत्री ने कहा कि भारत आज सबसे तेजी से आर्थिक प्रगति करता हुआ देश है.
4: मुझे विश्वास है हम 140 करोड़ भारतीय मिलकर

ती गाण्याच्या तुम्ही आम्हाला कळवत असता आणि तुमची सगळी पत्रं पाहिली ना की खरोखरच मन प्रसन्न होतं. असेच छान छान पत्रं पाठवत जा आणि आम्ही आमच्या कार्यक्रमात तुमच्या पसंतीची गाणी ऐकवण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करतो आहोत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमातील पहिलं गीत आपण घेणार आहोत टिळा लावते मी रक्ताचा. या चित्रपटातील हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलंय राम कदम यांनी आणि या गाण्याची पसंती आपल्याला कळवली आहे अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून. तसंच या गाण्याची पसंती आपल्याला कळवली आहे तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण राळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. या श्रोत्यांनी ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं कार्यक्रमातील हे पहिलंच गीत.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मैथिली पांडेचा नमस्कार. श्रोते हो, तुमचे खूप छान छान पत्र आमच्यापर्यंत येतात, तुमच्या खूप छान छान पसंत

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपली आवड आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात श्रोतेहो आपण तुमच्या पसंतीची गाणी ऐकतो आहोत. खूप छान छान पत्र आमच्यापर्यंत येतात, पण श्रोतेहो या पत्रांमध्ये तुम्ही हे देखील कळवत जा की तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो. तुमच्या सगळ्या पसंती पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. चला तर कार्यक्रमात पुढचं गीत ऐकूया. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत आहे, वारा कांत यांचं संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे गडी कारखाना गेवरा इथून सौ गंगा दिनकर सावळे आणि सौ रंजना रमेश थोरात या आपल्या श्रोत्यांनी. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आणि जे नवीन श्रोते आज आमचा कार्यक्रम ऐकत आहात त्यांच्यासाठी मी पत्ता आपला सांगते. या पत्त्यावर तुमच्या पसंतीची गाणी आम्हाला पाठवा, पत्र पाठवा, आम्ही तुमच्या पसंतीची गाणी नक्कीच कार्यक्रमात ऐकवण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रम आजचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र निदेशक अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबई, पोस्ट बॉक्स नंबर आहे 11034, पिनकोड 400020. श्रोते हो, या पत्त्यावर आपली छान छान पत्र आम्हाला पाठवा, आपल्या पसंतीची गाणी आम्हाला कळवा. आम्ही कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या पसंतीची गाणी लावण्याचा अगदी प्रयत्न करत असतो. कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, धाकटी सून या चित्रपटातील हे गीत आहे सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील. सुधीर मोघे यांचं गीत आहे, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी आणि या गीताची पसंती आपल्याला कळवली आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर, इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्पर सोगा इथून. तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिया सय्यद या श्रोत्यांनी ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटातील हे गीत आहे. सुरेश भट यांचं संगीतबद्ध केलं आहे सी रामचंद्र यांनी. गायक स्वर आशा भोसले यांचा. आणि या गीताची आवड आपल्याला कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ या श्रोत्यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, आणि आज तुमच्याबरोबर आहे मी मैथिली पांडे. श्रोतेहो, तुमचे खूप छान छान पत्र आमच्याकडे आलेली आहेत, खूप सारी पत्रं आहेत आणि खरंच बघून खूप छान पण वाटतं. खूप छान छान पसंतीची तुमच्या गाणी आहेत आणि नक्कीच तुमच्या पसंतीची गाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते आहे. यानंतर ऐकूया अपराध या चित्रपटातील गीत महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील. या गीताची आवड आपल्याला कळवली आहे वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे या श्रोत्यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं अपराध चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत आहे, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोते हो, बघता बघता कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण घेणार आहोत. आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे, भारा तांबे यांचं. वसंत माफ करा, वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीताची आवड आपल्याला कळवलेली आहे. जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर या सर्व श्रोत्यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आपली आवड या कार्यक्रमात आता इथेच मी मैथिली पांडे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते आहे. श्रोते हो, जाता जाता आपला पत्ता पुन्हा एकदा सांगते, तो पत्ता नक्की लिहून घ्या आणि आमच्या या पत्त्यावर आपली छान छान

बसंतीची गाणी आम्हाला कळवा. तुमचं नाव, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे देखील आम्हाला कळवा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड, द्वारा केंद्र निदेशक, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी मुंबई. पोस्ट बॉक्स नंबर आहे 11034 आणि पिनकोड आहे 400020. या आमच्या पत्त्यावर तुमची छान छान पत्रं पाठवा, तुमच्या पसंतीची गाणी आम्हाला कळवा. आम्ही कार्यक्रमात तुमच्या पसंतीची गाणी ऐकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मैथिली पांडे आपली रजा घेते. नमस्कार. कार्यक्रम आपली आवड श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा बिल्वलकर यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, भाववधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दीपक परांजपे यांच्या स्वरातील हे गीत आहे, मंगेश पाडगावकर यांचं.

देवकी पंडित यांच्या स्वरातील हे गीत होतं डॉक्टर महेश केळुसकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकता आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मुंबई आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील आनंदराव टेकाडे यांचं हे देशभक्तीपर गीत.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत श्रोते हो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचे 12:00 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण यापूर्वी म्हणजे 16 ऑगस्टच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकला होता. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाद्वारे हे डिजिटायझेशन केलं जातं. तर याविषयीचीच आणखी माहिती आजच्या

0: भागातही आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर प्रियांका, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एकंदरीत हे आपण आतापर्यंत बोललो ते हस्तलिखितांचं संकलन किंवा कुठं मिळाली हस्तलिखित या विषयावर आपण बोललो. आता यापुढे आपण थोडस जे आता सुरू आहे डिजिटायझेशन त्याबद्दल थोडस बोलूयात. मुळात ही आवश्यकता का भासली?

0: यांचं, म्हणजे एका पिढीतनं दुसऱ्या
1: दुसऱ्या
0: पिढीकडे.
1: पिढीकडे
0: पण
1: बरोबर.
0: जेव्हा हे अशक्य झालं, ही गोष्ट जेव्हा आता अशक्य वाटू लागली माणसाला, किंवा तर तेव्हा हे लिहून ठेवावं ही पद्धत सुरू झाली.
1: बरोबर.
0: मग ही पद्धत सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता येण्याचे चान्सेस म्हणू आपण, किंवा
1: शक्यता.
0: शक्यता जास्त वाढल्या. कारण तुम्ही काही लिहिलं असेल ते तुमच्या हस्ताक्षरातलंय, मी काही लिहिलं असेल ते माझ्या हस्ताक्षरातलंय, मग मी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. बाबा
1: बरोबर.
0: तुम्ही कोल्हापुरात लिहिलं, मी सांगलीत लिहिलं, कुणी वाडीत लिहिलं,
1: हाँ
0: कुणी नाशिकमध्ये लिहिलं, तर त्या त्या ठिकाणचा फरक त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणून पाठभेद किंवा संकलन किंवा समीक्षात्मक एडिटिंग हे करण्याची आवश्यकता तिथे निर्माण होते.
1: आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही ते संकलन केलं, ही पहिली पायरी झाली. आता प्रत्यक्ष डिजिटायझेशन, मग ती प्रोसेस नक्की काय असते, कारण ते काय आपण उचलून कुठं आणू शकत नाही.
0: हो, तर पहिल्यांदा कॅटलॉगिंग करणं हे, तालिकीकरण करणं हे आवश्यक आहे याच्यामध्ये,
1: बरोबर.
0: किंवा एक हँडलिस्ट तरी आपल्याकडे असली पाहिजे. मग मी एकदा सॉर्टिंग केलं विषयानुसार, आता 3,500 हस्तलिखित आहेत समजा, तर त्याचं मी विषयानुसार वर्गीकरण केलं. मग त्यांना नंबर दिले, त्याची बंडल्स बनवली, ती
1: बर
0: लाल कापडामध्ये बांधली,
1: बर
0: त्याच्यावरती टॅग लावले की हे इतक्या नंबरचे आहे बाबा, आणि इतक्या हस्तलिखितांचा ह्या बंडलमध्ये समावेश आहे.
1: बर.
0: ठीक आहे,
1: हाँ
0: ही झाली प्राथमिक प्रोसेस.
1: बर
0: मग आता ही मला जपायची आहे,
1: बरोबर.
0: तर मला डिजिटायझेशन करायला पाहिजे. सुदैवानं जी चांगल्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्याचं डिजिटायझेशन आपल्याला करता येतं.
1: बर.
0: आणि अगदी जी समजा बोट लावलं तरी तुकडे पडतात बाबा, अशी जी असतील, ब्रिटल असं आपण म्हणतो त्याला, तर ती हस्तलिखितं तुम्हाला कॉन्झर्वेशन करायला लागतात. म्हणजे प्रॉपर लॅबमध्ये नेऊन त्याला डीएसिटिफिकेशन असतं, मेंडिंग असतं, म्हणजे त्यातली जी होल आहेत ते भरणं, त्यांना आधी क्लीन करणं,
1: बर
0: त्यातली धूळ डस्टिंग म्हणतो आपण,
1: बर बर.
0: त्यातलं ते डस्ट घालवणं,
1: हाँ
0: त्याचा पिवळेपणा घालवणं, मग ती थायमॉलमध्ये बुडवली जातात,
1: अरे बापरे.
0: आणि
1: बर.
0: मग त्याच्यावरती टिश्यू पेपर असतो तो
1: हाँ
0: दोन्ही बाजूनी लावून ते एक पान तयार होतो. ही
1: हाँ
0: खूप खर्चिक आणि स्किलची, म्हणजे सर्जन म्हणू शकतो आपण त्याला,
1: खरंय.
0: सर्जनचा हात एखाद्या कसा असतो तसा त्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना हात लागतो. तर ही झाली अगदी खराब जी झालेली आहे त्याची ही प्रोसेस आहे.
1: बर.
0: पण जी चांगली आहेत, जी तुम्ही हाताळू शकता, एक एक पान असलं तरी ते हाताळता येऊ शकत असेल, तर तुम्ही त्याचं डिजिटायझेशन लवकरात लवकर करून घ्यावं लागतं,
1: बर
0: कारण तुम्हाला ते जतन करायचंय.
1: बर.
0: मग आता अशा प्रकारचा एक प्रकल्प मला पतंजली तर्फे मिळाला, तर म्हणजे मला ही सांगायला इथं गोष्ट आवडेल की काय होतं बघा. म्हणजे याच्यामध्ये 2019 साली आपल्याकडं महापूर आला,
1: बरोबर.
0: सांगली कोल्हापूरमध्ये
1: हाँ
0: महापूर आला, वाडीमध्ये पण आला.
1: हो.
0: तर मला हा प्रोजेक्ट त्यांनी सँक्शन करून दिला, म्हणजे बाळकृष्ण आचार्य यांनी स्वतः मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं हरिद्वारला पतंजलीमध्ये. हा प्रोजेक्ट मला त्यांनी दिला की सांगली जिल्हा नगर वाचनालय जे आहे
1: हाँ
0: आपल्याकडे राजवाडा चौकामध्ये ते आहे,
1: बर.
0: तर तिथं 600 हस्तलिखितांचा समावेश आहे, तर त्यातली 250 हस्तलिखित आयुर्वेदाच्या वर आधारित आहेत. तर त्यांना त्याच्यामधली म्हणजे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प आम्ही एक सुरू केला. मग 2018 ते 2019 आम्ही हे काम पूर्ण केलं, आणि 2019 साली महापूर आला. महापूर आल्यानंतर झालं असं की आता तिथे 2 मजले आहेत खरं तर
1: हो.
0: लायब्ररीमध्ये सांगलीच्या. खाली ती हस्तलिखितं जी झालेली होती ती आम्ही खाली ठेवत होतो,
1: हाँ
0: मग 100 झाली होती
1: बर.
0: डिजिटाईज, म्हणून ती आम्ही खालच्या कपाट्यात ठेवलेली. आणि पाणी असं रात्रीत चढलं, म्हणजे कुणाला अंदाजच नव्हता की इतकं पाणी येईल, आणि ते पण सांगलीमध्ये, म्हणजे
1: हो ना.
0: पूर्ण म्हणजे सगळ्यांना माहिती आपल्या की शहरात पाणी घुसलं, म्हणजे
1: हो.
0: दुर्दैवानं ती जी 100 होती त्यातली,
1: हाँ
0: ती 100 होती ती बुडाली.
1: हाँ
0: बुडल्यानंतर त्याचं सगळंच गेलं, आणि
1: हाँ
0: खालच्या मजल्यावरच कॉम्प्युटर होता तो पण बुडाला, म्हणजे
1: बर.
0: त्याचं काहीच नामोनिशाण नाही, फक्त माझ्या पेनड्राईव्हमध्ये ती सुरक्षित होती. ही
1: खरंय.
0: हे या कामाचं महत्व आहे. हा, म्हणजे याच्यामध्ये एक हस्तलिखिताच्या शेवटी हा श्लोक लिहिलेला असतो,
1: हाँ
0: तैलात रक्षेत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदति पुस्तकम. म्हणजे तेलापासून संरक्षण करा, पाण्यापासून
1: पाण्यापासून.
0: करा,
1: हाँ
0: मूर्ख असते ना दातव्यम एवं वदत्.

0: पुस्तकं
1: खरं
0: आणि शिथिल बंधन म्हणजे विस्कळीत होण्यापासून वाचवा किंवा त्याला पुस्त म्हणजे एकत्रित करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मूर्ख असते ना दातव्य.
1: पण असं म्हणूयात की वेळेत त्या गोष्टी लक्षात आल्यामुळं की काही का असे ना ती कुठंतरी संकलित झाली माहिती.
0: म्हणून हीच या कामाची आवश्यकता किंवा गरज काय आहे तर ही आहे.
1: खरंय. डिजिटायझेशन म्हणजे एक्झॅक्टली कम्प्युटरवर काय केलं जातं, त्याचं फोटो प्रिंट का काय असतं?
0: आता तुमचा जो स्कॅनर असेल तो ज्या पद्धतीचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे.
1: बर.
0: पण मी तुम्हाला सांगते इथे की रिझॉल्युशन आपण जे म्हणतो म्हणजे डॉट पर इंच किंवा डीपीआय, तर ते रिझॉल्युशन साधारण 300 ते 600 डीपीआय तुम्हाला आवश्यक आहे.
1: बर.
0: आणि हस्तलिखित हे खूप छानच असतात म्हणजे हाताने लिहिलेली जी लोकांची अक्षरे आहेत साधारणतः अगदीच कोण असेल ज्यांना कंटाळून लिहिलं असेल तर त्याचा अक्षर घाण असू शकतो. पण पैसे देऊन लिहून घ्यायचे लोक म्हणजे त्याचा त्यांना मेहनताला दिला जायचा
1: त्यामुळे ते व्यवस्थित लिहिलं जायचं.
0: ते व्यवस्थित लिहिलेलं असतं त्यामुळे ते क्लॅरिटी जी आपण म्हणतो
1: बरोबर
0: ती तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली मिळतेच. मुळात फक्त पिवळेपणा जो आहे किंवा तुम्हाला तसा फील नको असेल तर ते तुम्ही सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक पद्धतीने ते करू शकता.
1: बरोबर. अगदी जुनी जी हस्तलिखित आहेत तुम्ही मगाशी सांगितलं की काही ती लॅबोरेटरीमध्ये घेऊन जावी लागतात पण प्रक्रिया केल्यानंतर पण ती आपल्या हाताशी लागतात का त्याच्यामध्ये काही नुकसान होऊ शकतं?
0: नाही, प्रक्रिया केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं.
1: बर.
0: मग परत तुम्ही काय करायचं की पहिला ती डिजिटाईज करायची. एकदा तुम्ही डिजिटाईज केली की मग ती सुरक्षित झाली.
1: बरोबर.
0: कारण शेवटी कधी ना कधी तो कागद नष्ट होणार आहे.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही त्याला हे केलं
1: बरोबर
0: तरी भविष्यात म्हणजे आता पण एक त्याचं आयुष्य 200 वर्ष तरी वाढतं.
1: हे सगळं काम आपल्याकडे आता कुठे केलं जातं?
0: हे आता ज्ञान भारतम मिशन करत आहे आणि काही लोक असं आहेत की ते पर्सनली पण करून घेतात. आता कुणाचे वैयक्तिक संग्रह ज्यांचे आहेत हे जिथं लॅब्स उपलब्ध आहेत तिथं जाऊन ते करून घेतात.
1: बरोबर. असे वैयक्तिक खजिना कुठला सापडला होता का हे काम करत असताना?
0: असे अनुभव यायचे कारण कधी कधी लोकांची अनास्था पण त्याच्यामध्ये दिसून यायची किंवा अनास्था म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कुठं आता ते पूर्वीच्या आमच्या लोकांनी ठेवलंय ते आम्ही कशाला आता ठेवू किंवा त्याची वाचन करण्याची म्हणजे ह्या सगळ्या शास्त्राची गरजच संपली होती ना. त्यावेळी ही का लिहिली गेली तर वेदपाठशाळा होत्या किंवा आणि काही गुरुकुल होती याच्या अनुषंगानं हे सगळं झालं होतं.
1: बरोबर.
0: पण आता ह्या गोष्टींची आवश्यकता तशी कुणाला वाटत नसल्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. इवन आता आमच्या घरात सुद्धा जी पेटी होती ज्यामध्ये काही हस्तलिखित पुस्तकं महत्वाची संस्कृतची खूप चांगली हे होती.
1: बरोबर.
0: पण त्याला उंदीर लागले म्हणजे असं काही डिटोरिएशन होऊ शकतं. मग त्याच्यानंतर त्याला आपण काही करू शकत नाही. हे शास्त्र जे आहे ते आता अस्तित्वात आलंय असं आपल्याला वाटतं पण हे पूर्वी होतच.
1: किंवा त्याच्या पुढे जाण्यासाठी एकतर ते कोणीतरी वाचायला हवं होतं की त्याची कॉपी काढायला पाहिजे होती किंवा त्याचं काही का असे ना काहीतरी त्याच्यावर पुढे काम करायला हवं होतं असेही अनुभव आले असतील.
0: काही लोकांनी असं पण झालेलं आहे की त्यांच्याकडे खूप हस्तलिखित होती पण काही कारणास्तव म्हणजे त्यांना नको होती किंवा आता नाही आम्हाला कोण ह्याचं बघणार असं म्हणून त्यांनी ती देऊन टाकली कुणाला कुणाला. काहींनी बुडवून टाकली पाण्यामध्ये जाळून टाकली असं पण झालेलं आहे त्याच्यामुळे. आणि काय होतं काळानुसार त्याला वाळवी लागणे
1: हे
0: सगळ्या गोष्टी होतात. जो दर्दी आहे त्या
1: बरोबर
0: आणि ज्याला माहिती आहे की यामध्ये काय आहे तो माणूसच त्याची संरक्षण करेल त्याच्यासाठी पैसे खर्च करेल.
1: बरोबर. वैयक्तिक असं गेल्यानंतर त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं होकार येणं ही प्रक्रिया
0: ही गोष्ट आहे. म्हणजे मला तर असं होतं की एका वेळी मला जिथं मी नोकरीला लागले म्हणजे लोकांना हे कळायचंच नाही की नेमकं हे काय करतात बाबा म्हणजे तुम्ही नेमकं कुणातर्फे आलाय हा प्रश्न पडायचा. म्हणजे हे केंद्र सरकारचं ते होतं विद्यापीठात त्यातनं काम करायला जायचं अनेक ठिकाणी. म्हणजे त्यांचं एक पत्र घ्यायचं इकडून एक पत्र घ्यायचं की आम्ही हे काम करतोय आम्हाला तुम्ही परवानगी घ्या आणि इकडे काम झाल्यावर काम पूर्ण झालं असं एक पत्र घ्यायचं. अशी ही सगळी मोठी प्रोसिजर यामध्ये आहे.
1: अनुभव दोन्ही सांगा म्हणजे मी असं म्हणते की अगदी छान स्वागत झालेलंही सांगा आणि नाही बाबा आम्हाला हे करायचं नाही.

0: असंही सांगा.
1: तर मला खूप आवडतं आणि मला फार आठवण पण येते.
0: हां
1: धुळ्यामध्ये माझं जसं स्वागत झालं आणि मला जसं त्यांनी खूप सहकार्य तिथं केलं
0: हां
1: आणि पहिलंच माझं ते काम होतं,
0: हां
1: तर त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती आणि आजही मला ते लोक बोलवत असतात
0: हां
1: की तुम्ही या मॅडम, भेटूया आपण
0: बर.
1: वगैरे. आणि इतके सुंदर लोक आहेत तिथं, म्हणजे लायब्ररियन असतील, अध्यक्ष असतील, मुंदडा सर म्हणून आहेत तिथं काम करणारे, देशपांडे सर, नांदेडकर सर, गद्रे सर, हे परिवार झाल्यासारखं झालं होतं. दिवस रात्र मी तिथं फक्त कामच करायचे कारण मला लवकर इकडे यायचं होतं, हे
0: खरंय.
1: काम संपून खूप तिथे माझे ऋणानुबंध जोडले गेले धुळ्याशी.
0: बरोबर.
1: तसंच मुटाट म्हणून गाव आहे
0: बर,
1: देवगडला.
0: देवगड कोकणात.
1: हां,
0: हां
1: इतकी टोकं आहेत म्हणजे ही
0: हो ना.
1: तिकडे ते इतकं रिमोट गाव होतं, छोटंसं गाव, तर तिथं आपलं कोकणी लोकांनी लळित म्हणून ते होते.
0: बर
1: त्यांनी माझं म्हणजे मी 4 दिवसच तिथं काम केलं
0: बर.
1: कारण मला तेच जे संपवायचं असतं आणि मग पुढची प्रोसेस करण्यासाठी परत यावं
0: यावं
1: लागतं
0: लागतं बरोबर.
1: असं ते होतं. 290 साधारण मला तिथं हस्तलिखितं मिळाली. तिथं एक काम माझं छान झालं आणि
0: बर
1: ते गाव पण खूप सुंदर आहे. आणखीन एक छान मला अनुभव आला म्हणजे नाशिकमध्ये गायधनी म्हणून आहेत,
0: बर.
1: जयंत गायधनी, तर त्यांचं खूप छोटंसंच काम होतं. 3 दिवसच मी होते तिकडे,
0: हा हा
1: 108च हस्तलिखित आहेत तिकडे.
0: बर.
1: त्यांच्या घरीच मी राहिले, तर म्हणजे घरीच त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी मला एकांकडे जेवायला नेलं, तर तिथे त्या बाईने आम्हाला खापरावरती मांडा बनवून खायला घातला. म्हणजे
0: बर.
1: ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही
0: हा
1: की माझा काय संबंध सांगा.
0: हो ना.
1: पहिला मला कुठेही मी जिथे ज्या ज्या ठिकाणी मी ह्या कामाच्या निमित्ताने गेले, कोणीतरी कुठलं तरी घराणं असतं, त्यांची 500 वर्षांपूर्वीची काहीतरी हस्तलिखित
0: हस्तलिखित. हा
1: असतात, चार
0: हा हा
1: पाचशे वर्षांपूर्वीची, त्याला मला हात लावायला मिळतोय
0: खरंय
1: हे पण गोष्ट भाग्यात असावी लागते.
0: खरंय.
1: त्यावरून हे असं स्वागत, म्हणजे असं पण झालं. आणि काही ठिकाणी मला जायला प्रॉब्लेम पण यायचा, एक मुलगी म्हणून म्हणा किंवा हे सांगताना माणसांना काम सांगता यायचं नाही, म्हणजे कळायचं नाही.
0: बरोबर.
1: त्यात माझं वय पण कमी होतं, म्हणजे हे काय करते बाबा ही मुलगी, असं पण एक लोकांची प्रतिक्रिया असायची. पण
0: बरोबर.
1: जेव्हा काम पूर्ण व्हायचं तेव्हा ती लोक इतकी भारावून पण जायची.
0: खरं.
1: तसं इथं तुकाराम विप्र म्हणून आहेत
0: हो.
1: आपल्याकडे, त्यांच्याकडे पण हस्तलिखित आहेत,
0: बर.
1: थोडी आहेत, 28 हस्तलिखित आहेत, पण खूप छान आहेत ती. त्यांच्या पण घरी मला असंच स्वागत झालं होतं.
0: असा कधी
1: आणि
0: अनुभव आला का की हस्तलिखित आहेत, तुम्ही पोचलाय तिथपर्यंत पण त्यांनी नकार दिला?
1: हा असं पण झालं.
0: बर.
1: असं झालं की दुसऱ्यांचे, शेजाऱ्यांचे, पाजाऱ्यांचे करून म्हणजे करताना जेव्हा त्यांनी बघितलं किंवा ह्यात काय वावगं काही नाहीये आणि ह्यातून आपली हस्तलिखितांचा काही म्हणजे दुरुपयोग काही कुणी करणार नाहीये
0: बर,
1: हे
0: बर.
1: जसं लक्षात यायचं त्यांच्या,
0: हा
1: तसं
0: हा
1: ते स्वतःहून मला अप्रोच व्हायचे.
0: वा. एकंदरीत ही जी वैयक्तिक बाबतीत विचारायचं झालं तर काही वैयक्तिक मालकी किंवा कॉपीराइट अशा काही गोष्टी आल्या का आणि असं काही करावं लागतं का या तुमच्या कामामध्ये?
1: आता हे जे आहे म्हणजे आता समजा एखाद्या, आता मी म्हणलं तसं माझाच संग्रह आहे समजा, तर माझा संग्रह आहे तो माझ्याच नावावर आहे ना.
0: बरोबर.
1: कारण माझं पत्ता, नाव याच्या सकट तो अपलोड होतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे तुमचा तिथं मालकी हक्क सिद्धच होतो. आणि ही हस्तलिखित तुमच्याकडून कुणीही घेऊन जात नाही, म्हणजे सर्वेअर सुद्धा घेऊन जात नाही. पण काही लोकांना असं पण असतं की आमच्याकडून नाही बाबा होणार आहे याचं पालन, तर आम्ही ही डोनेट करू इच्छितो. असं पण केलेलं आहे लोकांनी.
0: म्हणजे मग ती आपण संग्रहालयामध्ये,
1: निकुडकर वेद पाठशाळा म्हणून इचलकरंजी मध्ये होती,
0: बर,
1: त्यांची खूप छान हस्तलिखित होती, पण ती त्यांची खराब झाली.
0: हा.
1: आणि आणखीन जी काही वाचली होती 23च वाचली होती त्यातली,
0: बर,
1: पण त्यांनी ती देऊन टाकली विद्यापीठाला, डोनेट केली. किंवा आता सप्रे गुरुजी होते आपल्याकडे, त्यांची पण अशीच थोडीफार हस्तलिखित होती. किंवा आता महिंदरगीकर म्हणून आहेत, इथं ताराबाई रोडलाच राहतात, त्यांची पण हस्तलिखित आहेत, मोडीतली आहेत ती सगळी. त्यांच्याकडेच आम्ही ती, उलट त्यांना हे भारी वाटायचं की असं कोणतरी काम करून देतय सरकार, हे असं काम करून देतय हे पण लोकांना वाटायचं,
0: आवडलं.
1: आणि तुमचं बोलणं, तुमचं वागणं याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तुम्ही जसं लोकांना अप्रोच होता, मला हे सांगायला आवडेल की काम आमचं चोख असतं.
0: खरंय.
1: म्हणजे आम्ही व्यवस्थित कायदेशीर रित्या पत्र घेऊन जाणार, काम पूर्ण झाल्यावर पत्र घेऊन येणार, याची
0: बरोबर
1: सगळी नोंद माझ्याकडे आहे
0: बरोबर.
1: कामाची.
0: आत्ता सध्या हे काम सुरू आहे.
1: तर आत्ता काम असं सुरू आहे की हे जसं 25 साली हे लॉन्च झालं, अजून त्याची केंद्र मिळत आहेत लोकांना किंवा त्या त्या संस्था आणि ऑर्गनायझर्सना, तर त्याची मी वाट पाहतेय. आणि दरम्यान मी आत्ता असं एक संकल्पना माझी आहे की हस्तलिखितांचं गाव, तर नरसोबावाडी मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे हस्तलिखितांचं गाव किंवा हब आपण म्हणू शकतो, तर देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात पहिलं हे गाव होऊ शकतं, कारण तिथं 5,000 हून अधिक हस्तलिखित आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये कराडचा कृष्णकाठ, सांगली जिल्हा नगर वाचनालय, म्हणजे त्या परिक्षेत्रातली 50 किलोमीटर परिक्षेत्रातली हस्तलिखित मी त्यात अंतर्भूत केली आहेत, आणि कुरुंदवाड असा तो पट्टा आहे. तर इथं 5,000 हून अधिक किंवा जवळजवळ 5,000 हस्तलिखित उपलब्ध आहेत. याच्या संबंधी मी एक 6 मिनिट 31 सेकंदांची डॉक्युमेंटरी केली आणि ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं अप्रूव्ह केली. तर ही संकल्पना अजून मला एक्झिक्यूट करायची, प्रत्यक्षात आणायची.
0: अजून हस्तलिखित मिळत आहेत म्हणजे त्याचा शोध सुरू आहे की नाही?
1: अजून पण हस्तलिखित मिळणार आहेत,
0: बर,
1: कारण तो शोध कायमच सुरू असतो.
0: अगदी.
1: अजून असे बरेच भाग आहेत, अशी बरीच लोक आहेत की ज्यांना हे काम करायचं आहे पहिल्यापासून, म्हणजे सर्वेक्षणापासून काम अजून पण आवश्यकच आहे करा,
0: पण मग ते सुरू आहे.
1: हा, ते सुरू आहे.
0: बर,
1: जसे की वाडीत मी तुम्हाला म्हटलं बोरगावकर शास्त्री जे आहेत, त्यांचं मी 16 साली मी हे वाडीतलं काम केलं होतं.
0: बरोबर.
1: 2014 ते 2017 पहिला प्रोजेक्ट जो होता त्यामध्ये, पण आज 26 साली मी जेव्हा परत सर्वे केला वाडीचा, तेव्हा त्यांना नवीन दिलेली आहेत कोणीतरी.
0: बर,
1: असं पण असत. मग त्यांना आता माइंडकर घराणं म्हणून आहे, खारे पाटण,
0: बर,
1: तिकडची हस्तलिखित त्यांना दिलेली आहेत.
0: बर,
1: मग ते त्याची त्याच्यात भर पडली असे त्याच्यामध्ये लोक आहेत.
0: सुरुवातीला आपण बोलताना असं म्हटलं होतं की ही खुली केलेली आहेत आता हस्तलिखित ज्ञान भारतमवरती, तर त्याची प्रोसेस काय? म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती हस्तलिखित बघायची असतील तर काय करायचं?
1: तर याच्यामध्ये जे ऍप 25 साली जे लॉन्च केलं ज्ञान भारतम ऍप, तर त्याच्यामध्ये हस्तलिखितांचे ही जी केंद्र आहेत, म्हणजे ज्ञान भारतम मिशनची जी केंद्र आहेत ती कोण आहेत याची माहिती तिथं. आता एक आता ह्याच्यामध्ये एआयचा एक खूप मोठा सहभाग आहे, तर मला सांगायला आवडेल की ज्ञान भारतम मिशन बरोबर ज्ञान सेतू म्हणून एक त्यांनी संकल्पना राबवली, तर त्याच्यामध्ये एआय सायंटिस्ट आहेत किंवा डेटा सायंटिस्ट आहेत, या सगळ्यांचा एक मत घेऊन त्याच्यावर आधारित त्यांनी प्रकल्प तयार करून देण्यास सांगितलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना बक्षीस पण दिलं. मग ते सगळे लोक IIT आणि अर्थात इकडचे जे लोक होते ते होते, आणि काही लोक असे पण आहेत की जे संस्कृत पण जाणतात आणि इंजिनियर पण आहेत आणि एआय मधली पण त्यांना माहिती. तर ह्या सगळ्या लोकांचा उपयोग आपण यामध्ये करून घेतोय. ही जी डिजिटाईज केलेली हस्तलिखित आहेत, म्हणजे आता आपण तुम्ही हे सहजच करता एआय GPT वर, म्हणजे इमेज क्रिएट करता, किंवा आता तुम्ही OCR म्हणतो ज्याला, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन, म्हणजे तुम्ही ह्या वहीतल्या पानाचा जर फोटो काढला तर ते टाकलं गुगलवर की ते तुम्हाला सांगतं ट्रान्सलेट करून, तसं हस्तलिखितांना करता येऊ शकतं का, हा एक संशोधनातला त्यातला विषय आहे. प्लस त्याचं रिझोल्युशन आणि HD क्वालिटी हे सगळं जे आहे, म्हणजे क्लॅरिटी येणे, या अनुषंगानं त्याचं डिजिटायझेशन करणे, त्याच्यानंतर हे अपलोड केलं ज्ञान भारतमच्या पोर्टलवर की ते समजा आता मला पाहायचं असेल तर मला काही पेमेंट भरायचं तिथे, ते ठरवतील, म्हणजे त्याच्यावर त्यांची अजून अभ्यास सुरू आहे.
0: बर,
1: आणि मग ते हस्तलिखित तुम्हाला पेमेंट गेटवे करून, जसं तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करता जीपे वर UPI वर ट्रान्झॅक्शन करून, त्याप्रमाणे पेमेंट गेटवेज बनवून ते तुम्हाला उपलब्ध होईल, आणि त्याच्यामध्ये मग पानांनुसार ते दर घेतील किंवा जसं काही आहे.
0: पण ही अजून सुरुवात नाही झाली,
1: नाही आता आपण संकलनच केलंय फक्त, आणि अजून शोध लागत आहेत, म्हणजे इथे आहेत बाबा, इथे आहेत बाबा, हे अजून कळतंय आपल्याला.
0: म्हणजे संकलन करून त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे पण अजून अपलोड झालेलं नाही,
1: अपलोड नाही झालेलं, फक्त आता कामाला सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे हे आहे कालिदास संस्कृत विद्यापीठ,
0: बर
1: तिथं ह्याचं जे केंद्र आहे ज्ञानभारतमचं तिथं सुरुवात झालेली आहे काम करायला.
0: फक्त मग याविषयी आपण

0: श्रोत्यांना काही आवाहन करू शकतो का?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा आणि खूप छान तुम्ही मला सूचित केलं. माझं आवाहन लोकांना हे आहे की तुमच्याकडे कुठेही खेडोपाडी, शहरामध्ये, ऑफिसमध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जर हस्तलिखित उपलब्ध असतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा. यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 89 99 69 19 95. 8999691995.
0: तर श्रोते हो, तुम्ही सगळेजण ही मुलाखत ऐकत आहात. जर खरंच असा काही अमूल्य साठा तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तुम्ही संपर्क साधल्यानंतर ती तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस आहे ती नक्की सांगेल. पण हा साठा किती चांगल्या पद्धतीनं संकलित होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या मुलाखतीतून कळलं असेल, त्यामुळे नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तर आता सध्या तुमचं काही या क्षेत्रातलं काम सुरू आहे का?
1: इथे सांगायला आवडेल की 2022 साली एक स्टार्टअप योजना म्हणून असं जे आपल्या सरकारनी काढली होती, तर त्याच्यामध्ये मी उद्यम आधार या रजिस्ट्रेशन खाली लिपिका अर्काइवल मॅनेजमेंट सोल्युशन्स एक कंपनी रजिस्टर केली आहे. तर याच्याद्वारे आम्ही काय करतो की आर्टिफॅक्ट्स असतील, आर्टिफॅक्ट्स म्हणजे पुरातत्वीय वस्तू, हस्तलिखित, नाणी किंवा आणखीन अशा जर काही गोष्टी असतील तुमच्याकडे तर त्याची मॅनेजमेंट किंवा त्याचं कॅटलॉगिंग, त्याचं प्रिझर्वेशन, डिजिटायझेशन कागद असतील तर आम्ही करून देतो.
0: तर हस्तलिखितांचं डिजिटायझेशन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आपण आता फक्त त्याची प्रक्रिया जाणून घेतलेली आहे. तर हे काम काही साधं सोपं सरळ नाहीये. हा अव्याहतपणे चालणारा एक प्रकारचा यज्ञ आहे म्हटलं तरी चालू शकेल.
1: अगदी बरोबर.
0: कदाचित हा विषय माहीतही नसेल, पण आता आपण ही जी मुलाखत प्रसारित केली या अंतर्गत काही जणांना याविषयीची माहिती होईल, कदाचित काही जणांना ह्याची आवड असेल, काम करण्याची इच्छाही असेल. एकंदरीत या बाबतीत तुम्ही काय आवाहन कराल श्रोत्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी? पण
1: ज्या लोकांना याच्यामध्ये काम करायचं आहे त्यांनी ज्ञान भारत मिशन ह्या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच्यावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तिथे स्कॉलर्स किंवा तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे आणि याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. मी म्हटलं तसं म्हणजे लिपींचा तज्ज्ञ हवा, डिजिटायझेशनचा तज्ज्ञ हवा, म्हणजे एमसीए बीसीए ची झालेली लोक आहेत ती हवी आहेत, कॉन्झर्वेशनची हवी आहेत, संकलन म्हणजे सर्वे करणारी हवी आहेत, एमलिप झालेली म्हणजे लायब्ररीचा कोर्स जो माझा पण झाला आहे ती हवी आहेत. या सगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता इथं आहे.
0: नक्कीच.
1: संस्कृत तज्ज्ञांची तर आहेच आहे.
0: बरोबर.
1: आणि याच्यासाठी जर तुम्ही कोर्स करू इच्छित असाल ते पण सांगून ठेवते. सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी किंवा पूर्वीचा राष्ट्रीय संस्कृत संस्थान जे आहे त्याचा ऑनलाईन कोर्स याचा चालू असतो. वैदिक संशोधन मंडळ पुण्यामध्ये तो आहे आता पण.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात पहिला तुम्ही ज्ञान भारतमच्या वेबसाईटला भेट दिल्यावर तुमच्या हे सगळं लक्षात येईलच. किंवा आता संस्कृत शिकवणारे म्हणा किंवा शिकणारे पण खूप लोक आहेत आपल्याला, त्यांना सुद्धा हे माहीत नाहीये अशी पण लोक आहेत. कारण हे सगळं आता त्याला या 10 वर्षांमध्ये जास्त गती आली आहे. आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की ग्लॅमर ते आता ह्या म्हणजे याचं आयकेएस किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम्स याचं हे एक सुवर्ण युग आहे असं आपण म्हणू शकतो.
0: नक्कीच. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं की हे काम सहज सोपं नाहीये, घरच्यांचा कसा सपोर्ट होता या कामासाठी?
1: सपोर्ट म्हणताना मी असं म्हणेन की आई आणि बाबा माझे यांचा सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकले नसते.
0: बरोबर.
1: आणि मी तर आता सांगते ही थोडीशी डार्क साईड आहे माझ्या आयुष्यातली. 2010 साली मी एम ए करण्यासाठी पुण्यामध्ये गेले. 12 माझा एम ए पाऊस आउट झाला. मला तिथे नोकरी पण मिळाली पण मला अत्यंत कमी पगार होता म्हणजे. आणि त्यानंतर मी शाळेमध्ये नोकरी पण शोधली परत. दरम्यान माझी आकाशवाणीत पण नेमणूक झाली होती, आता इथे सांगायला आवडेल मला. तिथं पण मी काम केलं. बाकीचे दिवस काय करायचं म्हणजे आकाशवाणीचं आपले कॅज्युअल जी 6 दिवसाची ड्युटी झाल्यावर ते काय करायचं बाकीचं? तर मला मी खूप शोधली नोकरी म्हणजे शिकवण्यासाठी शाळेमध्ये, पण मला ती मिळाली नाही. त्यामुळे मी पुणे सोडलं आणि कोल्हापूरला आले. म्हणजे माझ्या पुढे काय करायचं हा प्रश्न होता तेव्हा. मग मी फक्त वाचन करायचे जाऊन. पुराभिलेखागार जे आहे आपल्याकडे टाउन हॉलचं, तर तिथे जाऊन मी 6 महिने फक्त चालत जायचे. म्हणजे माझं घर मंगळारपेठेत आहे, तिथून मी टाउन हॉल पर्यंत चालत जायचे कारण तेव्हा माझी गाडी पण नव्हती.
0: बर.
1: मग नुसतं वाचन केलं मी आणि तिथं

0: मला स्वतःला पण हे जाणवलं की एक गूढ शोधणे किंवा लेखन कला, विविध अक्षरांमध्ये लिहिण्याची आवड ही मला आधीपासून होतीच.
1: हाँ
0: पण एक काय म्हणतात की असं काहीतरी शोधणं कधीच कुणी पाहिलेलं नाही किंवा कधीच कुणाच्या दृष्टीस पडलेलं नाही, याच्याकडे माझा एक कल होता. किंवा इतिहासाची आवड, संस्कृतची आवड, त्यामुळं मी ती ती पुस्तकं वाचायचे तिकडे. म्हणजे मी ढेरेंची खूप पुस्तकं वाचली, राचीन ढेरेंची,
1: हाँ
0: परत नकाशे आहेत तिथं विविध उपलब्ध, आणि हे सगळं फ्रीमध्ये वाचायला मिळायचं. मी प्रॉपर डबा घेऊन जायचे 11 ते 5 तिथून बाहेर पडायचे. आणि मग तिथले जे एक सर आहेत आवळे म्हणून आहेत, त्यांनी मला हे सांगितलं की विद्यापीठामध्ये अशी काहीतरी जॉब आहे बाबा, तू जाऊन बघ.
1: हाँ
0: म्हणून मग मी विद्यापीठात गेले आणि मग तिथं डॉक्टर नमिता खोत या त्यावेळी ग्रंथपाल होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या कामामध्ये. त्यांनी मला असं सांगितलं की तुझी नेमणूक होऊ शकते कारण तुझं हे प्रोफाईल जे आहे, जॉब करिअर जे आहे, किंवा हा जो कोर्स आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी आणि MA संस्कृत, हे याच्यासाठी आवश्यक असणारच आहे. आणि कॅन्डिडेट म्हणायचं तर 7 होते उमेदवार,
1: हाँ
0: कारण हे माहीतच नाही ना
1: माहित
0: कुणाला.
1: खरंय
0: विद्यापीठानं जी ऍड दिली त्याच्यामध्ये 7 लोक आले.
1: बरोबर
0: आणि अशी मग ती सुरुवात झाली. मी आईबाबांची एकच मुलगी आहे
1: हाँ
0: म्हणजे मला भाऊ नाही बहीण नाही, सिंगल चाइल्ड आहे, तर त्यामुळं त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी एवढ्या उड्या मारू शकले. खरं
1: खरंय
0: सांगायचं तर म्हणजे मला आज इथे जायला लागेल, उद्या तिथे जायला लागेल.
1: हाँ
0: एक मुलगी म्हणून पाठवताना काळजी
1: बरोबर
0: असते, अजूनही आपल्या समाजामध्ये तेवढा खुलेपणा नाही आहे म्हणा,
1: खरंय
0: किंवा तेवढ्या मुलींच्या नोकरी करण्यापासून
1: बरोबर
0: ते अशा प्रकारची नोकरी
1: हाँ
0: करण्यापर्यंत पाठिंबा
1: बरोबर
0: समाजाचा असलेला आपल्याला दिसत नाही.
1: खरंय
0: लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या सासरच्या मंडळींनी पण या कामात मला खूप सपोर्ट केला,
1: हाँ
0: कारण माझ्या सासूबाई स्वतः MA संस्कृत आहे,
1: वाह
0: त्यामुळे त्यांना पण आवड आहे यातली. तर हे असं जमून गेलं
1: बरोबर
0: आणि घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही.
1: हाँ कारण याचा आपण म्हटलं तसं स्थिरता नाहीच आहे या
0: हा,
1: गोष्टीला, त्यामुळे हा सपोर्ट खरंच खूप
0: आणि
1: महत्वाचा आहे.
0: नवनवीन माणसांना भेटावं लागतं.
1: हाँ
0: म्हणजे ही एक आपल्याला वाटतंच ना की आता ह्या माणसाला मी भेटायला चालले, मीच कधी त्या माणसाला
1: खरंय
0: बघितलेलं नाही, तर ही काय बाबा आता करेल, किंवा
1: खरंय
0: काय असेल तिकडे. किंवा आता मला ह्याचे जे वर्कशॉप असतात ते माझे 2 झाले.
1: बर
0: एक वर्कशॉप माझा गुजरातला झाला,
1: बापरे हाँ
0: तिथं गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी म्हणून आहे,
1: हाँ
0: ही जगातली एकमेव आयुर्वेदाची युनिव्हर्सिटी आहे,
1: बरोबर
0: तिथे झाला.
1: हाँ
0: आणि जे बंगाल आहे
1: हाँ
0: शांतिनिकेत
1: बरोबर
0: रवींद्रनाथ टागोरांचं गाव,
1: हाँ हाँ
0: तिथे एक वर्कशॉप झाला. अशा लांब ठिकाणी जाताना तुमच्या घरच्यांचा
1: बरोबर आहे
0: सपोर्ट आणि पाठिंबा आणि तुमच्यावरचा विश्वास आवश्यक असतो.
1: खरंय आणि हे महत्वाचं आहे.
0: ज्ञान भारतम मिशन असं जेव्हा आपण म्हणतो, भारतातलं सर्व प्रकारचं ज्ञान
1: खरंय
0: याच्यामध्ये दडलेलं आहे
1: खरंय
0: आणि ते आपण अभ्यासूया आणि आपल्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणात किंवा राष्ट्राच्या उत्तम निर्माणासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं जतन करूया, संवर्धन करूया आणि हस्तलिखितांना जपूया असं मी
1: खरंच
0: म्हणेन.
1: खूप छान. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे ज्ञान भारतम द्वारे केलं जातं याविषयीची सखोल माहिती आपल्या या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला प्रियांका मुजुमदार भिडे यांनी दिली. आणि खरंच हा विषय खूप मोठा आहे, पण जास्तीत जास्त या विषयीची माहिती घेण्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. तर प्रियांका तुम्ही आज इथे आलात आणि ही माहिती दिली याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याविषयीचीच अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण आता जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. पंचवीस ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. डोळ्यांचं महत्व आपण सगळेच जण जाणतो आणि डोळे नसणं याचं दुःख देखील आपल्याला माहितीये. त्यामुळेच याविषयीची जनजागृती होण्यासाठी हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. तर याबद्दलची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांच्याकडून. तर सर्वप्रथम डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला असं सांगा की हा जो पंधरवडा आहे तर त्याचं घोषवाक्य काय आहे?
1: ह्या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला.
0: आणि खरंच आहे ना ते. म्हणजे मुळात हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे?
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये एक अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड म्हणजे बुबळामुळे अंध असतो.
0: बर,
1: असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात. पण आपल्याला त्याची गरज जास्त आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप तफावत आहे.
0: खरं
1: आपण समाजाला समजावून सांगितल्याशिवाय, त्यांच्याकडे जनजागृती केल्याशिवाय हे काम वाढणार नाही आणि आपल्याला नेत्रदानामधून जास्त बोबळ मिळणार नाही.
0: बरोबर,
1: ही परिस्थिती आहे.
0: नेत्रदान म्हणजे नक्की काय आहे?
1: नेत्रदान म्हणजे ज्या रुग्णाला बुबळामुळे अंधत्व आलेलं आहे, काही खराबी म्हणजे त्याचं बुबळ खराब झालेलं असतं, त्याला दिसायचं दृष्टीहीन तो झालेला असतो, अशा रुग्णामध्ये आपण काय करतो, ज्या व्यक्तीने आपल्याला नेत्रदान केलेलं असतं त्याचं आपण बुबळ काढून रुग्णामध्ये त्याचं खराब झालेलं बुबळ काढून त्या ठिकाणी प्रत्यारोपण करतो, ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो.
0: आता हे जे नेत्रदान आहे, तुम्ही म्हणालात की हे बुबुळ आपण काढतो, तर साधारण ती प्रोसेस काय आहे की किती वेळापर्यंत ते बुबुळ काढलं पाहिजे किंवा काय, याबद्दल सांगा.
1: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा.
0: बर,
1: थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाणी.

0: तुमच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते.
1: बर,
0: त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत. एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये आणि त्याला हवा लागू नये आणि ते चांगल्या स्थितीत राहावं. ज्यावेळी डॉक्टरांची टीम येते त्यावेळेला डॉक्टर त्यांच्याप्रमाणे म्हणजे घरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते, शपथपत्रावर त्यांची साईन घ्यावी लागते. मृत्यूचं कारण काय आहे ह्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. कारण मृत्यूचं कारण काय असलं तर आपल्याला माहित नाही काय कशाने त्यांचा मृत्यू झाला किंवा किती धोका आहे ते घेऊन, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहायला पाहिजे.
1: आणि मग ती नंतर काढून घेतल्यानंतर पुन्हा नेत्रपेढीपर्यंत जाईपर्यंतचा अवधी काही ठराविक आहे का?
0: आहे आहे. नेत्र आपण काढून घेतल्यानंतर ठराविक तरह काही माध्यम आहेत.
1: बर,
0: एक मेडी आहे जसं एमके मेडी आहे, ह्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेवतो आणि आपण त्या बँकेला आपण देतो ते
1: नेत्रपेढीला. आणि नंतर ते तिथं किती दिवस ठेवले जातात?
0: नेत्रपेढीमध्ये कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही ते दान केलेलं बुबुळ ठेवू शकता त्या मेडियामध्ये.
1: बर,
0: आणि ह्या काळामध्ये एखाद्या रुग्णाला गरज असेल ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एखाद्या बँकेमध्ये हॉस्पिटलमध्ये, त्याला आपण बोलवून फोन करून त्याची सर्व तपासणी करून आणि ह्या बुबळाची सुद्धा जे दान केलेलं त्याची सुद्धा सर्व तपासणी करून आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो.
1: या प्रत्यारोपणासाठी काही टेस्ट वगैरे असतात का?
0: प्रत्यारोपणाची टेस्ट असतात. ज्या आय बँकेत आपण नेत्रदान ठेवलं ती बँक पूर्ण त्याची तपासणी करून घेते, जेणेकरून काय असतं जन्मजात आपल्याला काही पेशी असतात त्या बुबळामध्ये, 3,000-5,000 दरम्यान ठराविक पेशी असतात आणि त्या पेशी वयानुसार कमी पण होतात.
1: बरोबर,
0: यंगेमध्ये चांगल्या असतात एंगेजमध्ये, पण ती तपासणी करावी लागते आपल्याला किती पेशी आहेत, ते बुबळ आपण बसवल्यानंतर त्या रुग्णाला किती फायदा होईल, सक्सेस होईल का नाही ते, ह्या सगळ्या टेस्ट असतात. किंवा आणि काय कुठले डिसीजेस आहेत का याची पण आपण तपासणी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे हे सगळं बघून
0: प्रोसेस करून मग प्रत्यारोपण केलं करतो.
1: येस, बरोबर. नेत्रदानाचा संकल्प नक्की कोण करू शकतो?
0: नेत्रदान संकल्प करण्यासाठी त्याला जात म्हणा, वय म्हणा, वंश हे कशाची गरज असते, वयाची अटही नसते त्याला, कोणी नेत्रदान करू शकतो. पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही, जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळं इन्फेक्ट झालेली आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेली आहे, किंवा एड्समुळं किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे,
1: बर,
0: अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.
1: बर,
0: आणि नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत नाही.
1: डोळ्यांवरती काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते लोक करू शकतात?
0: हा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल तर ते करू शकतात, नेत्रदान करू शकतात. मधुमेह असेल, उच्च दाब असेल, ह्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर, एकंदरीत या नेत्रदान संकल्प जो आपण करतो त्याची प्रक्रिया काय आहे?
0: ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असतं पहिल्यांदा जो संकल्प फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो.
1: तो कुठे मिळतो?
0: तो आपल्या नेत्रपेढीमध्ये मिळतो, आय बँकेत मिळतो, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी ते फॉर्म्स मिळतात आपल्याला.
1: बर,
0: आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हेल्पलाईन सुद्धा दिलेले आहे खेडेगावमध्ये, जेणेकरून लोकांना अप्रोच व्हावं.
1: बर,
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे.
1: परत एकदा सांगता?
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याला आपण कॉन्टॅक्ट केलो तर ते नेत्रपेढीला जोडून घेऊ शकतो. ज्यावेळेला मृत्यू होतो खेड्यामध्ये त्यावेळेला हॉस्पिटल नसतात, डॉक्टर जवळ नसतात, काय करायचं, अशा वेळेला 1919 हा नंबर उपयोगी पडतो आपल्याला. किंवा काही तालुक्यामध्ये सरकारी दवाखाने असतात, पीएससी असतात, तिथे डॉक्टर सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात.
1: हा संकल्प आपण फॉर्म भरायचा असतो. एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा हा फॉर्म भरलेला आहे आणि समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाची काय जबाबदारी असते?
0: कुटुंबाची जबाबदारी असते. समजा ती व्यक्ती जर मृत झाली तर पहिले त्यांनी आय बँकेला कळवलं पाहिजे.
1: पण यासाठी मुळात त्या व्यक्तीनं देखील घरात सांगणं गरजेचं आहे.
0: त्या व्यक्तीनं सुद्धा घरी चर्चा केली पाहिजे. किंवा जरी समजा त्यांनी नाही सांगितलं आणि घरच्या नातेवाईकांनी जरी मंजुरी दिली किंवा तुम्ही घेऊ शकता,
1: म्हणजे समजा संकल्प केला नसेल पण घरच्यांची इच्छा असेल,
0: संकल्प केला नसेल, फॉर्म भरले नसतील, घरी एखाद्या वेळेला समजा चुकून सांगितलंच नसेल, पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की ह्यांचं नेत्रदान करावं, जेणेकरून दुसऱ्याला उपयोग येईल. चालतं काय नाही, नेत्रपेढीला त्यांना लगेच कळवायला लागतं, कारण

0: नेत्रदान, आपण जे डोळे नेत्रदान केलेले असतात ते विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासाच्या आत आपण ते घेतले पाहिजेत, का त्याची इंटिग्रिटी आणि त्याची सक्सेसफुल रेट हे चांगला
1: बर
0: असतो.
1: बर
0: जसं
1: बर
0: वेळ जाईल तसं ड्रायनेस येतो,
1: बरोबर.
0: बोबूळ खराब व्हायला लागतं.
1: हां हां हां
0: 7 तासाच्या पुढं शक्यतो होऊ
1: होत
0: नये ते.
1: नाही. साधारण कोणत्या वयोगटानं हा नेत्रदान करावं असं काही आहे का
0: ह्याला
1: बंधन?
0: वयाचं काही बंधन नाही, कोणीही करू शकतं.
1: कधी कधी समजा लहान वयातल्या मुलांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचंही करू
0: लहान
1: शकता.
0: मुलांचं आणि खूप वयस्क माणसांचं सुद्धा आपण नेत्रदान अबुबुळे घेऊ शकतो. फक्त काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचे जे बुबुळ आहेत त्यांच्या पेशी आतल्या चांगल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांना आपण प्रत्यारोपण करणार त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे.
1: बरोबर
0: हा चांगले
1: बरोबर.
0: बुबुळ आणि जरा फायदेशीर असतात पण हे नेत्रदान करू शकतात, कारण की इतर
1: बरोबर
0: गोष्टीला पण आपल्याला उपयोगाला येतात.
1: बरोबर. ती जी प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे ती नक्की कशा पद्धतीनं असते?
0: प्रत्यारोपण आपण त्यालाच म्हणतो की कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन.
1: बर.
0: ज्या व्यक्तीला आपण बसवतो पहिल्यांदा त्या व्यक्तीची तपासणी केली जाते की त्याला बुबुळाला किती जखम आहे किंवा किती फूल पडलेलं आहे किंवा बुबुळ किती खराब झालेलं आहे, ह्याची इतर दवाखान्यामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जी तपासणी केली जाते
1: बर
0: प्राथमिक लेवलची, ती तपासणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे ऑलरेडी झालेलंच असते ना, नोंद केलेलीच असते की नाही वगैरे, IPD मध्ये त्याची नोंद झालेली असते. ज्या वेळेला आपल्याला बुबुळ उपलब्ध होतं त्यावेळेला आपण त्यांना फोन करतो की बाबा अशा या पद्धतीचं बुबुळ आहे, त्याच्यामध्ये लाईन लिस्ट असते, फर्स्ट कम फर्स्ट. ज्यानं रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे त्यांना आपण बोलवून घेतो, त्याला गरज आहे.
1: बरोबर.
0: पण इमर्जन्सी एखाद्याचा डोळ्याला अल्सर झालेला आहे, जखम झालेला आहे, डोळा फुटायला आलेला आहे, आतले कंटेंट्स बाहेर येऊ शकतात,
1: बर
0: अशा ह्याला इमर्जन्सी आपण कधीही घेऊन त्याला आपण प्रत्यारोपण करू शकतो. ह्याला थेरापेटिक केराटोप्लास्टी म्हणतो आपण.
1: बर मग ती प्रॉपर आपलं नेहमीप्रमाणे ऑपरेशन असतं, ते शस्त्रक्रिया असते ती?
0: शस्त्रक्रियाच असते ती. काय असतं, त्या आपण जे खराब झालेलं बुबळ रुग्णाचं आहे ते आपण काढून टाकायचं, आणि जे दान केलेलं बुबळ आहे त्याची तपासणी केल्यानंतर प्रॉपर योग्य आहे का नाही हे बघून आपण त्या ठिकाणी ते प्रत्यारोपण करायचं,
1: बरोबर.
0: सुचर घालायचे त्याला,
1: हां
0: प्रत्यारोपण करायचं. जसं
1: बरोबर.
0: आपण एखाद्या घड्याळाची ग्लास
1: हां
0: डायल बदलतो
1: हां
0: तसंच असतं, पण हे ऑपरेशन असतं. बाह्य पटल बसवतो, पूर्ण डोळा कुठेही जगात बसवला जात नाही. डोळ्याची रचना जर तुम्ही बघितला
1: बर
0: तर सर्वच पटल हे बाह्य पटल असतं, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. तो ढगाळ झाला, काय ओरखडा उठला, काय त्याच्यावर फूल पडलं, तर आतमधले प्रकाश किरण आतमध्ये जात नाहीत, त्या व्यक्तीला तो दृष्टीहीन होतो.
1: बरोबर.
0: त्याच्या आत बघितला तर काळा पडदा असतो, त्याला आपण म्हणतो आयरिस म्हणतो. ते डोळ्याचा रंग दाखवतं आपल्याला, रंग ठरवतं. त्याच्या आतमध्ये भावली असते ती प्रकाशाचं नियंत्रण करते, आत जाऊ शकत नाही. नाही लेन्स, त्याच्या अगोदर एक लेन्स असते, ही लेन्स कॉन्वर्जिंग लेन्स म्हणतो किंवा अभिसारित लेन्स म्हणतो आपण. जे जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातात ते कॉन्वर्ज करतात, एका बाजूला प्रकाश कलेक्ट केले जातात आणि मागच्या दृष्टीपटलवर ते पडतात. ते
1: बरोबर.
0: त्याच्यापासून एक इमेज तयार होते असं आपल्याला लक्षात येते. रेटिनाच्या मागटीमागे एक नस असते, तिचं फंक्शन काय तर ही इमेज आपल्या मेंदूपर्यंत कॅरी करते. मग
1: बरोबर.
0: आपल्याला कळते कोणतरी व्यक्ती आहे, काहीतरी वस्तू आहे, हे त्याचं अशा पद्धतीने संरचना आपल्या डोळ्याची असते.
1: खरंय. अंधत्वाच्या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्यारोपण यशस्वी होतं का?
0: आता आजकाल टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली आहे. एखाद्याने दान केलेले डोळे 2 पेशंटला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कोणत्या पार्टची गरज आहे, जसे की आता काही लोकांना आता फिक्स एंडोथेलियल डिस्ट्रॉफी म्हणून ज्याच्यामध्ये एंडोथेलियल त्या कॉर्नियाचं खराब झालेलं असतं, तेवढंच आपण एक पार्ट बसवू शकतो,
1: बर
0: एंडोथेलियल म्हणतो आपण त्याला, तर तेवढा पार्ट बसू शकतो. किंवा समजा त्या बाह्यपटलचे बरेच लेयर्स असतात, तर वरचं इपिथेलियल लेअर खराब झालेलं असेल तर ते आपण तेवढंच बदलू शकतो. जेवढा पार्ट लागेल तेवढा आपण बदलू शकतो. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत.
1: बर बर.
0: आणि ज्याला पूर्ण गरज आहे पूर्ण, तर पूर्ण त्याला टोटल कॅरेटोप्लास्टी आपल्याला करावी लागते, फुल थिकनेस कॅरेटोप्लास्टी आपण त्याला म्हणतो.
1: जन्मतः अंधत्व असेल तरी सुद्धा या प्रत्यारोपणानं होऊ शकतं?
0: होऊ शकतं. जन्मतः अंधत्व त्याच्या तपासणी असतात मुलांच्या. हे मुलांच्या मध्ये तर खूप याचं प्रमाण आहे, लहान मुलं आणि यंग मुलं ह्याच्यामध्ये बुबळाचं अंधत्व ह्याचं प्रमाण खूप आहे. लहान म्हणजे 60% प्रमाण लहान मुलांच्यातच आहे याचं.
1: बर.
0: हा तर ह्यांना आपण ह्यांना हे ह्यांचं पुढं करिअर आहे, ह्यांचं आयुष्य आहे पुढं. ह्यांना आपण जर प्रत्यारोपण यशस्वीपणे केलं तर ह्यांचं आयुष्य पुढे चांगलंच नाही. 2 डोळ्यांनी जरा दृष्टीहीन असेल तर 1 डोळ्याचं जरी ऑपरेशन केलं तर तरी पण त्याला किती त्याचा फायदा होतो, त्याचं आयुष्य पुढचं सगळं चांगलं जाऊ शकतो. आणि यंग एज मध्ये अपघात जास्त, यंग एज मध्ये ऍक्सिडेंट आहेत डोळ्याचे, बरेच खराबी होऊ शकते.
1: जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो की असं असं हे अवेलेबल आहे आपल्याकडे नेत्रपेढीमध्ये आलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा असतो?
0: नाही लोकांना काय, ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचं बघून आपल्याला काय दुःख वाटत नसते, पण त्या व्यक्तीला आपल्याला दिसत नाही

0: त्याला खूप दुःख होत असतं त्याचं.
1: खरंय.
0: आणि दोन्ही डोळ्यांत जर अंध असेल तर ते जग त्याला बघायलाच मिळत नाही ना, त्याच्या आयुष्यात प्रकाश मिळतच नाही. अशा
1: खरंय,
0: व्यक्तीला गरजच असते. इमिजिएटली तो येतो, आनंदित राहतो, आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आनंदित होऊन जातो. त्याच्या जीवनामध्ये कलरफुल जग बघायला मिळतं.
1: खरंय,
0: आपण एक 2 मिनिटं जरी आपण डोळे बंद करून बसलो तर आपल्याला कसं वाटतं.
1: खरंय,
0: पण हे कितीतरी वर्ष दिवस हे असे म्हणजे त्यांनी अंधकारमध्ये जीवन काढलेलं असते.
1: बरोबर,
0: ह्या लोकांना आपण जीवनामध्ये प्रकाश दिला तर खूप आनंदित होतात ते.
1: खरंय. नेत्रदानाबद्दलचे काही गैरसमज आहेत बरेचसे, त्याबद्दल काय?
0: बरेच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा नेत्रदान ही प्रक्रिया थोडीशी कमी होते लोकांच्या मध्ये. म्हणून तर आपण जनजागृती करतो, म्हणून तर हा नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो प्रत्येक वर्षाला 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. निदान ह्या काळात बरेच संकल्प पत्रे आपल्याला मिळतील, बरेच आय डोनेशनला लोक तयार होतील.
1: बरोबर,
0: लोकांच्या मध्ये काय असतं की प्रत्यारोपण आपण म्हणजे कॉर्नर ट्रान्सप्लांटेशन किंवा मूळ प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया क्या करतो, लोकांना वाटते की पूर्ण डोळा बसवतात का? तर नाही, पूर्ण डोळा बसवत नाहीत, फक्त बाह्यपटल आपण प्रत्यारोपण केलं जातं. त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काही नाही, लोकांना वाटतं तसं, पण तसं
1: बरोबर तसं काही नाहीये. त्यामुळे आपण असं लोकांना सांगूयात की आता हा पंधरवडा सुरू आहे सध्या, तर जास्तीत जास्त लोकांनी याबद्दलचा संकल्प करायला हवा.
0: लोकांच्या मध्ये असं बी मनात असते की ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ.
1: बर,
0: असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
1: बर बर,
0: तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. एखाद्याच्या डोळ्यामध्ये नेत्ररोपण केलं
1: बरोबर,
0: त्याच्या डोळ्याच्या रूपानं तुम्ही ह्या जगामध्ये जिवंत राहू शकता.
1: अगदी खरं. एखादं प्रत्यारोपण जेव्हा केलं जातं तिथे काही कायदेशीर बाबी येतात?
0: हो, कायदेशीर. नेत्रदान कुठलंही अवयवदान ह्याला थोटा हा लॉ आहे.
1: बर,
0: म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स हे जो 1994 मध्ये हा कायदा आलेला आहे. कायदेनुसार कुणालाही तुम्ही सेल आउट करू शकत नाही. ऑर्गन्स कॉर्नियाना आहे ते सेल आउट करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची कन्सेंट लागते, नातेवाईकांची कन्सेंट लागते, त्यांची साईन लागते, परमिशन लागते. ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. कुठल्या व्यक्तीला आपण प्रत्यारोपण केलेलं आहे सांगितलं जात नाही, आपण ओपन करतच नाही ते.
1: समजा एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा संकल्प केला असेल तर त्याच्या दैनंदिन जीवनातलं रुटीन म्हणा किंवा काही पथ्य पाणी अशा काही गोष्टी असतात का?
0: नाही, डोळ्याची आपण निगा ही ठेवलीच पाहिजे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याची निगा ठेवलीच पाहिजे. आजकाल आपल्याला माहिती आहे मधुमेहामुळे डोळे खराब होतात, रेटिना खराब होतो. आपल्या पूर्ण सवयी चांगल्याच पाहिजेत. चांगल्या प्रकाशात वाचन पाहिजे, चांगलं जीवनसत्व असलेले आपण फूड घेतलं पाहिजे. अजीवनसत्व असलेली काही फळे असतात जसे की पिवळी फळे, त्याच्यामध्ये अजीवनसत्व. अजीवनसत्व आपले डोळे पाणीदार चांगले लस्टर प्रमाणे चांगलं ठेवू शकतो जीवनसत्वामुळे.
1: बरोबर. डॉक्टर, एक नेत्र तज्ञ म्हणून तुम्ही श्रोत्यांना काय सल्ला द्याल?
0: ऍज अ नेत्रतज्ञ मला असं वाटतं की समाजामध्ये भूबळामुळे अंधत्व जे येतं त्या बऱ्याच गोष्टी मिळतं. जसे की आपण दीपावळीला फटाके उडवतो, एक्सपोजर आपल्या डोळ्यामध्ये जातात. लहान मुळ शार्प ऑब्जेक्ट खेळत असतात.
1: बरोबर.
0: धनुष्यबाण, शाळेमध्ये क्रिकेट घुसणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि काही लोक इंडस्ट्रीमध्ये कामाला असतात, केमिकल कामाला असतात, केमिकल उडत असतं आपल्या डोळ्यामध्ये.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बाह्य पटल आपलं खराब होऊ शकते.
1: खरे.
0: घरामध्ये आपल्या डिटर्जंट्स असतात, काही वस्तू असतात सहजासहजी जे आपल्या किचनमध्ये असतात, आपल्या बाथरूममध्ये असतात, काही सॅनिटायझर म्हणा किंवा काही आपलं परफ्युम्स असतात, क्लिनर्स असतात, हे आपल्या डोळ्यात चुकून जरी उडाले तर आपल्याला बाह्यपटल आपलं खराब करू शकतात, आपली नजर कमी करू शकतात. किंवा एखादा इन्फेक्टिव्ह आजार असतो डोळ्यामध्ये, इन्फेक्शन होतं, केराटायटिस म्हणतो आपण त्याला, हे त्वरित तुम्ही डॉक्टरला दाखवला तर त्याच्यावरती उपाय होऊन तुमचं बाह्यपटल चांगलं होऊ शकतं. अल्सर होतं, अल्सरून कधी कधी अल्सर फुटून होऊन डोळा तो खराब होऊन अंधत्व येऊ शकतं. अशा लोकांनी फेस मास्क वापरावेत जेणेकरून ते कण उडणार नाहीत आणि त्यांचे बाह्यपटल खराब होणार नाहीत. किंवा लहान मुलं फटाके होत असतील, कोणतर आपले एक मोठी व्यक्ती त्यांच्याजवळ असावी जेणेकरून एक्सपोजर त्यांच्या डोळ्यामध्ये जाणार नाहीत.
1: बरोबर.
0: रंग खेळताना त्याने सावधपणा बाळगावे. रंग काही केमिकल असतं तर रंगामध्ये डोळ्यामध्ये गेले तर ते बाह्य पटल खराब करण्याची शक्यता असते.
1: खरं
0: या सर्व गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, आपण घरासुद्धा वावरताना चांगल्या प्रकाशामध्ये वाचन असणे, ताट बसणे, ह्या गोष्टी आपल्याला सर्व सवयीच्या महत्वाच्या वाटतात.

0: खरंय. खरं तर डोळा हा खूप नाजूक अवयव आहे असं आपण म्हणत असतो, त्यामुळे त्याची काळजी सुद्धा तेवढी घेणं अतिशय महत्वाचं आहे. सध्याच्या पिढीकडे थोडस वळूयात. स्क्रीन टाइम सध्या खूप वाढलेला
1: आहे. हे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आलाय त्याच्यानंतर मुलं मोबाईल कंटिन्युअस बघतात. बऱ्याच वेळा मोबाईल कंटिन्युअस बघून त्याच्यामध्ये रिप्रॅक्टिव्ह एरर निर्माण होतात किंवा रिप्रॅक्टिव्ह एरर वाढत असतात, त्याच्यामध्ये तो फरक पडतो. आता कॉम्प्युटरमध्ये 8-8 तास जर स्क्रीन टाइम असेल यांचा, तर त्यावेळेला ड्रायनेस येऊ शकतो, बरंच मग हेडेक होणे, टायर्डनेस होणे ह्या गोष्टी होत असतात.
0: बरोबर.
1: त्याने एक 20 सेकंदाचा 20 फुटावर पाहणं हे जर फॉर्म्युला वापरलं तर त्यांचा ड्रायनेस कमी होतो आणि कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम जो आहे तो थोडा कमी होतो.
0: बर.
1: कॅलिब्रेटिंग ड्रॉप्स वापरले त्यांनी पण थोडंसं त्यांना रिलीफ वाटतं. कॉम्प्युटरवरती आयटी मध्ये काम करणारे जे मुलं आहेत त्यांना त्याचा शक्यतो खूप त्रास होत असतो.
0: बरं बरं बरं. नेत्र रुग्णालयामध्ये एरवी सुद्धा नेत्रदानाबद्दल माहिती दिली जाते.
1: जाते. नेत्र रुग्णालयामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, आय बँकेमध्ये ह्याची माहिती दिली जाते की रजिस्ट्रेशन कसं करावं, नेत्रदान कसं करावं याची माहिती दिली जाते.
0: आपण असं म्हणूया की थोडीशी ही सकारात्मकता तेव्हा एकांमध्ये किंवा घर कुटुंबानं दाखवायला हवी.
1: म्हणजे आता बरेच दाखवत आहेत पण थोडस काम पण आता थोडस वाढायला लागले. आपण जनजागृती अजून ह्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे लोकांच्या मध्ये आणि त्यांची गैरसमजुती सगळ्या केल्या पाहिजेत. सतत प्रयत्न आपण
0: केले पाहिजेत
1: आणि करत राहूया.
0: हो खरंय. आपण असं म्हणूया की आपले जे काही विशेष दिवस आहेत, वाढदिवस असेल किंवा आणखी काही विशेष दिवस आहेत, आपण इतर गोष्टी तर सगळ्या करतच असतो. सेलिब्रेशन प्रत्येक गोष्टीचं होतं.
1: येस मॅडम.
0: तर या दृष्टीनं काही जर आपण संकल्प केले, माझ्या आज वाढदिवस आहे या निमित्तानं मी नेत्रदानाचा संकल्प करतो किंवा असं जर केलं, तर तुम्ही म्हणालात तसं की गरज खूप आहे पण त्या मनानं मागणी इतका पुरवठा होत नाही, त्यामुळे समाजामध्ये ह्या दानाची गरज आहे. आणि एखादी समजा घरातल्या व्यक्तीनं जर असं काही तुमच्या समोर प्रस्ताव मांडला तर घरातल्या कुटुंबानं सुद्धा त्यांना सकारात्मकरित्या पाठिंबा दिला पाहिजे.
1: कुटुंबामध्ये आपण चर्चा केली पाहिजे नेत्रदान केल्यामुळे काय फायदा आहे, संकल्प करूया का सर्वांनी.
0: तर तुम्ही म्हणालात तसं डोळ्यांच्या रूपानं का असे ना ती व्यक्ती
1: जिवंत राहू शकते.
0: तर डॉक्टर, एकंदरीतच हा जो नेत्रदान पंधरवडा आहे याविषयी आपण बरीचशी माहिती आम्हाला दिलेली आहे. तर जाता जाता श्रोत्यांना या नेत्रदानाचं महत्व आणि एक समाजाची मानसिकता याविषयी काय सांगाल?
1: माणसाचा कुठल्याही शरीराचा भाग मार्केटमध्ये विकत मिळत नाही. माणसाने माणसाला दिलं तरच मिळतं. रक्तदान करतो जिवंतपणे आपण. माणसाने रक्त दिलं तर माणसाला उपयोगाला होतं. जसं आपण कॉर्निया डोनेशन करतो, बुबळांचं आपण दान करतो, हे लोकांनी दिलं तर मिळतं. ते
0: खरं
1: कुठेही बाहेर मार्केटला ते मिळत नाही आणि बसवायचं असं कधी शक्य नाही ते.
0: बरोबर.
1: त्यामुळे लोकांनी हे ठरवावं की जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा. लोकांनी त्याचे आशीर्वाद सुद्धा सर्वांना चांगले मिळतील.
0: बरोबर.
1: एखादी व्यक्ती आनंदात राहिली, प्रकाशमय राहिली, तर ते चांगलेच आशीर्वाद देतील ना त्यांना. आम्ही लोकांना नेत्रदान पंधरवड्याचं महत्व सांगताना हे सांगतो की आपल्या मृत्यूनंतर हे जगात कुणाच्या तरी डोळ्याच्या रूपाने जिवंत राहण्याची संधी आपल्याला मिळते आणि म्हणजेच ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो. आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानाने 2 व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. आजच नेत्रदानाचा संकल्प करा व ह्या विषयावर आपल्या कुटुंबात मन मोकळेपणाने चर्चा करा.
0: डॉक्टर शिवाजी अजेटराव, आपण नेत्रदान पंधरवडा आणि एकंदरीतच नेत्रदानाविषयीची माहिती आणि डोळ्यांची काळजी याविषयीची अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. निर्मिती कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची होती. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा 1 वाजतोय. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या.

श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरे अरे आबा आता तरी थांबा या चित्रपटासाठी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. बालाजी वाघमोडे यांचं, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातील हे गीत आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांच्या गीता

0: तुमची आमची कायमची भेट।
1: श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया निवडुंगा या चित्रपटातील हे गीत आहे। पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

हृदयहून निवडुंग चित्रपटातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 श्रोतेहो आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
3: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,344 5,000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. महाराष्ट्रात मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरलेत. December 2025 to January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात LPG सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,344 पोचलाय तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी DNA चाचणीचा वापर केला

जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीचरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150 वा T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरीन अयूब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15 18-21 21-11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल, बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत उघडकीला आले. अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दाखल झालेल्या एका माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. 0 शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक किंवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी न्याय्य असून सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. हा प्रश्न एका परीक्षेचा किंवा भरती प्रक्रियेचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. पश्चिम इराणमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन 11 जणांचा मृत्यू झाला तर 7

जण जखमी झाले. इराणच्या सनांदाज इथं हा टँकर अनेक वाहनांवर धडकून ही आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांची भेट घेतली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या वाटाघाटींना पुन्हा गती देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून युक्रेनची राजधानी कीव इथं अमेरिकी राजदूतांची ही पहिलीच भेट आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. चर्चेदरम्यान पुतीन यांनी युक्रेनवरचे रशियन हल्ले 3 दिवस थांबवण्याचे आदेश दिले तर येत्या सोमवारपर्यंत मॉस्कोवरचे हल्ले थांबवण्याची आपली तयारी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1344 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आम्हाला ऐकत आहात जगात सर्वत्र. दुपारचा 1:40 आणि 42 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: ते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यातील 12,914 शेतकऱ्यांना 88,99,00,000 लाभ, पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापूरच्या भेटीला आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल नको प्रकाश आबिटकर यांच्या सूचना. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालं. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणं गरजेचं असून त्यादृष्टीनं हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी 100% सोडवण्यात येतील असं फडणवीस यावेळी म्हणाले. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. कोल्हापूर तसंच सांगलीत नागरिकांना पुरापासून वाचवण्यासाठी 3,200 कोटींचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 12,914 लाभार्थ्यांच्या खात्यावर 88,99,00,000 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11,198 लाभार्थ्यांच्या खात्यावर 73,41,00,000 रुपये तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1,716 लाभार्थ्यांच्या खात्यावर 15,58,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोल्हापुरात आश्रय घेतलेल्या हजारो पोलिश निर्वासितांच्या स्मरणार्थ कोल्हापुरातल्या वळीवडे इथं उभारण्यात येत असलेल्या वळीवडे म्युझियम ऑफ ह्युमॅनिटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पोलंडच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळानं कोल्हापूरला भेट दिली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पोलिश संसदेच्या सल्लागार डॉक्टर माल्गोरझाटा बेनिकोव्स्का यांनी या प्रकल्पाची पाहणी करत शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक करारांवर चर्चा केली. कोकण तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील काजू ही महाराष्ट्राची ओळख आहे. काजू बी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट बाहेर जाण्याऐवजी राज्यातच तिच्यावर प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन झालं पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केलं. महाराष्ट्र राज्य काजू परिषदेची 7वी संचालक मंडळ सभा रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलले.

0: होते. सभेमध्ये 9 मुख्य विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य केलेला संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचे अभिनंदन केलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामगिरीच्या आधारावर कोल्हापूर जिल्ह्याला 16 कोटी रुपये प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भूदरगड तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. गारगोटीमधल्या उपजिल्हा रुग्णालयात नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते. या उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे तालुक्यातील तसंच आसपासच्या परिसरातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही. या सर्व सेवा या रुग्णालयातच तात्काळ उपलब्ध होणार असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं पुरातत्व विभागानं या मंदिरासंदर्भातील काम करण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. मंदिरातल्या कामाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधितांची आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल डॉ ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ DY पाटील यांचं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. डॉक्टर पाटील यांनी देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ आणि रुग्णालयांची उभारणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागानं घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील 17 प्रमुख धरणांपैकी 10 धरणं 100% भरली आहेत. राधानगरी आणि तुळशी धरणंही पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे संबंधित धरण क्षेत्रातील येत्या उन्हाळ्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असल्याचा पाटबंधारे प्रशासनाचा अंदाज आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 50 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कौस्तुभ दातार यांच्या स्वरातील हे गीत आहे पद्माकर कांबळे यांचं.

0: श्रोतेहो, नंदा परचुरे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकत होतात आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम श्रोतेहो आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:55 झालेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया फ्रेंच विचारवंत पॉल वॅलेरी यांच्या मस्यू तेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला वेध.
2: ग्रंथप्रेमी श्रोते हो, एखाद्या माणसानं आपल्या आयुष्यातल्या सर्व भावना पूर्णपणे पुसून टाकल्या आणि तो फक्त आणि फक्त बुद्धीचा वापर करायला लागला तर तो कसा असेल? तो यंत्रासारखा होईल की संतासारखा? पण आज तुम्हाला अशाच एका थक्क करणाऱ्या आणि अत्यंत विलक्षण पुस्तकाची ओळख आम्ही करून देणार आहोत. या अनोख्या पुस्तकाचं नाव आहे मस्यू तेस्त आणि पुस्तकाचा लेखक आहे एक अत्यंत प्रज्ञावान आणि महान फ्रेंच विचारवंत पॉल वॅलेरी. पॉल वॅलेरी हा 20व्या शतकातला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली युरोपीय साहित्यिक. त्यानं निर्माण केलेलं मस्यू तेस्त हे पात्र जागतिक साहित्यातलं एक अत्यंत गूढ आणि कोड्यात टाकणारं पात्र आहे. मुळात फ्रेंच भाषेमध्ये तेस्त या शब्दाचा अर्थ होतो डोकं किंवा मेंदू. नावाप्रमाणेच हा मस्यू तेस्त म्हणजे एक चालता बोलता मेंदूच आहे. ही एक पारंपरिक सलग गोष्ट सांगणारी कादंबरी नाहीये, तर ती एका अत्यंत कुशाग्र आणि थंड माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची नोंद वही आहे. या पुस्तकाला रूढ अर्थानं कादंबरी म्हणता येणार नाही, पण ती एका काल्पनिक व्यक्तिमत्वाचं आतलं आणि बाहेरचं विश्व चितारते, म्हणून ती कल्पित साहित्यकृती आहे असं म्हणता येईल. मूर्खपणा ही काही माझी जमेची बाजू नाही हे या कादंबरीचं सुरुवातीचं वाक्य जागतिक साहित्यातल्या गाजलेल्या सुरुवातीच्या वाक्यांपैकी एक आहे. ते उच्चारणारा निवेदक आपल्याला मस्यू तेस्त किंवा श्रीयुत तेस्त या अनोख्या माणसाची ओळख करून देतो. मस्यू तेस्त हा एक असा विचित्र आणि एकाकी माणूस आहे ज्यानं स्वतःला जगापासून पूर्णपणे तोडून घेतलेला आहे. त्याला कोणतीही मोठी महत्वाकांक्षा नाही. तो कुणाशीही जवळीक साधत नाही किंवा कोणत्याही मानवी भावनेला स्वतःच्या मनावर राज्य करू देत नाही. तो स्वतःच्याच विचारांचा एक अत्यंत निर्दयी आणि तटस्थ निरीक्षक आहे. तो स्वतःच्याच मेंदूचं कार्य आणि विचारांची प्रक्रिया एखाद्या शास्त्रज्ञासारखी त्रयस्थपणे पाहत असतो. वॅलरीनं या पुस्तकातून मानवी अस्तित्वाचा अतिशय सखोल आणि मार्मिक वेध घेतला आहे. एखादा माणूस स्वतःला पूर्णपणे शुद्ध आणि कोरड्या बौद्धिक प्रक्रियेत बुडवून घेतो तेव्हा त्याचं काय होतं? मस्यू तेस्टच्या बायकोच्या दृष्टिकोनातून आपण त्याला पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की हा माणूस आतून किती शुष्क झालाय हे लक्षात येतं. तो स्वतःच्याच अतितीव्र बुद्धिमत्तेचा गुलाम झालेला आहे. त्याला साध्या मानवी दुःखाची किंवा सुखाची कोणतीही जाणीव उरलेली नाही. तो जणू एका अदृश्य आणि थंड काचेच्या पेटीत बंदिस्त आहे. या पुस्तकामध्ये मस्यू तेस्टच्या दैनंदिन सवयींचं अतिशय बारकाईनं वर्णन

0: केला आहे. तो कुणाशीही फार बोलत नाही. तो कधीही कुठलीही पुस्तकं वाचत नाही, कारण त्याच्या मते पुस्तकं ही केवळ दुसऱ्यांच्या अपूर्ण विचारांची जंत्री असतात. तो जेव्हा एखाद्या नाटकाला जातो तेव्हा तो रंगमंचावर चाललेला खेळ पाहत नाही, तर तो तिथे शांत बसून केवळ प्रेक्षकांचे चेहरे आणि त्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करतो. जगण्यापासून असा पूर्ण विलग झालेला नायक उभा करणं हे अवघड आव्हान व्हॅलेरीनं समर्थपणे पेललंय. टेस्ट हा फक्त वैचारिक प्रतिमा न राहता हाडामांसाचा माणूस म्हणून कादंबरीत दिसतो. त्याचं वेगळं असणं व्हॅलेरी अतिशय तटस्थपणे चित्रित करतो. पॉल व्हॅलेरीनं हे पुस्तक वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. त्यानं यात एक अत्यंत टोकदार, धारदार आणि सूत्रबद्ध भाषा वापरली आहे. अतिबौद्धिकता ही माणसाला खरोखरच शहाणपण देते की त्याला एका भयंकर आणि जीव घेण्या एकाकीपणाच्या पिंजऱ्यात ढकलते, असा एक अस्वस्थ करणारा प्रश्न लेखक या पुस्तकातून आपल्यासमोर उभा करतो. हे पुस्तक म्हणजे मानवी जाणीव आणि बुद्धी यांच्या मर्यादांवर केलेलं एक अत्यंत सुंदर आणि काव्यमय भाष्य आहे. तर श्रोते हो, तुम्हाला मानवी मेंदूच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि थंड अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावून पाहायचं असेल तर पॉल व्हॅलेरीचं मस्यू टेस्ट हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवं.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला फ्रेंच विचारवंत पॉल व्हॅलेरी यांच्या मस्यू टेस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला वेध. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया भुईमुग पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भुईमुग पिकासाठी प्लास्टिक आच्छादनाचा वापर करताना ते पारदर्शक असणं गरजेचं आहे. आच्छादन अतिशय पातळ आणि पारदर्शक असावं जेणेकरून सूर्याची उष्णता जमिनीपर्यंत पोहोचेल. आच्छादनाची जाडी सुमारे 7 मायक्रॉन असावी, त्यामुळे भुईमुगाच्या आऱ्या आच्छादनातून सहजपणे जमिनीमध्ये जातील. आच्छादनाची रुंदी 90 सेंटीमीटर, पन्ह्याच्या प्लास्टिक कागदाप्रमाणे आणि लांबी शेताच्या आकारमानानुसार तसंच उतारानुसार ठेवावी. आच्छादनाच्या मध्यभागी 20 सेंटीमीटर अंतरावर 3 ओळींमध्ये 10 सेंटीमीटर वर 3 सेंटीमीटर व्यासाची भोकं पाडून घ्यावी. प्लास्टिक आच्छादनामुळे होणारे फायदे सुद्धा आहेत. यामध्ये जमिनीतील तापमान वाढतं, त्यामुळे थंडीच्या कालावधीत भुईमुगाची उगवण सुमारे 3 ते 4 दिवस लवकर होते. जमिनीतून होणारं बाष्पीभवन रोखलं जातं, यामुळे पिकास पाणी कमी लागतं आणि 2 ते 3 पाण्याच्या पाण्यांची बचत होते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंमध्ये वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. जमिनीतील जीवाणूंची वाढ झाल्यामुळे भुईमुगाची नत्रस्थिरीकरणाची क्षमता वाढते, तसंच इतर आवश्यक स्फुरद, पालाश या अन्न घटकांची उपलब्धता सुद्धा वाढते. मुळांची वाढ जोमानं होते आणि मुळांचा एकूण विस्तार वाढतो. पिकाची वाढ जोमानं होते, फुलं लवकर आणि जास्त प्रमाणात येतात, त्यामुळे शेंगांचं प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी मिळतो. उशिरा येणाऱ्या आऱ्या कमकुवत असल्यामुळे त्या प्लास्टिक फिल्म भेदून जमिनीत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे जमिनीत गेलेल्या आऱ्यांमधील दाणे चांगले पोसले जातात आणि सर्व शेंगा जवळजवळ एकाच वेळी तयार होतात. शेंगांमधील तेल आणि प्रथिनांचं प्रमाण वाढतं. भुईमुग साधारण 8 ते 10 दिवस लवकर काढणीस तयार होतो. भुईमुगाची वाढ जोमानं झाल्यामुळे रोगांचं प्रमाण कमी होतं, तसंच शेंगांचं उत्पादन वाढतं. तणनाशक फवारणीनंतर प्लास्टिक आच्छादन गादी वाफ्यावर अंथरावं, आच्छादन स्थिर राहावं म्हणून 2 वाफ्यातील सरींमधील आच्छादनाच्या कडांवर मातीचा थर द्यावा.
2: भुईमुग पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते गणेश मसलेकर. श्रोते हो, एक निवेदन आहे का शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार

द्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉ शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154

आणि 451-541-35 या क्रमांकांवर फोन करा. फोन नंबर्स पुन्हा एकदा 451-541-34 आणि 451-541-35. 022 हा STD कोड आहे. या क्रमांकावर जरूर फोन करा. हॅलो फार्मर्स संध्याकाळी सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2:05 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण बालपण आणि किशोरावस्थेमध्ये वाढीसाठी पोषणाचा मजबूत पाया कसा असावा याची माहिती घेतली. तर आजच्या भागात युवा आणि प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. आजची युवा आणि प्रौढ पिढी अत्यंत वेगवान जीवनशैली जगत आहे. कामाचा वाढता ताण, लांब कामाचे तास, प्रवास, झोपेची कमतरता आणि अनियमित जेवण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता टाळला जातो, दुपारचे जेवण उशिरा होते आणि भूक लागली की चटपट मिळणारे जंक फूड किंवा पॅकेटचे पदार्थ खाल्ले जातात. सुरुवातीला ही सवय फारशी त्रासदायक वाटत नाही, मात्र दीर्घकाळ अशी जीवनशैली राहिल्यास वजन वाढणे, पोटाची चरबी वाढणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी यांची गरज असते. त्यामुळे प्रत्येक मुख्य जेवणात धान्य, भाकरी किंवा पोळी, डाळ किंवा कडधान्य, भरपूर भाज्या, दही किंवा इतर योग्य पदार्थ आणि आवश्यकतेनुसार प्रथिनांचा स्रोत असावा. नाश्ता टाळणे ही चांगली सवय नाही. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा. पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, दही किंवा फळे यांसारखे पर्याय वापरता येतात. कामाच्या ठिकाणी भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेय घेण्याऐवजी फळ, भाजलेले चणे, मखाने, सुका मेवा किंवा घरगुती स्नॅक्स निवडणे अतिशय योग्य राहील. आहारातील साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे तितकेच महत्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे अनेक जण भावनिक खाण्याकडे वळतात. ताण आला की गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ चालणे, खोल श्वास घेणे, विश्रांती घेणे किंवा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा. आपल्या शरीराला आपण रोज काय देतो यावर आपल्या कार्यक्षमतेचा मोठा भाग अवलंबून असतो. म्हणूनच वेळ कमी असला तरी आरोग्यासाठी वेळ काढा. जेवण अनियमित करू नका, जंक फूडवर अवलंबून राहू नका आणि संतुलित आहाराला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कारण निरोगी शरीर असेल तरच काम करण्याची ऊर्जा, एकाग्रता आणि जीवनाचा आनंद टिकून राहतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोतो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतो, आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा बहुमूल असा खजिना आपल्याला लाभलेला आहे. त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
4: नमस्कार
3: पूर्वाताई. काय काम करायचं, का करायचं, ते कशासाठी तुम्ही सुरू केलं हे सगळ्या पहिल्या भागात आपण बघितलं. पण हे सगळं ठरवल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच का आणि प्रत्यक्ष कामाला तिथे कशी काय सुरुवात झाली?
4: कसं झालं की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 2007-8-9-10 या काळामध्ये वाचन काही ना काही चालू होतं, काही ना काही. आणि ह्या औषधी वनस्पतींचं नेमकं मी सुद्धा पाहत होते त्यांच्याकडे की काय करता येईल, कसं करता येईल, कुठे वापरणार आपण, मोठ्या इंडस्ट्रीज, छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या समजून घेणं हा कुठेतरी एक भाग चालू होता. आणि त्याच दरम्यान एक प्रकल्प ताडोब्याच्या बफर झोनमध्ये सुरू झालेला होता. तो मेनली असा होता की गावाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने युवक आणि युवती काय करू शकतात असा तो खरा एक मोठा विषय होता. DST एक प्रकल्प होता हा. आणि त्यात एक माझ्या वाट्याला अगदी छोटस काम आलेलं होतं त्यात खरं सांगायचं तर. त्या अनुषंगाने ताडोब्याला जाणं माझं सुरू झालं. आणि मग ताडोब्यातला एक अतिमहत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकल्पाच्या दरम्यान समोर आला, तो होता शेतीचं होणारं अतिप्रचंड नुकसान जे वन्यजीवांद्वारे होतं. म्हणजे आपण सगळे वन्यजीवांकडे वाव, मला बघायला जायचंय, मला वाघ बघायचा आहे, मला हा
3: मानव वन्यजीव
4: संघर्षातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि शेतीचं होणारं खरंच नुकसान जे आहे ते अतिप्रचंड आहे. मग त्या अनुषंगाने शास्त्रीय उपाययोजना काही ह्या करता येतील का, असा एक पुढचा प्रकल्प.
3: हे वन्यजीव शेतापर्यंत पोहोचणार नाही
4: किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण दुसरा काही विचार करू शकतो का, अशा पद्धतीचा तो प्रकल्प पुढे जात होता. आणि मग त्याच्यात माझं वनस्पती शास्त्राचं बॅकग्राऊंड मला काही स्वस्थ बसू देईना की आता काय करायचं, की हे इतका मोठा इथे क्रॉप लॉस होतो आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव शेतात शिरतायत, तर आपल्याला काहीच नाही करता येणार का असं मला वाटायला लागलं. आणि मग नॉन पॅलेटेबल प्लांट्स म्हणजे अशा वनस्पती की ज्या रानडुकर, नीलगाय, ससे, हरण यांना खायला नाही आवडणार, आणि असे काही रेफरन्सेस वनस्पतीशास्त्र शिकताना वाचलेले होते, अशा वनस्पतींची जर लागवड शेतकऱ्यांनी समजा बांधावर केली,
3: बरोबर,
4: किंवा जिथून प्राणी सहज शेतात येत आहेत किंवा जिथून प्राणी सहज एंट्री घेत आहेत गावाकडे, तिथे समजा सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलं तर काय होईल असा विचार यायला लागला. आणि हा उपाय म्हणून विचार करता येईल का असं समोर आल्यावर एक प्रकल्प संकल्पना लिहून दिली. आणि ती होती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टला. आणि त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्याच्यातनं एक अतिशय उपयुक्त मॅन्युअल तयार झालं. म्हणजे शेतकऱ्यांना सहज लावता येतील अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि ज्या विकासाची साथ देतील, म्हणजे ज्याला आपण ड्युएल बेनिफिट असं म्हणूया, दुहेरी फायद्याच्या, की ज्या औषधी वनस्पती ट्रेडमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत, औषधी वनस्पती आपल्याकडनं एक्सपोर्टही होत आहेत, त्यातल्याही असू शकतील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही जातील, तर हा एक विचार त्याच्यातनं समोर आला. आणि आज आता मला सांगायला खूप आनंद होतोय की जंगलकडेची वनौषधी शेती एक बहुपयोगी पर्याय असे मॅन्युअल सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे.
3: बरं, पण मग याचा उपयोग कसा होतोय, काय म्हणजे कोण करून घेतोय?
4: शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी कदाचित शेतकऱ्यांच्या बरोबर काही टीमवर्क ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा करावं लागेल एका पॉईंटला, की कसं लावायचं, का लावायचं, तर त्याचे एक्सपर्ट्स आणि त्याच्या अनुषंगाने प्रकल्प.
3: काम कसं सुरू झालं, काय सुरुवात केली तुम्ही, अहवाल, आढावा, मार्गदर्शिका, या सगळ्यातनं तुम्ही तिथे काम सुरू

0: केलं, तुमची पहिली पावलं तशी पडली.
1: हो,
0: तुमच्या पुढच्या कामाच्या मार्गक्रमणाबद्दल आपण बोलून घेऊयाच. तूर्तास या भागामध्ये आपण निरोप घेऊया, भेटूया पुढच्या भागात.
1: नमस्कार.
0: नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारी ठीक 1:15 श्रोते हो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म अंतर्गत राजेश श्रीनिवासन यांचं लयानिव्यास आपण ऐकू शकणार आहात नादब्रह्म या कार्यक्रमात. सुरुवातीला 1:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही प्रसारित करू.

श्रोते हो, राजेश श्रीनिवासन यांचं लयाविन्यासम आत्ताच आपण ऐकलं. राग सीमेंद्र मध्यम हा मिश्र चापूत निबद्ध होता. यांना खंजिरा साथ केली होती ईश्वरन येनो रमण नूरन यांनी आणि गायन साथ होती टी एन अशोक यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन या ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं

0: सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचे 3 वाजता ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती। मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत। December 2025 ते January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली। यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील। ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा आता छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत। मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात एक इमारत आज दुपारी कोसळली। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। अग्निशमन दलाचे 5 बंब आणि

पोलीस पथकं घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अधिक तपशील प्रतीक्षित आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रकारातला. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्री जर्णी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा टी ट्वेंटी सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघरमध्ये जखमी गोविंदांना घरी सोडण्यावरून रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करून गोंधळ घातल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या विरारमधल्या एका गोविंदा पथकातल्या सदस्यांना उपचारासाठी पालघरमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि गोविंदा पथकातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. रुग्णालयानं जखमी गोविंदांचं बिल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे भरूनही त्यांना घरी सोडलं नाही असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी केला असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये 0 शिल्लक असल्याचं आढळून आलंय. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिले. तसंच 100 रुपयापेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वालाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरए जेव्हीएलआर या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अशी मागणी भंडारा इथल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघानं केली. शासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूकमोर्चा काढला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश.
मुंबई उच्च न्यायालयाचे

0: मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR उपग्रह वाहिनीवरचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:11:20 झालेले आहेत. आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकण विदर्भातील अनेक ठिकाणी काल पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी काल पावसाची नोंद करण्यात आली. काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे: कोकणात अलिबाग जिल्हा रायगड इथे 50 किलोमीटर प्रतिताशी इतका वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. कुलाबा मुंबई इथे 37, तर मध्य महाराष्ट्रामध्ये विहोली जिल्हा नाशिक इथे 46 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. बारामती जिल्हा पुणे इथे 46 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. जालना इथे 44, तर वैजनाथ जिल्हा बीड इथे 39 किलोमीटर प्रतिताशी काल वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. पावसाची नोंदही काल अनेक ठिकाणी करण्यात आली. काही प्रमुख ठिकाणी पावसाची नोंद याप्रमाणे: मडगाव इथे 5 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. खेड जिल्हा रत्नागिरी इथे 4, उरण इथे 3, लांजा जिल्हा रत्नागिरी इथे 2, वाडा जिल्हा पालघर इथे 2, कर्जत इथे 1, तर कणकवली इथे 1 सेंटीमीटर पावसाची काल नोंद करण्यात आली. लोणावळा इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथे 1, तर हर्सूल जिल्हा नाशिक इथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यात काल आष्टी जिल्हा बीड इथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भातही काल अनेक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली. नरखेड जिल्हा नागपूर इथे 3 सेंटीमीटर, कामठी इथे 2, गोंदिया इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर इथे 1, तुमसर 1, अहिरी 1 सेंटीमीटर पावसाची काल नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य हरवल्यानंतरचं.
1: तशा परिपूर्ण वाटतात सगळ्या जाणीवा हृदयात रुतून बसल्या की, आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा.

0: आपल्यातूनच हरवल्या नंतरचा. आकाशवाणी मुंबई, आपण ऐकणार आहात नभोनाट्य हरवल्या नंतरचा. लेखक संजय डहाळे, सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐका तर नभोनाट्य हरवल्या नंतरचा.
1: मला काही म्हणालात आपण?
2: नाही.
1: नाही, मग भास झाला असेल.
2: हो झाला असेल.
1: एक विचारू?
2: जरूर.
1: मगापासून बघतोय मी.
2: काय बघताय तुम्ही?
1: त्या तिथे काय?
2: हो, माझं घर आहे ते.
1: अच्छा अच्छा, तेव्हाच. रस्त्यापलीकडल्या इमारतीत राहता वाटतं.
2: हो हो, ती बिल्डिंग दिसते ना, तिथच. दुसरा मजला, पहिली खोली.
1: हिरवा रंग दिलेली.
2: तो जुनाट हिरवा रंग, तीच ती खोली.
1: माझं नाव भरत. मूळचा मी कोकणातला, पण नोकरीच्या निमित्ताने इथे आलो. रोज येतो मी या बगीचात टाइमपास म्हणून. सध्या पेईंग गेस्ट म्हणून राहतो पलीकडल्या गल्लीत.
2: वय काय तुमचं?
1: 31 वर्ष पूर्ण.
2: 31 वर्ष.
1: गोंधळ वाटत. तुम्हाला ऐकूया
2: गायन आणि नृत्य.
1: कसलं नृत्य?
2: संगीताची, नृत्याची आवड आहे तिला.
1: कोणाला?
2: हवं आमच्या रूपाला.
1: ही कोण रूपा?
2: माझी छोकरी.
1: अच्छा अच्छा, भेळ खाणार?
2: नाही.
1: मग सँडविच तरी?
2: नाही हो, रूपाचं जेवण झाल्याखेरीज मी जेवत नाही.
1: काय झालं?
2: काही नाही, काही नाही झालं.
1: नाही म्हटलं, हे काय की गंभीर का झाला?
2: छे छे, गंभीर कसलं?
1: पण तुमच्या डोळ्यात
2: आसू.
1: तरी पण
2: आनंदाचे आश्रू आहेत ते.
1: कसले?
2: हे आमच्या रूपाचं गेल्या महिन्यात लग्न झालं, बरोबर याच दिवशी.
1: छान.
2: सुटलो एकदाचा, तिच्या रूपाला साजेल असं सारं झालं. सारं स्वप्नागत.
1: काय काय करतो तिचा नवरा? मी विचारलं, काय करतो तिचा नवरा?
2: रूपाचा नवरा?
1: हो, रूपाचा नवरा.
2: मोठा बिझनेसमॅन आहे तो.
1: हो, पण रडता का? असे गंभीर का होतंय?
2: एकदा सांगितलं ना आनंद आश्रय ते, आणि गंभीर गंभीर बंभीर मी झालेलं नाहीये. मी एकदम आनंदी आहे, सुखी समाधानी आहे.
1: सॉरी, माफ करा, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. बोला काहीतरी.
2: का?
1: मला अवघडल्यासारखं होतं, तुम्हाला काहीतरी दुखावल्यासारखं वाटतं.
2: छे हो, फक्त वयाचा परिणाम आहे.
1: पण
2: तुम्ही माझ्या वयाचे व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल.
1: या बगीचात रोज येतो, पण आज पहिल्यांदा. या गर्दीतही कुणीतरी जवळच असल्यासारखं वाटत. अहो बोला ना.
2: काय बोलणार मी?
1: काही, तुमच्याबद्दल, तुमच्या घराबद्दल, तुमच्या मुलीबद्दल, म्हणजे रूपाबद्दल.
2: हो, रूपाबद्दल. रूपा हे मात्र खरं, तिच्याबद्दल खूप खूप काही बोलण्यासारखं आहे. माझी भावलीगत छोकरी, तिच्या जन्माआधी किती म्हणून स्वप्नांचे मनोरे रचले होते मी. तिला जन्म देऊन तिची आई गेली. एका मांडीवर गोठलेला देह तर दुसऱ्या मांडीवर भविष्याची पहाट. एक सत्य दुसरं स्वप्न, एकीकडे भूतकाळ तर दुसरीकडे भविष्यकाळ.

आपली आकाश भर आपण जन्माला घातलेलं अस्तित्व नाकारायचं तरी कसं? रूपा नाव ठेवलं रूपा, मीच झालो तिचा पिता आणि माता, मीच बनलो तिचं सर्वस्व रूपा, पण नियतीने रचलं माझ्या विरुद्ध कपट कारस्थान।

0: रूपा, नावाप्रमाणेच रूप रूपाच, लावण्य साक्षात अप्सरेच, गळा जणू कोकिळाच, जणू स्वर्गातील एक लावण्यवती, साऱ्या शरीरभर कोरलेल्या सौंदर्याच्या खाणा खुणा। रूपा, ए रूपा,
1: काय रे
0: तूच ती रूपा? माझ्या डोळ्यातील क्षितिजाना मन थके पर्यंत तुला बघू दे, कल्पनेपेक्षाही अधिक लावण्य, विचारांपेक्षाही अधिक सौंदर्य।
1: का रे सतावतोस?
0: तुझ्या टपोऱ्या डोळ्यात मला तू कैदी केलंस। तुझी गिरकी, तुझी फिरकी, तुझा ताल, तुझा नाद, तुझं भान, तुझी ताण, तुझं येणं, तुझं जाणं, तुझा रुसवा, तुझा फुगवा, सारं सारच रूपा तुझ्या रुपया का, तुझ्या रुपया का।
1: चल उद्या भेटू।

0: काय जावई बापू?
1: काय बाबा,
0: कसं चाललंय?
1: ठीक आहे.
0: नाही म्हटलं आज उशीर झालाय.
1: हो, जरा खरेदीला गेलो होतो.
0: असं लग्नापूर्वी जास्त फिरणं बरं नाही.
1: नाही, फार दूर नाही, जवळच गेलो होतो.
0: मुहूर्ताचं काय ठरवलंस?
1: गावाहून आई बाबा आले की ठरवू.
0: बर बर, मुलगी तुम्हाला पसंत आहे हे कळवलंस ना?
1: हो, केव्हाच.
0: रूपा, रूपा आमची लाखातली एक आहे म्हटलं.
1: मी कुठे नाही म्हणतोय बाबा.
0: तिला जन्म देऊन आई गेली, आई विना पोर वाढवलं.
1: बाबा, होणाऱ्या गोष्टी कधी टळतात का?
0: रूपाचं लग्न कधी एकदा बघतो असं झालंय म्हणजे मी मरायला मोकळा. पोरी, रूपा, अग चहा आण. नाचत मुरडत कसली बसली आहेस?
1: चहा नको बाबा, बाहेरच खाणं आणि चहा झालाय, उशीर होतोय मला, निघतो मी.

तर काय म्हणत होतो? रूपा, तर रूपा हे बघा, हे असं थकायला होत, गडबडायला होत आणि धाप लागते, जास्ती विचार सहन होत नाही, मग डोकं गरगरायला लागत, पण करणार काय, घर का कुणाला टाळता येत? दुसरा मजला चढेपर्यंत अगदी जीव जायची वेळ येते, पायऱ्या संपतच नाहीत, हिरवी खोली काही केला येत नाही, डोळ्यापुढे अंधारी, खोकला घामाघूम, कोंदट खोली, गंजलेल्या खिडक्या अधिकच गंजत चालल्यात. राख

होईल राख होईल बघा बाप बाप होता या बहुधा ओ राख होईल राख रूपा रूपा म्हातारपण वाईट वाईट असत सोप असत पण पण आईची भूमिका निभावण महाकठीण विलक्षण गुंतागुंतीचा काटेरी प्रवास नियतीचा क्रोधाग्नी आपल्याच कटोऱ्यात सत्याला सत्याला पायदळी तुडव तुडव तुडवत असत्याला मृगजळात लोळण्याचं सामर्थ्य तयार व्हायला हवं बघा बघा थकलो थकलो बुवा मी थकलो पण पण पण व्हायलाच हवं व्हायलाच हवं तिचं लग्न व्हायलाच हवं रूपाचं रूपाचं माझ्या मुलीचं लग्न लग्न व्हायलाच हवं रूपा होईल तुझं लग्न होईल होईल

0: नमस्कार करतो बाबा।
1: शतायुषी व्हा, अन लवकर दोनाचे चार होऊ द्या।
0: हे पेढे
1: चवाई बापू, काय विशेष?
0: अहो, कारखान्याची जागा मिळाली, आजच ताबा घेतला।
1: अरे वा, छान झालं।
0: पाडव्याला तुमच्या हस्ते पायाभरणी करायची।
1: कशाला ते आमच्या हस्ते, तुम्हीच दोघांनी करायचं सारं। आमचं काय, पिकलं पान एकदा का रूपाचे हात पिवळे केले की आम्ही मोकळे?
0: नाही असं नाही, असं नाही चालायचं।
1: बरं बाबा बरं, येईन पाया भरणीला।
0: आणि हे काय बाबा?
1: अरे हो, विसरलोच, रूपाला नृत्याचं स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, त्याची ही ट्रॉफी। जरा तालमीला गेली आहे, येईल एवढ्यात। हा तुम्ही बसा ना, घरचे काय म्हणतायत, पत्र बित्र आलं की नाही?
0: खुश आहेत, फोटो आवडला रूपाचा, कालच पत्र आलंय।
1: वा, चला लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे आता।
0: हो, पुढल्या आठवड्यात येतीलच घरचे।
1: रूपे, हे रूपा।
2: काय बाबा?
1: बघ कोण आलंय। तुम्ही बसा, येतो मी।
2: इश्क,
0: छान लाजलीस, असं वाटत तू लाजत राहावं आणि मी सतावत राहावं, तुझ्या प्रत्येक लाजण्यावर मी पेटावं आणि तू मला विझवून टाकावं। रूपा, तुझ्यासाठी बघ काय आणलंय।
2: काय?
0: तुझ्या गळ्यात अगदी शोभून दिसेल बघ।
2: अय्या, किती सुंदर।
0: आणि कॉंग्रॅच्युलेशन।
2: थँक्स।
0: गोड दिसतस, खूपच गोड, पूर्ण हरवलंय तुझ्यात।
2: इश्य,
0: एक कविता आठवली।
3: अशा परिपूर्ण वाटतात सगळ्या जाणीवा हृदयात रुतून बसल्या की, आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध, आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा, आपल्यातूनच हरवल्यानंतरचा।

ज्या झाडांना फळ येतात त्याच झाडांना लोक दगड मारतात, दोष देतात। पण झाडांची फळं जर किडकी निघाली ना, तर आकाशाकडे झेप घेणार झाड तोडून फोडून टाकतात, अस्तित्वच नष्ट करतात त्याच। त्यापेक्षा फळ न येणार वान झाड म्हणून तरी जगणं मानाचं असतं, सन्मानाचं असतं। काही वेळा वांस पण सुद्धा पळ काढायला पुरेसं असतं।

मी तिरा एक नाही, मी तिरा एक नाही, माझच माझच फळ कोटचा गोळा, मीच मी जन्मदाता, मी सर्वस्व। मग मग मी तिराईत नजरेने कसं काय बघू शकेन, अलिप्तपणा कसा काय करू शकेन, कसा रूपा रूपा।

0: रूपा, ए रूपा
1: काय
0: इकडे बघ ना, तिकडे काय आहे? काय का सॉलिड नसतेस ना तू? मी तर हैराण झालो.
1: चल रे, काहीतरीच.
0: काहीतरीच नाही, अगदी खरंच सांगतोय. तुझ्या एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांमध्ये हालचाल, तू स्वर्गातून येतेस असा सीन आहे ना? तेव्हा तर काय लाज जवाब दिसत होतीस. अगं क्षणभर मी सुद्धा आवाज झालो. तू माझी रूपा नाहीच वाटलीस.
1: मग
0: प्रत्यक्ष स्वर्गातील अप्सराच भासलीस.
1: माझ्या प्रेमाचा चष्मा आहे ना तुझ्या डोळ्यावर, म्हणून मी तुला सुंदर वाटते.
0: अगदी तेव्हा शपथ सांगतो रूपा.
1: काय
0: र रूपा, ताकदीन र मराठी वर्णमालिकेतला 43वा वर्ण, ताकदीन अन 27वा व्यंजन र रूपा. रूपा र ची बाराखडी, त्याची ही उपबाराखडी. र रक्त, र रंग, चक्षुर इंद्रियाने जाणता येतो असा तांबडेपणा. र रंगदार म्हणजे ऐकदार, रंगेल रगेल उन्नत. र रंभा, रंभा स्वर्गातील सुंदरी, देवांगना नृत्यांगना. र राधा, राधा कृष्णासारखी. रुपडे, रुपडे मोह गोजीरवाणे. र रूप, र रूपा बाह्य स्वरूप, आकार आकृती बाह्य रंग मुखवटा. रूप, रूप र माझी रूपा. ए रूपा माझी कविता न तुझं नृत्य, काय छान मैफिल बनेल हो ना?
1: हो रे. चल उशीर झालाय, निघते घरी मी.
0: काय ग एकसारखं घरी घरी? मी प्रीती कराया लागलो, सावली साठी झुराया लागलो रूपा.

0: होता ही नाही गोष्ट ऐकायची आहे ना मग झोप येईल छान छान गोष्ट गोल गोल गोष्ट एक होता कावळा एक होती चिमणी कावळ्याचं घर होतं शेणाचं चिमणीचं घर होतं मेणाचं एक दिवस काय झालं ठाऊ काय खूप पूर आला वादळ झालं वारा आला त्या कावळ्याचं घर गेलं वाहून आई गेली मरून मग ना त्या कावळ्याला घरच नव्हतं मग तो भिजत भिजत आपल्या पिल्लांना घेऊन चिमणीकडे गेला चिमणीचं दार उघडच होत सत्तार उघड आणि पिंडाला कावळा शिवला आणि पिंडाला काळा शिवला पिंड कावळा पिल्लू पिल्लू पिल्लू अचानक वटवाघू म्हणलं नाचू लागलं जिवंतपणी असंही पिंडदान झालं काळ्या ढगातून कोणीतरी म्हटलं कोकिळेच्या घरट्यात काळ्या कावळ्याने जन्म घेतला पण पुताटकीनं तिचं वटवाघळ बनवून टाकलं हिलट सुलट उलट सुलट नाचू लागलं आता टाळी वाजवायची शांत पडायचं आमची गोष्ट संपली आता बेटा झोपायचं नाहीतर पुन्हा वादळ वारं येईल
1: बाबा मी आलोय
0: जावई बापू

0: या या बसा। हे बघा मी मुहूर्त काढून ठेवला आहे, अगदी चांगला आहे, प्रगती होईल बघा तुमची। काय झालं, काय बोलत का नाहीये तुम्ही?
1: लग्न आता शक्य नाही।
0: काय बरे आहात ना तुम्ही?
1: खरंच सांगतोय।
0: काय खरं सांगतोय?
1: लग्नाचं विसरा आता।
0: पण का, काय झालं काय?
1: रूपा माझ्या आई बाबांना पसंत नाही
0: म्हणून तुम्ही लग्न करणार नाही?
1: हो।
0: काय हो?
1: त्यांच्या शब्दावर नाही मी।
0: ओ मग प्रेम कशाला केलं?
1: अहो प्रेम तर अजूनही आहे तिच्या रूपावर, तिच्या सौंदर्यावर।
0: शट अप, नॉनसेन्स, लाज नाही वाटत असं बोलायला?
1: माझं जरा ऐकून तर घ्या।
0: आता कपाळ ऐकायचं बाकी ठेवलंय।
1: पण
0: एका म्हातऱ्या जीवाशी असा खेळ खेळायला शरम नाही वाटत तुम्हाला?
1: पण ऐका जरा,
0: बदमाश, नीच, हरामी।
1: माझं म्हणणं तरी
0: लग्न म्हणजे खेळ वाटतो तुम्हाला?
1: पण माझा काहीच इलाज नाही।
0: पण माझा इलाज आहे ना, माझा इलाज आहे।
1: कसला?
0: शिक्षा।
1: कसली?
0: अहो तुमच्या पापाला शिक्षा।
1: म्हणजे
0: शासन झालंच पाहिजे।
1: कोणाला?
0: तुला, तुला रे। आणि कोणाला? धोकेबाज कुठला?
1: अहो असं काय करतोय हे काय?
0: हाच हाच उपाय आहे त्याच्यावर।
1: अहो वेड्यालत काय
0: हे पूर्ण शाण्यासारखं?
1: सोडा, नाही
0: सोडणार, नाही सोडणार,
1: वाचवा वाचवा वाचवा वाचवा।

0: माफ करा, काय झालं रूपा? तुम्ही जावई जावई रूपा, तुम्ही बा
1: जावई जावई काय करताय? मी भरत, तुमची रूपा तिकडे आहे.
0: कुठे?
1: तुम्हीच म्हणालात ना, समोर हिरवी खोली दुसरा मजला.
0: हिरवी खोली का लाल खोली? डोकं जड बनलंय हो.
1: बसा तुम्ही शांत, काहीतरी विचित्रपणा. शांत बसा बघू.
0: रूपा, हे रूपा, मला आता निघायलाच हवं.
1: नीट घरी जाल ना?
0: हो जाईल ना.
1: कमी येऊ घरापर्यंत?
0: नको नको.
1: पण तुमच्या घरी
0: रूपा आहे ना?
1: म्हणजे तिचं लग्न झालं हे खोटच सांगितलं तुम्ही?
0: खरं काय आणि खोटं काय?
1: थांबा.
0: काय?
1: मी घरी येतो तुमच्या.
0: कशाला?
1: रूपाला बघायला.
0: नको नको.
1: का ते?
0: मी म्हणतो म्हणून.
1: प्लीज माझं ऐका.
0: काय?
1: तिला बघायची खूप इच्छा झाली.
0: त्यानं काय होणार आहे?
1: मी सुद्धा बॅचलर आहे म्हटलं. चांगली नोकरी आहे, कोकणात घर आहे, नृत्याची मला सुद्धा आवड आहे. मी स्वतः कविता
0: घरे करा. काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुम्हाला?
1: माझी अक्कल काढू नका.
0: हजारदा काढीन.
1: तरुण मुलीला घरात डांबून ठेवता बाप आहेस का कसाही असतो?
0: ठीक आहे, जशी इच्छा. चला घरी.
1: थँक्स.
0: मागावून मला दोष देऊ नका. चला. दुसरा मजला, पहिली खोली.
1: गोंधळ चालू आहे.
0: हो.
1: सावळा गोंधळच आहे.
0: माझ्या खोलीतूनच येतोय.
1: काय?
0: हो.
1: आवाज असा कसा?
0: हो असाच.
1: हे काय, कसला आवाज?
0: हे नृत्य आहे.
1: कोणाच?
0: रूपाच.
1: हे अस विचित्र हिडीस प्रकारच.
0: सांभाळा, दार उघडतो.
1: पण
0: त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही बाहेरच थांबा, बिथरेल ती.
1: पण रूपा
0: सांगितलं ना शांत राहा म्हणून. आता सारं काही तुम्हाला बघावंच लागेल.

0: は巨人発生となる。ない。へベタルタルこなせ。ディセナイト。へアジャブ。カルカシャガヤン。ない。ない。アホアホザラアイカ。こてげらとめ。कसला अवतार
1: हेच ते माझ्या दुर्दैवाचे तशा अवतार
0: काय
1: खरं नाही ना वाटत
0: म्हणजे पण
1: रूपा रूपा बघायची होती ना ही ही बघा ही बघा
0: माय गॉड हे काय भयानक
1: हो हीच रूपा हीच ती माझी मुलगी रूपा
0: शक्य नाही मुळी शक्य नाही
1: हो मीच मीच तिला डांबून ठेवतो हो मी कसाही आहे मी कसाही आहे
2: हिचं हिचं लग्न मी केलेलं नाही हो सारं खरं आहे खरं आहे तुम्ही बघा
1: बघा म्हणतो ना हिला बघा
0: नको
1: बघा ना
0: असा अत्याचार करू नका
1: अकला क्षणात हरला
2: हो गेली 20 वर्ष नियतीने माझ्यावर अत्याचार चालवलाय या नादान देहाचा बाप म्हणून
0: हा अमीबा सारखा वेडा वाकडा वाढलेला देह विस्कटलेली नजर काळे कभी नडाग वेडी मूर्ख महामूर्ख ओंगळ अमीबा रूपा म्हणजे अमीबा
3: तशा परिपूर्ण वाटतात सगळ्या जाणीवा हृदयात रुतून बसल्या की आणि संपत नसतो हा निरंतर चिरंतर असणारा शोध आपण आपल्यातूनच हरवल्यानंतरचा आपल्यातूनच हरवल्यानंतरचा नंतरचा पूर्ण सत्य कळल्यानंतरचा आता आपण ऐकत होता नभोनाट्य हरवल्यानंतरचा लेखक संजय डहाळे भूमिका आणि कलावंत रूपा तनुजा कानडे भरत दीपक दामले बाबा अशोक देवरे सादरकर्त्या तनुजा कानडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
4: हा कार्यक्रम आपण ऐकला श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. श्रोते हो नमस्कार. संस्कृत वाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आज आहे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि भारतभरात अगदी आनंदानं उत्साहानं शिक्षक दिन आपण साजरा करत असतो. तेव्हा या शिक्षक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया एक छानसं गीत.

0: शिक्षकाः राष्ट्रस्य श्रेष्ठतमाः मस्तिष्काः भवितुम् अर्हन्ति इति। अतः शिक्षकः केवलं पाठ्यपुस्तकं पाठयिता न, अपि तु राष्ट्रनिर्माता। अस्मिन् शिक्षकदिने वयं सर्वे स्वकीयान् शिक्षकाणां प्रति कृतज्ञतां प्रकटयामः, ये अस्मभ्यं ज्ञानं दत्तवन्तः। तेभ्यः सर्वेभ्यः शिक्षकेभ्यः नमस्ते। भारतस्य पूर्वराष्ट्रपतये महते दार्शनिकाय शिक्षाविदे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महोदयाय शिक्षकदिने शतशः प्रणतिः। जयतु संस्कृतं, जयतु भारतं। धन्यवादः।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण केतकी डांगे यांचं शिक्षक दिनाविषयी संस्कृत भाषण ऐकलत आणि याबरोबरच आजचा संस्कृतवाणीचा भाग इथे संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते। पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।
2: हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून। आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। दुपारचे 4:06 झालेले आहेत। प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोबती या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे, गंगाधर महांबरे यांचं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं।

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. सुधीर मोघे यांचं संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात एआय मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. यानंतर कार्यक्रमात ऐकूया मितवा या चित्रपटासाठी जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे अश्विनी शेंडे यांचं. संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

0: श्रोत्या मधुरा दाता यांच्या स्वरातील वैभव जोशी यांचं हे गीत होतं. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट रमा माधव. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. आता प्रसारित करीत आहोत लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार. श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत. आज या कार्यक्रमाचा 19वा भाग आम्ही प्रसारित करत आहोत. सध्या आपण संगीतकार राम कदम यांच्या विविध रंगी आणि विविध ढंगी लावण्यांचा धांडोळा घेत आहोत. त्यासोबत त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक चढ उताराचे प्रसंग देखील जाणून घेत आहोत. प्रभात फिल्म कंपनीच्या असतानंतर प्रभातची परंपरा जवळजवळ लयाला गेल्यासारखी झाली होती आणि ती परंपरा पुन्हा नव्या उमेदीनं सुरू करण्याचा चंक बांधून जे लोक काम करत होते अशांपैकी एक म्हणजे फत्तेलाल बंधू. त्यातले धाकटे बंधू यासीन भाई हे सुगंधी कट्टा आणि चोरीचा मामला या दोन्ही चित्रपटांमध्ये संगीतकार राम कदम यांच्यासोबत होते. थोरले बंधू बाबासाहेब यांना चित्रपट परंपरेचा वारसा थोर दिग्दर्शक स्वर्गीय एस फत्तेलाल म्हणजेच साहेब मामा यांच्याकडून मिळाला होता. साहेब मामांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात दिग्दर्शित केलेल्या शंकराचार्य आणि अयोध्यापती या चित्रपटांच्या वेळेला त्यांच्याच हाताखाली बाबासाहेबांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घेतलं होतं. आणि युगे युगे मी वाट पाहिली या चित्रपटाचे प्रमुख निर्माते देखील बाबासाहेबच होते. एक ना एक दिवस तरी स्वतंत्र दिग्दर्शक बनणं हेच बाबासाहेबांचं ध्येय होतं. त्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखवले जाणारे विदेशी चित्रपट पाहून त्यांनी चित्रपट कथांचं अध्ययन सातत्यानं चालू ठेवलं होतं. आणि त्यामुळेच कालांतरानं मराठी चित्रपटात एक नवी दृष्टी देणारा दिग्दर्शक म्हणून बाबासाहेबांच्या रूपानं मराठी चित्रपटसृष्टीला एक दिग्दर्शक मिळाला. आपण राम कदमांविषयी अधिक बोलण्यापूर्वी चोरीचा मामला या

0: 1976 साली आलेल्या चित्रपटातलं एक गाणं ऐकूया. या चित्रपटातली काही गीतं गोपाळ टाकळकरांनी लिहिली आहेत, तर काही गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली आहेत. याचं दिग्दर्शन बाबासाहेब एस फत्तेलाल यांनी केलं होतं आणि चित्रमाऊली या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. उषा मंगेशकर यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. कोल्हापूरची लवंगी मिरची नव मी
1: वय सांगू.

चोरीचा मामला चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आता आपण ऐकली. या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग कोल्हापूरला झालं. काही शूटिंग पुण्याच्या मोरे विद्यालयाजवळच्या केळेवाडीच्या झोपडपट्टीत देखील

घडलं होतं. राम कदम यांचे एक मित्र होते नामदेवराव दगडे. यांना चित्रपटामध्ये काम करण्याची दांडगी हौस. दिसायला मात्र ते एकदम धिप्पाड होते. सुगंधी कट्टा या चित्रपटाचं शूटिंग चालू असताना त्यांना एका क्रांतिवीराचं काम राम कदमांनी दिलं, पण त्यावर त्यांचं काही समाधान झालं नव्हतं. थोडं का होईना, आपण हिरोईन बरोबर काम केलं पाहिजे असं नामदेवराव दगडे यांना वाटायचं. चोरीचा मामला या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा हे दगडे पुन्हा राम कदमांच्याकडे आले. मग चोरीचा मामला चित्रपटातल्या एका लावणीमध्ये उषा चव्हाणच्या सोबत त्यांना काम करण्याची संधी राम कदम यांच्यामुळे त्यांना मिळाली. चोरीचा मामला चित्रपटातलीच आणखीन एक लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली, रंग महाली मदनाची धुंदी आली.

या लावणीमध्ये उषा मंगेशकर म्हणतात, मला शालू पाहिजे, तेव्हा नामदेवराव दगडे यांच्या तोंडी एक ते शब्द दिलेले आहेत, घेतो ना, पुन्हा मला अंगठी पाहिजे, ते म्हणतात पुन्हा घेतो ना. अशा प्रकारे रामकदमांनी एका सर्वसामान्य माणसाला देखील चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली हे इथं आवर्जून सांगण्यासारखं आहे. चोरीचा मामला चित्रपटामध्ये चारच गाणी होती, त्यातली पहिली दोन गाणी चित्रपटातल्या एका एक्स्ट्रा नटीवरती चित्रित केलेली आहेत. या चित्रपटाचे निर्माते देखील रामकदमच असल्यामुळे या अन्य कलाकारांशी देखील रामकदमांनी वेगळी दखल घेतली होती आणि त्यांना अशी वेगवेगळी गाणी दिली होती. यातली तीन गाणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहेत, तर एक गाणं शोभा जोशी यांनी गायलेलं आहे. शोभा जोशी यांनी गायलेलं गाणं होतं जीव जडला तुम्हावरी नका सोडू अर्ध्यावरी. यातलं पहिलं गाणं जे होतं कोल्हापूरची लवंगी मिरची नवमी, हे गाणं गोपाळ टाकळकर यांनी लिहिलं. लाडी गोडीनं दौलत जादा करू नका हे देखील गोपाळ टाकळकरांचंच गाणं होतं. आणि जीव जडला तुम्हावरी आता जे गाणं आपण ऐकणार आहोत शोभा जोशी यांनी गायलेलं ते देखील गोपाळ टाकळकरांचंच आहे.

भी

संगीतकार राम कदम आणि फत्तेलाल बंधू यांनी मिळून जे चित्रपट काढले होते त्यापैकी सुगंधी कट्टा या चित्रपटाला 10 पारितोषिकं मिळाली. चोरीचा मामला या चित्रपटाला 8 पारितोषिकं मिळाली. पहिल्यांदाच स्वतंत्र दिग्दर्शन करून बाबासाहेबांनी दिग्दर्शनाचं पारितोषिक घेतलं होतं आणि महम्मद साहेबांना देखील सुगंधी कट्टाप्रमाणेच उत्कृष्ट छायालेखनाचं पारितोषिक मिळालं होतं. पुढं महम्मद साहेबांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते विकलांग झाले तेव्हा त्यांना कामातून सक्तीनं निवृत्त व्हावं लागलं. खरं तर ही देखील एक शोकांतिकाच होती. चोरीचा मामला चित्रपटाबद्दल आणखीन एक किस्सा राम कदमांनी सांगितलेला आहे की या चित्रपटातला नायक हा जो आहे तो हातगाडीवाला आहे. त्याचं काम निळू फुले करणार होते. त्याच्या म्हाताऱ्या आईच्या कामासाठी कुणाला बोलवावं? एकदम ललिता पवार यांची राम कदमांना आठवण झाली. ललिता पवार यांची आणि राम कदमांची जुनी ओळख होती कारण ललिताबाईंचे यजमान संगीतकार हनुमान प्रसाद यांच्याकडं राम कदमांनी क्लॅरोनेट वाजवलं होतं. राम कदम ललिताबाईंना भेटले. खरं तर त्या काळामध्ये त्यांनी कामं थोडीशी कमी केली होती पण राम कदमांनी त्यांना विचारताच त्या ताबडतोब चित्रपटात काम करायला तयार झाल्या. आणि एक अवघड प्रश्न त्या काळामध्ये राम कदमांना होता तो ललिता पवार यांच्या मानधनाचा. त्यांनी धाडस करून ललिता पवारांना विचारलं तेव्हा ललिता पवार म्हणाल्या, त्या पहिल्यांदा हसल्या आणि मग डावा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या उजव्या हाताची पाची बोटं एकत्र करून त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवली, इतके, असं त्या म्हणाल्या. पण राम कदमांना काहीच कळेना. त्यांना वाटत होतं की 50,000 म्हणतायत का 5 लाख म्हणतायत, कारण त्यावेळेला राम कदमांची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. त्यांच्या डोळ्यापुढे काजवीत चमकायला सुरुवात झाली असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि मग राम कदमांचा चेहरा निरखून त्या म्हणाल्या, अरे फक्त 5,000 रुपये मला तू दे बास. झालं, राम कदमांचा आनंद गगनात माविना. आणि मग त्यांनी चोरीचा मामला चित्रपटाचं दिग्दर्शन बाबासाहेब फत्तेलाल यांच्याकडे दिलं. या चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकूया. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

0: बरे दर्शक हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, आताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. गोव्यात वार्ताहर परिषदेत त्यांनी सांगितलं की

0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले तर 48,5 लाख किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट केलेत. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. December 2025 ते January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1,324 वर पोहोचला आहे तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं चायना मास्टर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला आणि या स्पर्धेतलं पहिलं जेतेपद भारताला मिळवून दिलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत. कलाकार कल्याणी शर्मा यांचं गायन, राग कल्याणी, ताल आदि ताल. त्यांना मृदंगमवर साथ आहे रोहित प्रसाद यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे विश्वनाथन रामस्वामी यांची. ऐकूयात तर कर्नाटक संगीतात कल्याणी शर्मा यांनी गायलेला राग कल्याणी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीताअंतर्गत कल्याणी शर्मा यांनी गायलेला राग कल्याणी ऐकला, ताल आदिताल. त्यांना मृदंगमवर साथ होती रोहित प्रसाद यांची आणि व्हायोलिनवर साथ होती विश्वनाथन रामस्वामी यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो फ्रेंड्स, योवाणी ऐकणाऱ्या तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा

0: लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असलेलं एक स्वप्न, या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करताना सातत्य, शिस्त, योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि अपयशातून पुन्हा उभे राहायची जिद्द या सगळ्यांचीच कसोटी लागते. UPSC अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेमध्ये यश मिळवणं हे अनेकांचं ध्येय असतं, पण त्या ध्येयाला यशाची किनार देण्यासाठी केलेला प्रवास हा तितकाच महत्वाचा असतो. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचा मागोवा घेणार आहोत. UPSC परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 AIR 62 मिळवणाऱ्या, एकाच वर्षी दोन पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. हॅलो फ्रेंड्स. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा हे फक्त दोन शब्द नाहीयेत, तर लाखो तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, आई वडिलांच्या आशा आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचा ध्यास आहे. या प्रवासामध्ये यशाची शिखरं जितकी आकर्षक दिसतात तितकीच खडतर असा तो मार्ग आहे बरं का. असंख्य तासांचा अभ्यास, अपयशानंतर पुन्हा उभं राहणं, जिद्द, स्वतःवरचा विश्वास आणि ध्येयप्राप्तीबरोबरच निष्ठा, या सगळ्या गोष्टी एका सामान्य विद्यार्थ्याला असामान्य यशापर्यंत घेऊन जातात. स्पर्धा परीक्षा केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचं माध्यम नाहीये, तर ती व्यक्तिमत्व घडवणारी, निर्णयक्षमता वाढवणारी आणि समाजासाठी जबाबदारीनं काम करण्याची संधी देणारी एक जीवनशाळा आहे. प्रत्येक यशस्वी अधिकाऱ्यामागे अनेकांचे त्याग, त्याचबरोबर काही अपयश आणि पुन्हा नव्यानं सुरू करण्याचं धैर्य हे दडलेलं असतं. आणि आज आपण अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत. संघर्ष, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रोहित तुकाराम मालवेकर सर आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचा हा UPSC पर्यंतचा प्रवास आपल्याबरोबर ते शेअर करणार आहेत. तर सर, तुमचं आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मित्र हो. प्रथमतः मी आकाशवाणी कोल्हापूर यांचे मनापासून आभार मानतो, त्यांनी आम्हाला येथे बोलवलं व सन्मान केला. धन्यवाद मॅम.
0: सर, तुमचा एकंदर जो प्रवास आहे तो ऐकून घेण्यासाठी आम्ही सगळेच इच्छुक आहोत. विद्यामंदिर सावर्डे खुर्द पासून ते UPSC टॉपर, हा प्रवास कसा झाला हे आम्हाला ऐकायचंय.
1: निश्चितच मॅम, हा प्रवास हा अकॅडमिक नव्हता, तर हा माझ्या स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग होता. प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर सावडे खुर्द येथून झाल्यानंतर मी माध्यमिक शिक्षणासाठी दुधसागर विद्यानिकेतन मिद्री येथे आलो. त्या ठिकाणी मी भरपूर ऍक्टिव्हिटीमध्ये देखील पार्टिसिपेट केलं, ज्यामध्ये जिमनॅस्टिक्स आलं, व्हॉलीबॉल आलं, त्याचबरोबर ड्रॉइंग देखील शिकलो मी. पण मला वाटतं की हा मातीचा गोळा होता, तो खऱ्या अर्थानं जे रूप मिळालं ते माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर त्या नदीच्या कालामध्ये मला स्कॉलरशिप, NMMS, त्याचबरोबर प्रज्ञाशोध आणि त्यानंतर 10वीमध्ये मी केंद्रामध्ये प्रथम आलो. आणि हा प्रवास घेऊन मी 11वी 12वीसाठी कोल्हापूर येथे आलो. त्यावेळी मी 11वी 12वीसाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे ॲडमिशन घेतलं. आपल्या भरपूर उणीवांना ॲड्रेस करत मी 11वी 12वी देखील खूप चांगल्या रीतीने पास झालो. 12वीला चांगले टक्केवारी पडले. पण त्यावेळी माझ्या मनामध्ये क्लिअर होतं की आपण पुढे काय करणार, त्यावेळी माझं एक पिक्चर क्लिअर होतं. त्यावेळी माझे दोन ऑप्शन होते, एक तर मी BSc ॲग्रिकल्चर करू किंवा मी प्लेन BSc करू. मी ॲट द एंड BSc ॲग्रिकल्चर हा ऑप्शन चूज केला. त्यासाठी मी राजछत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर येथे ॲडमिशन घेतलं. 4 वर्ष चांगल्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं, अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. त्याचवेळी मी भरपूर ॲक्टिव्हिटी देखील केल्या, ज्यामध्ये व्हॉलीबॉल होतं, त्याचबरोबर आम्ही मशरूम प्रोडक्शन केलं होतं. त्यामुळे अकॅडमिकली मी ग्रॅज्युएशनमध्ये खूप स्ट्रॉंग होतो आणि याचाच मला वाटतं की फायदा माझ्या UPSC जर्नीमध्ये झाला. त्यानंतर मी जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्यावेळी मला काही कालावधीसाठी वाटलं होतं की आपण MSc करावं की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पण मी त्यावेळी डिसाईड केलं की आपण फुल फ्लेज UPSC प्रिपरेशन करू. कोविड झाल्यानंतर मी दिल्लीमध्ये गेलो, त्यामध्ये कोचिंग केली, फाउंडेशन केलं आणि त्यानंतर मी सर्व गोष्टींवर मात करत जे की सर्वच करतात, अथक परिश्रम

0: केलं, त्याचबरोबर जे जे उणे होते त्यावर ॲड्रेस केलं. मी ह्या वर्षी एकाच वर्षी दोन पोस्ट घेतल्या, त्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 62 रँक आहे आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2025 माझी 601 रँक आहे.
1: खरंच म्हणजे कौतुकास्पद अशी तुमची जर्नी आहे. पण आपल्याला UPSC करायची आहे असा नेमका विचार तुमच्या डोक्यात कधी आला?
0: ऍक्च्युली मॅम, जेव्हा मी डिग्रीमध्येच होतो त्यावेळीच ह्या स्वप्नाची सीड रोवलं होतं. कारण आमचं ऍग्रिकल्चर कॉलेज आहे जे की कोल्हापूरमध्ये स्थायिक आहे, त्या ठिकाणी भरपूर सिनियरांची व्हिजिट असायची. मग त्या ठिकाणी काही सक्सेसफुल कॅन्डिडेट देखील आम्हाला टॉपर स्टॉकसाठी येत होते. मग अशाच एका प्रसंगावेळी मला वाटलं की आपण देखील UPSC करू शकतो, कारण अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. तर मी एक डिसाईड केलं की थर्ड इयरला की आपण UPSC करू शकतो. पण प्रिपरेशन वाईज माझ्यामध्ये काय ज्यादा स्टेप्स नव्हत्या, पण मी लास्ट इयर झाल्यानंतर वाटलं की आपण फुल पेज UPSC करू.
1: जेव्हा आपण कृषी क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं,
0: पण
1: जवळपास फायनल इयरला हे तुमचं डिसाइड झालं की तुम्ही UPSC करणार आहात. मग ऍग्रीकल्चर घेतल्याचा फायदा काही झाला का तुम्हाला?
0: नक्कीच मॅम. तर प्रामुख्याने त्याला दोन तीन कारण होती. एक म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर मधून झालं होतं, त्यामध्ये मी जसं सांगितलं की अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो आणि मला ऍग्रीकल्चर डिग्रीमध्ये देखील मला डिस्टिंक्शन प्राप्त होतं, त्यामुळे नॉलेजनुसार मला खूप चांगली पकड होती. त्याचबरोबर कोल्हापूर कॉलेज आहे ना, त्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क देखील भरपूर होतं, ज्यामध्ये मेट्रोजन प्रोडक्शन, बायोफर्टिलायझर प्रोडक्शन, त्याचबरोबर व्हेरियस दुग्धजन्य पदार्थ देखील तयार केले जातात. अशा ऍक्टिव्हिटीमुळे माझी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी भरपूर चांगली होती, त्यामुळे असं वाटलं की ऍग्रीकल्चर आपण हा ऑप्शनल घेऊ. हा माझा वैकल्पिक विषय UPSC मध्ये देखील होता. आणि दुसरं कारण की माझं सर्व अपब्रिंगिंग हे रुरल आहे. जेव्हा मला सांगायला आवडेल मॅम, मी जेव्हा जेव्हा घरी जातो तेव्हा तेव्हा मी वडिलांसोबत, माझ्या भावंडांसोबत शेतामध्ये जातो, त्यांना मदत करतो. पेरणीच्या काळामध्ये भात पेरणी करतो किंवा दिवाळीला गेल्यानंतर भात काढणी करतो, यासारखी सर्व ऍक्टिव्हिटी मी शेतामध्ये करतो, त्यामुळे पहिल्यापासूनही मला शेतीची आवड होती.
1: त्यासाठी कृषी क्षेत्र निवडलं.
0: येस येस मॅम.
1: UPSCचा विचार करताना जे ऐकतो आपण सगळ्यांकडनं की खूप अभ्यास करावा लागतो किंवा एक शेड्यूल जे असतं ते खूप शिस्तबद्ध पाहिजे, नियोजनबद्ध पाहिजे, आणि याबरोबरच पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं होतच नाही. आता तुम्हाला चौथ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं, अर्थात तो आनंद खूपच होता, पण मधल्या काळामध्ये आपल्याला टेन्शन कधीतरी येऊ शकतं, असे काही प्रसंग आले का आणि मग ते टेन्शन तुम्ही कसं हँडल केलं?
0: तीन अपयशानंतर यश मिळणं यामध्ये टेन्शन येणे स्वाभाविक आहे मॅम. पण जेव्हा आपण माझी जर्नी माझी पाहिली तर प्रत्येक अटेम्प्ट ही जर्नी खूप वेगळी होती. जसं की जेव्हा इनिशियल स्टार्टमध्ये जेव्हा फ्रेश होतो तेव्हा वाटत होतं की आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्लिअर करू, कारण तेव्हा कॉन्फिडन्स खूप होता, अकॅडमिकली स्ट्रॉंग होतो, तेव्हा वाटलं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण ही एक्झाम क्लिअर करू. पण झालं असं की पहिल्या अटेम्प्टमध्येच माझी प्री फेल झाली. पण पुन्हा मी सर्व ड्रॉबॅकवर काम करत, सगळं पुन्हा जोमाने अभ्यास करत मी सेकंड अटेम्प्ट तयार केली. सेकंड अटेम्प्टमध्ये मी प्री क्लिअर झालो, पण पुन्हा एकदा नो मॅच फाऊंड मेन्सच्या पीडीएफमध्ये आलं, पुन्हा एकदा मी नापास झालो. पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये वाटलं होतं की ह्यावेळी आपण ही एक्झाम पूर्णपणे क्लिअर करू शकतो, कारण सेकंड अटेम्प्टमध्ये मेन्स काटली होती, चांगले मार्क्सही आले होते. पण थर्ड अटेम्प्टमध्ये झालं असं की प्रीच उडाली आणि तो सगळ्यात मोठा सेटबॅक होता. कारण त्यावेळी मग मी दिल्लीमध्ये, ही तिन्ही अटेम्प्ट मी दिल्लीमधून दिले, त्यावेळी मी घरच्यांशी बोललो, घरच्यांशी संवाद साधला, तर घरचे म्हणले की ये आता. मी पण विचार केला, तर त्यानंतर मी एक महिना ब्रेक घेतला, घरी आलो, शेतातली काही कामं केली, त्यानंतर बाकीच्या एक्झामचा देखील अभ्यास केला ज्यामध्ये नाबार्ड होती, पण त्यामध्ये देखील अपयश आलं. पण पुन्हा न जमता पुन्हा सप्टेंबर 2024 मी डिसाईड केलं की पुन्हा आपण एक अटेम्प्ट देऊ. त्यानंतर मी कोल्हापूरच्या प्री ISNE सेंटर कोल्हापूर ते ऍडमिशन घेतलं आणि तिथून मग मोस्टली या वर्षाचं, या 1.5 वर्षाचा अभ्यास जो होता तो कोल्हापूर इथूनच केला. आणि याच वेळेस या वर्षी सलग 2 एक्झाम क्रॅक केला, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्ही एक्झामच्या एकाच वर्षी मी क्लिअर केल्या. मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेससाठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो. आणि सेकंड म्हणजे मॅम, या नदीच्या काळामध्ये मला काही चांगल्या गोष्टींची सवय लागली, ज्यामध्ये प्राणायाम होतं, त्यामुळं असं झालं की फोकस वाढला आणि आपल्यावरती जे कंट्रोल असतो तो वाढला, त्यामुळे टेन्शन येणं खूप कमी झालं. ह्या गोष्टी खूपच मॅटर करतात मॅम.
1: आता आकाशवाणीवरती ऐकणारे हजारो विद्यार्थी आहेत आणि त्यांना तुमचं जे अभ्यासाचं पॅटर्न आहे ते कशा प्रकारे होतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल की म्हणजे अगदी शेतात रमणारा मुलगा ते UPSC टॉपर असा तुमचा प्रवास आहे, आणि या

0: प्रवासासाठी कारणीभूत ठरणारी तुमची दिनचर्या कशी होती?
1: जर मॅम आपण रुटीन वाईज बघितलं तर हे रुटीन प्रत्येक अटेम्प्टला हा वेगळं होतं आणि प्रत्येक एक्झामच्या प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक स्टेपमध्ये जसं की जसं मी बोललो प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रत्येक फेजमध्ये हा रुटीन वेगळं होतं. पण इन जनरल जर आपण बघितलं तर मी जानेवारी टू मे हे फक्त प्रिलिम्स करायचो आणि जून टू डिसेंबर यावेळी फक्त मी मेन्सच करायचो. आणि मेन्सच्या काळामध्ये माझा एक पॅटर्न होता की मी पहिला मॅक्रो प्लॅनिंग करायचं जे की मंथली प्लॅनिंग करायचं की या महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय करायचे आहेत त्याला लिस्ट डाऊन करायचे. त्यानंतर मी मायक्रो प्लॅनिंग करायचं की संध्याकाळी झोपताना माझी चांगली सवय होती की मी उद्या काय करायचं ते मी आधी प्रिपेअर करायचो. तर माझा ज्यादा असं काही 12 किंवा 14 तासाचा असा काही प्लॅन नव्हता, पण मी 9 ते 10 तासच अभ्यास करायचो. पण तो मी इफेक्टिव्हली करायचो, ज्यामध्ये की मी सकाळचा सेशन खूप महत्वाचा असतो त्यामध्ये मी पेपर रिडिंग करणे किंवा इतर गोष्टी जसं की जीएस करणे ह्या गोष्टी करत होतो. दुपारच्या जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्यायचो जसे की सगळेच घेतात. त्यानंतर मी पुन्हा ऑप्शनलचा अभ्यास करायचो आणि त्यानंतर मी एक तास डेली ग्राउंडवर जायचो कारण मला ती एक चांगलीच फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली सवय होती. मी डेली ग्राउंडवर जायचो, सध्या देखील मी दुधाळी येथील जातोच आणि ही चांगली सवय आहे. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एक सेशन मी जीएसचा करत होतो, असं माझी दिनचर्या होती. पण त्या प्रत्येक 3 तासांमध्ये देखील मी डिवाईड केलं होतं. मी प्रत्येक 1 तासानंतर म्हणजेच 50 मिनिटांनंतर एक ब्रेक 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचो कारण आपल्या माइंडची एक कपॅसिटी असते. आपणला फोकस हा फक्त 50 ते 55 मिनिटच राहतो, त्याच्यावर राहतच नाही. त्यामुळे आपण 10 मिनिटं ब्रेक घ्यावं मी घेत होतो आणि त्यानंतर पुन्हा 1 तास अभ्यास करत होतो. माझी दिनचर्या होती मॅम.
0: त्या 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये तुम्ही काय करत होता, म्हणजे तुमचे छंद कोणते आहेत हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच मॅम, मला ड्रॉइंग करायची चांगली हॉबी होती. मी त्यामध्ये स्केचिंग करणं किंवा जस्ट वॉकिंग पण करत होतो कारण मी प्री आय टी निसिंग कोल्हापूर येतो होतो, तर चांगलं निसर्गरम्य वातावरण होतं. तर मी 10 मिनिटांसाठी थोडंसं वॉक करणं, कारण काय होतं जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तर आपली नर्व्स असतात ना त्या थोडा ऍक्टिव्हेटेड होतात आणि आपला फोकस वाढतो. तर त्यामुळे 10 मिनिटांचा ब्रेक घेतला पाहिजे, पण त्यामध्ये आपण मोबाईल युज करता कामा नये. कारण काही लोक काय करतात 10 मिनिटांच्या ब्रेकमध्ये पुन्हा आपण मोबाईल घेतो, मग ते आपले कधी 1 तास जातात ते कळत पण नाही. तर ते 10 मिनिटांमध्ये आपण मोबाईल न घेता बाकीच्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत.
0: आता हा प्रश्न विचारणारच होते की सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा वापर हा अभ्यासासाठी किंवा काही नोट्स मिळवण्यासाठी खूप छान होतो, पण त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत, तर ते तुम्ही कसे हँडल केले किंवा बॅलन्स कसा केला? एखाद्या नोट्ससाठी तुम्ही मोबाईल हातात घेतच असणार आहे.
1: नक्कीच मॅम, सोशल मीडिया ही दुधारी तरवार आहे. एका साईडला त्याचा भरपूर फायदा आहे, आपण सोशल मीडियाचा जर चांगल्या रीतीने उपयोग केला जसे की पीडीएफ किंवा एखादी व्हिडिओ बघणे तर त्याचा खूपच चांगला उपयोग आहे. पण सध्याच्या काळामध्ये भरपूर लोक सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत, पण तसं न करता आपण सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये एआयचं युग देखील आलं आहे, जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर चांगल्या रीतीने युज केला तर आपल्या प्रिपरेशनला खूप हेल्प होईल. जसं की आपले पीवायक्यू कम्प्लीट करणे किंवा एखादे केस स्टडी शोधणे ह्या गोष्टी आपल्याला भरपूर महत्वाचे राहतील. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण सोशल मीडियाचा कसा चांगल्या रीतीने उपयोग करू. जर आपण चांगला उपयोग केला तर आपले रिझल्ट मिळणारच आहेत, जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर आपलीच वेस्ट आहे. तर मला असं वाटतं की आपल्यावर डिपेंड आहे आपण त्याचा किती उपयोग केला पाहिजे. असं नाही की मी सोशल मीडियावर नव्हतोच, मी देखील युज करायचो, पण माझं दिवसाचं ठरलं होतं. मी दिवसाचे झोपताना फक्त 10 ते 15 मिनिटं युज करायचो, जे डेली काही अपडेट असतात ते बघत होतो. अदरवाईज मी मोस्टली सोशल मीडिया अवॉइडच करत होतो, मी जस्ट इंटरनेटच युज करत होतो.
0: आता प्रिलियम मेन्स आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांमध्ये काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी रणनीती तुम्ही आखली असेल, तर ती कशा प्रकारे होती?
1: जर आपण प्रिलियम्स विषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की सध्याच्या काळामध्ये प्रिलियम्स खूप डायसी झालेले आहे, कारण जसं जसं 2023 हा खूप अवघड पेपर होता, त्यानंतर 2026 हा ह्या वर्षीचा पेपर हा देखील खूप अवघड होता. या पेपरसाठी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडस न्यूज पेपर वाचलं पाहिजे, कारण न्यूज पेपर मधून आपल्याला भरपूर आर्टिकल्स मिळतात, जे सध्या चाललेलं आहे त्याच्या इन डेप्थ आपल्याला अनालिसिस मिळतं आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण एखादं बुक त्यामध्ये 100 न्यूज असतात, ते एका दिवशी वाचणं आणि दररोज एक न्यूज वाचणं यात खूप फरक आहे. सर मला वाटतं की आपण डेली न्यूज पेपर वाचलं पाहिजे. सेकंड म्हणजे आपण एक बेसिक सोर्स असतात प्रिलिम्स मध्ये, ते आपण केली पाहिजे, ज्यामध्ये लक्ष्मीकांत असते, पॉलिटिक्स असते, म्हणजे जे काही सब्जेक्ट आहे त्यांचे आपण स्पेसिफिक रिसोर्स वापरले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण डेली एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. आमचं एक असं होतं की मॅम आम्ही विकली 2 टेस्ट देत होतो जे की फुल लेंथ टेस्ट होत्या, अशा आमच्या जानेवारी टू मे 70 ते 80 टेस्ट झाल्या होत्या. आणि ती गरज आहे, जर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायचे आहे ना तर तुम्हाला सगळ्यांसारखंच केलं पाहिजे.

0: सगळ्यांपेक्षा ज्यादाही केलं पाहिजे. कारण 15 लाख विद्यार्थी येतात, त्यामध्ये 6 ते 7 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि त्यामधून आपल्याला मेन्समध्ये 14,000 विद्यार्थी सिलेक्ट होतात. ही खूप मोठी स्क्रीनिंग आहे, स्क्रीन आउट आहे. तर ह्यामध्ये जर टिकायचं असेल तर मला वाटतं की प्रिलिम्समध्ये आपण भरपूर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी डेली एमसीक्यू सॉल्व्ह करणे खूप मोठं महत्वाचं आहे. त्यानंतर येते मेन्सची स्ट्रॅटेजी. मला वाटतं मॅम मेन्समध्ये, माझं मीडियम हे इंग्लिश होतं, तर मेन्समध्ये असं वाटतं की आपण आन्सर रायटिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये दोन टाईप आहेत, एक तर आपण प्रिपरेशन म्हणजे जे सिलेबस आहे त्याचं प्रिपरेशन कसं करतोय, त्याला आपण नोट्स कसा तयार करतोय, हे 1 पेजर करतोय का 2 पेजर करतोय का आपण एखाद्या कोचिंगचे नोट्स घेतोय, हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की आपण स्वतःच्या नोट्स केल्या पाहिजे ज्यामध्ये PYQ कव्हर झाले पाहिजेत आणि सिलेबसचा पॉईंट कव्हर झाला पाहिजे. आणि त्यानंतर येतो पार्ट एज्युकेशनचा. त्यामुळं त्या जून टू ऑगस्ट या काळामध्ये आपण डेली 10 ते 12 क्वेश्चन लिहिलेच पाहिजे. जर आपण डेली ही क्वेश्चन ही प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की आपल्याला रायटिंग स्किल आपल्याला येईल आणि मला वाटतं की तरच आपल्याला 20 क्वेश्चन 3 तासांमध्ये कव्हर होतील आणि चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकेल. आणि लास्ट स्टेज येते ते म्हणजे इंटरव्ह्यू. आणि ती सगळ्यात मोठी माझा ब्लॉक होता, कारण मी 5 वर्ष गेली कोणताच इंटरव्ह्यू दिला नव्हता आणि माझं मीडियम देखील इंग्लिश होतं आणि जसं की सांगितलं माझं पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियम झालं आहे. त्यामुळे मला त्यावेळी खूप त्रास झाला. पण असं झालं असं की पियर ग्रुप चांगला होता, आम्ही डिस्कशन चांगलं केलं विद्यार्थ्यांसोबत, डिस्कशन चांगलं होतं, माझा फ्रेंड एक चांगला होता, त्यांना मला भरपूर मदत केली कारण आम्ही डेली इंग्लिशमध्येच बोलायचो, 2 महिने आम्ही इंग्लिशमध्येच बोललो. त्यानंतर फायदा मला ऍग्रिकल्चरचा भरपूर झाला, कारण इंटरव्ह्यूमध्ये आपला डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असतो, त्यामध्ये आपल्या सर्व एंट्री टाकायच्या असतात. त्यामध्ये माझ्या सर्व हॉबीज टाकल्या होत्या किंवा माझं ग्रॅज्युएशन टाकलं होतं. तर ते ऍग्रिकल्चर हे खूप लोकांना आवडीची गोष्ट आहे आणि ऍग्रिकल्चरमध्ये नॉलेज असल्यामुळं मला त्याचा खूप फायदा झाला इंटरव्ह्यूमध्ये. तर मला वाटतं की ते लँग्वेज हे बॅरियर नसून, तर UPSC मेंबर असं बघतात की तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय, किती ऑनेस्टली बोलताय आणि तुम्ही प्रत्येक पॉईंट किती इफेक्टिव्ह वेने मांडताय, ह्या गोष्टी ते बघत असतात. तुमचं लँग्वेज ही मॅटर करत नाही, तुमचं प्रामाणिकपणाही खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं मॅम.
1: अगदी खरंय. आता अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही कार्यरत व्हाल तेव्हा सगळ्यात महत्वाची अशी मूल्य तुमच्या दृष्टीने कोणती असतील?
0: मला वाटतं की कम्पॅशन, इंटिग्रिटी आणि अकाउंटेबिलिटी ही खूप महत्वाची आहेत. कम्पॅशन विषयी बोलायचं झालं तर आपण समजा एखादी गरीब गरजू महिला आहे आणि त्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण सपोज आपण ऍडमिशन असताना आपल्याला देखील रूल ऑफ लॉचा काळजी घ्यावी लागते, सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करावं लागतं, परंतु त्या महिलेचं जस्ट नाव देखील नावामध्ये किंवा स्पेलिंग मध्ये एरर असेल तर आपण त्याला कन्सिडर न करता त्यामध्ये थोडस मोल्डनेस आणला पाहिजे, त्यांच्याविषयी कम्पॅशन दाखवलं पाहिजे, तरच आपल्या सुविधा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हे एक महत्वाचं मूल्य आहे. सेकंड म्हणजे मॅम इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे, कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि तो पण इंडिपेंडेंट घेतला पाहिजे. तुम्ही कोणत्याही दबावाखाली कोणत्याही प्रेशरमध्ये तुम्ही डिसिजन नाही घेतला पाहिजे, तुम्ही फक्त रूल ऑफ लॉ आणि लोकांचं कल्याण हेच बघितलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ते अकाउंटेबिलिटी. जसे गव्हर्नन्स एक जहाज आहे आणि त्यामध्ये आपण एक कॅप्टन आहे आणि ही जहाज आपल्याला खूप लांबपर्यंत लिहायची आहे आणि ही जस्ट लोकांची जहाज आहे ती आपल्याला एक ठराविक टार्गेटपर्यंत न्यायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक लोकांचं ग्रेव्हन्स, त्यांचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचे जे रिड्रेस करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तेच मला वाटतं की आपण केलं पाहिजे आणि ही 3 मूल्य खूप महत्वाची आहेत ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मॅम.
1: अगदी खरंय. तर फ्रेंड्स, UPSC मध्ये अगदी टॉप रँक मिळवलेले रोहित सर आज आपल्या बरोबर होते आणि आतापर्यंत आपण जाणून घेतलंय की अधिकारी म्हणून त्यांच्या दृष्टीनं कोणती मूल्य आहेत, त्याचबरोबर UPSC च्या स्पर्धा परीक्षामध्ये त्यांनी कसं यश मिळवलं, त्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात केल्या, बऱ्याचशा गप्पा आपल्याला त्यांच्या बरोबर मारायच्या आहेत. आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटू पुढच्या युवावाणी कार्यक्रमात. तर फ्रेंड्स, UPSC परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 62 मिळवणाऱ्या, एकाच वर्षी 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकला.

युववाणी सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: आरोग्याची काळजी, शरीराची देखभाल,
2: सामाजिक सुरक्षितता, देशाचा विकास,
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपल्या घरात.
2: चला तर घडवूया स्वस्थ भारत अवघ्या विश्वात.
1: प्रत्येक वयोगटाचा आरोग्य विषयक आपला कार्यक्रम स्वस्थ भारत, कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वस्थ भारत. तेव्हा अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:05 फक्त आपल्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. उत्तरा केळकर यांच्या स्वरात एन रेडेकर यांची रचना, प्रकाश मोदे यांचं संगीत आणि झुंज तुझी माझी हे चित्रपट

श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या ठीक 6:20 आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत. या कार्यक्रमात ऐकूयात व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड तारदेव मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम.
1: Yeah,

0: झाले आहेत काही संदेश.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारही घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RBI, इससे बेहतर कुछ नहीं.
4: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RBI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
5: भरधाव वेगात वाहन चालवाल,
6: लाख मुलाचा जीव गमवाल,
5: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
6: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
5: जीव धोक्यात घालू नका,
6: अवजड सामान वाहू नका,
5: जीव धोक्यात घालू नका.
6: वाहन चालवताना अतिभार नको,
5: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
6: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
5: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
6: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूर बळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. चार स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित फोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और

0: हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय।
1: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,5 लाख किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1 लाख नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढवेल असंही ते म्हणाले. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचं घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा असं मत महामंडळाच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे असंही सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,344 पोहोचला आहे, तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त जणांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद भारताला मिळवून दिलं. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं जेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान

मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते. ती या कालावधीत रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक

या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या 3 वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल. नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या 11 तारखेला होणार आहे. मारबत सारख्या ज्या पारंपरिक उत्सवांमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, अशा उत्सवांचं जतन, संवर्धन तसंच प्रचार प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी काही काळ ठाणे बेलापूर मार्गही रोखून धरला होता. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 2 जण ठार झाले तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकलेले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात महिनाभर पाऊस नसल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमानवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ती वाया गेली. त्यानंतर दुबार पेरणी करूनही महिनाभर पाऊस न आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 7:15.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: आरबीआय सांगते.
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
3: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
2: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
4: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह

0: देऊ नये का माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे, मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्या

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, वाढतं शहरीकरण आणि झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या यामुळे शहरांवरच्या पाणी पुरवठ्याचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. बदलतं हवामान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीत होणारी घट यामुळे भविष्यातली पाण्याची गरज भागवणं अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. या आव्हानांबाबतची चर्चा नुकत्याच नवी दिल्ली इथे झालेल्या जलशक्ती मंत्रालय आयोजित 2 दिवसीय शिखर परिषदेत करण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जल उत्सवाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि भविष्यातल्या विकासाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यापासून ते पावसाचं पाणी साठवणं, भूजल पुनर्भरण करणं आणि सांडपाण्याचा योग्य पद्धतीनं पुनर्वापर करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. हा विषय अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण ऐकणार आहोत मिशन ग्रीन मुंबईचे रवी धोत्रे यांची मुलाखत. मिशन ग्रीन मुंबई ही संस्था मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार, माझं नाव रवी बापराव धोत्रे आहे. मी मिशन ग्रीन मुंबईमध्ये गेल्या 5 ते 6 वर्ष काम केलेलं आहे. स्पेशली ट्री प्लांटेशन अँड रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक्सपर्ट आहे.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे सर, जलसंधारण आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जगभरात कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो?
1: वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जलव्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्था म्हणजे प्रचंड ताण होत आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला एखाद्या सिटीमध्ये जसं स्पंज गार्डन आपण म्हणतो, आम्ही ट्री प्लांटेशनमध्ये स्पंज गार्डन एक आमचं टेक्निक आणि इनोव्हेशन आहे, त्या प्रकारे आपण हे व्यवस्थामध्ये पण करायला पाहिजे.

0: त्याला स्पंज सिटी कॉन्सेप्ट म्हणतील. जेव्हा पूर्ण आजच्या काळामध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी एवढं डेव्हलपमेंट झालं आहे, सिमेंट, पेवर ब्लॉक, डांबर, जसं की पावसाचं पाणी पडलं की सरळ रोडवर पडणार, मग तिथून पेवर ब्लॉक्सवर पडणार, ते नालीत जाणार, दरेक समुद्रात मिळणार. मग त्याच्यामुळे काय होतं, पाणी पुरेसा मुरत नाही. न मुरल्यामुळे काय होतं, हीट आयलँड, गरम होणे, काही ठिकाणी मोठे मोठे झाडं पडून जाणे, मग ग्राउंड लेवल वॉटर कमी होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जे मी आता म्हणलो ना स्पंज सिटी संकल्प, ते करायला पाहिजे. ठिकठिकाणी आपण प्रत्येक 10-10 फुटावर छोटे छोटे खड्डे केले पाहिजे, 2 फीट बाय 2 फीट, 3 फीट बाय 3 फीट, 4 फीट बाय 4 फीट, आणि त्याला संपूर्ण दगडानं भरलं पाहिजे. एका सिटीमध्ये जास्त पाणी जर वाहून जात असेल, त्या पाण्याला आपण अडवून पुढे त्या पाण्याला एक शोष खड्डा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा यासारखे खड्डे त्या ठिकाणी पण निर्माण करून त्याच्यानं पूर्ण दगडाने भरले पाहिजे. आणि ते पाणी जेवढं जमिनीमध्ये जाणार, मुरणार, तेवढे आपली पाण्याची पातळी किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज हे सगळं रिचार्ज होणार. त्यामुळे आपल्या जे निसर्गाचा जे सोर्स आहेत, बोरवेल, हँडपंप, विहिरी, यांना चांगला स्रोत मिळेल आपल्याला. सिंगापूर, जे मोठे मोठे थायलंड वगैरे या सिटीमध्ये ना स्मार्ट मीटरचे पण एक टेक्निक आहे, तर आपण का वापरू शकत नाही. जर स्मार्ट मीटर वॉटरचं जर लावलं, त्याच्यामध्ये आपल्याला बिल किती पॉइंट्स, किती ग्रेड, किंवा आपण जसं युनिट्स म्हणू शकतो लाईट सारखे, त्याचा जर वापर केला की स्मार्ट मीटरिंग करणे, तर आपल्याला कळतं की एका महिन्यामध्ये एका घराला किती पाण्याचा वापर आहे, किती युनिट्स आहे, यासारखे आपण जे नॅचरल सोर्स आहे त्याचं आपण केलं पाहिजे. सेकंड आहे की सांडपाणी व्यवस्था सर्व उत्तम पद्धत म्हणजे काय असतं की क्लोज लूप वॉटर, म्हणजे सिंगापूर सारख्या मोठ्या मोठ्या जे सिटीज आहेत किंवा देश आहेत, या ठिकाणी काय करतात, त्यांचं पूर्ण पाणी ना एकत्र जमा करून त्या पाण्याचं शुद्धीकरण करतात. सांडपाण्याच्या टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण केले पाहिजे, जसे की आपण रिसोर्स रिकव्हरी म्हणतात, सांडपाण्यातील गाळा स्लो प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीसाठी करतात. दुसरं म्हणजे ते हे पाणी फिल्टर करून किंवा चांगलं शुद्धीकरण करून ना जवळपास गार्डनिंग, कार वॉश किंवा जवळपास आपलं जर एखादं शेती असेल त्याच्यात पण हे वापरता येतं. दुसरं काय असतं, याचं ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर असतं. ग्रे वॉटर म्हणजे काय असतं की आपल्याला कपडे आणि भांडी धुण्यासाठी जे ग्रे वॉटर म्हणतात आणि टॉयलेटसाठी जे वापरतात त्याला ब्लॅक वॉटर म्हणतात. ह्या दोघांना वेगवेगळ्या पाइपिंग कनेक्शन करून वेगवेगळ्या एकत्र जमा करून ब्लॅक वॉटर एकत्र करणे किंवा ग्रे वॉटर एकत्र करून शुद्धीकरण करायला खूप आवश्यक आहे आपल्याला. तर लोकांना जनजागृत करणे, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा येणाऱ्या काळामध्ये पाण्याची काय कमतरता आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, काय नाही, त्याचा वापर आपण कशा प्रकारे करता येईल हे लोकांना वारंवार सांगणे.
1: भारतामध्ये अशा पद्धतींचा वापर केला जातो का आणि याच्या अंमलबजावणीत अजून काही त्रुटी आहेत का?
0: जागतिक सर्वोत्तम पद्धती तुलनेत भारताच्या सध्याच्या स्थिती अशी आहे की संक्रमण काळात म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, जसं की आपण आता बीएमसी मध्ये बघू शकता की 2019 पुढे कोणी पण नवीन नगर बिल्डिंग बनवत असेल त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी अनिवार्य आहे. म्हणजे की तुम्हाला अगर रेन वॉटर हार्वेस्टिंग नसणार तर ओसीसीसी मिळणार नाही. हे तर झालं आपण घरगुती, म्हणजे असं एखादं घर वगैरे बांधण्यासाठी. याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय असतं ना, झिरो लिक्विड डिस्चार्ज असतं. त्यामध्ये काय असतं की ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ज्या कारखान्यामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो ते पाणी पुन्हा पुन्हा वापर करणे. दुसरं असतं की काही ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन नाहीये, तर त्यासाठी त्या ठिकाणी भुयारी गटार, अंडरग्राउंड ड्रेनेज नाही, तिथे काय करतात ना मानवी टिकाव सांडपाण्याचा जो फोकल स्टज अँड स्टेटस मॅनेजमेंट असतो ते धोरण राबवण्यात येत आहे. स्पेशली तर बीएमसी मध्ये व्हेरी स्ट्रिक्ट आहे या संदर्भामध्ये. आपण आणखी याच्यामध्ये थोडं पुढेसे गेलं ना तर येणार आहे की समुद्राचं पाणी थोडं गोड करणार, जसे चेन्नई, गुजरात आणि स्पेशली आता मुंबईने पण आपण याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यात याच्यावर काम संशोधन झालेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच आपल्याला पाणी पिण्यासाठी समुद्रातच पाणी मिळणार आहे. महत्वाच्या याच्यामध्ये त्रुटी काय असतात ना, ट्रीटमेंट कॅपॅसिटी गॅप असतो. भारतात दररोज एवढा मोठा असतो ना की लोकांचा सगळ्यात जास्त वापर सांडपाण्याचा 30-40% पकडू शकतात की याच्यात एवढं पाणी असतं ना की जरूरतपेक्षा जास्त पाणी ते वापरतात. मग ते पाणी काय असतं का, सांडपाणी असो, नदी, नाले, समुद्र डायरेक्ट सोडतात. एसटीबी वगैरे बनवून त्यांना वेगळं एक फिल्टर करून किंवा हे करून आपण त्यांचा पाण्याचा वापर पुनर्वापर करत नाही ते लोक. थर्ड पॉईंट असं ना, नियोजन शून्य नागरीकरण होतं. काय ना, आपण एखादं बिल्डिंग बांधतो तर त्याच्यामध्ये काय असतं ना, एक कंपल्सरी असतं की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करतात. पण हल्लीच्या क्षेत्रामध्ये असं होतं ना की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन दिसायलाच नव्हतं, कारण जेव्हा पावसाचं पाणी बिल्डिंगच्या परिसरामध्ये आसपास आजूबाजूच्या जेवढं पडतं ते सगळं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन कलेक्ट होऊन एक

0: ते गटरमध्ये जोडलेलं पाहिजे. पण ते आजकाल काय ना, स्टॉर्म वॉटर ड्रेन फक्त नावासाठी असतं, आजकाल सोसायटीमध्ये बघायला मिळत नाही.
1: जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी शहरांमध्ये उपयोगी ठरू शकेल असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम श्रोत्यांना कृपया सांगा.
0: मिशन ग्रीन मुंबई गेल्या 2010 ते 2011 पासून काम करत आहे, पण आमचे पण काही असे आहेत की जे काही गोष्टी बंधनकारक केले पाहिजे, जसे की रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलं पाहिजे. प्रत्येक शहराच्या ठिकाणी जेवढे पण बिल्डिंग अपार्टमेंट गार्डन्स आहेत, प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी केलं पाहिजे, कारण शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पडतं पावसाचं, त्याला आपण असं रन ऑफ वॉटर असो किंवा जे पण पाणी पडतं ते सगळ्याचे सगळं चेंबर असो किंवा गटर असो त्याच्या माध्यमातून सर्व समुद्रात मिळतं, जे आपलं काही उपयोग नाही. मग त्यासाठी काय, जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आपलं ग्राउंड वॉटर लेवल वाढणार. परत हे ते एक पॉईंट झालं. दुसरा पॉईंट काय आहे की मिशन ग्रीन मुंबई आता रिसेंटली ना स्पंज गार्डन किंवा स्पंज सिटी म्हणतो ना, आता मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की स्पंज सिटीवर काम करते. रस्त्याचे कळले किंवा सार्वजनिक उद्यानात जे पाणी स्पेशली वरती राहतं, म्हणजे जात नाही कुठे वाहून जात नाही, त्या ठिकाणी एक स्पेशल रूट बुस्टर म्हणून एक पाईप आहे, जे आपण 2 फीट बाय 2 फीट आणि तिकडे एक पाईप टाकून द्यायचं, त्या पाईपला पूर्ण छेद केलेले असणार. मग ते काय करायचं की त्याच्यामध्ये छेद करून पूर्ण ते पाईप मध्ये ठेवून त्याला पूर्ण गिट्टीने फिल करायला पाहिजे. कारण होतं काय, स्पंज म्हणजे पाणी ओढून घेणं, मग तिकडे जेवढं पण पाणी असेल तो एक छोटासा डिवाइस, ते सगळंचं सगळं पाणी जमिनीच्या आतमध्ये शोषून जातं. एक प्रकारचा शोष खड्डा जो आपण म्हणतो, छोटासा छोटा वर्जन असं.
2: दुसरं काय, मिशन ग्रीन मुंबई डिजिटल जल साक्षरता मोहीम राबवत आहे, म्हणजे की शाळा महाविद्यालय सोसायटी हे करून त्यांना मोठे मोठे पॅम्पलेट देऊन, कारण इव्हेंट्स करून त्यांना आवाहन करते की तुम्ही हे करा, बचत करा, पाण्याचा वापर काटकसरीने करा.
1: भारतातल्या शहरांनी कोणत्या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि या प्रयत्नांमध्ये नागरिक सक्रियपणे कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात?
0: भारतातील वाढत्या शहरीकरणामुळे आपण बरेचसे असे पॉईंट्स आहेत ज्याला फॉलो केलं पाहिजे. सर्वोत्तम म्हणजे सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंग, म्हणजे काय असतं ना, शहरामध्ये विस्तार करताना नैसर्गिक जलस्रोत, तलाव व नाल्यांचा प्रवाह यांचा अभ्यास व नियोजन करायला पाहिजे. जसे पूर परिस्थिती टाळण्यासाठी आपण मी म्हणलो होतं की स्पंज सिटी, जे पंच सिटी असताना जे पावसाचं पाणी पडतं, पाणी तिकडेच मुरतं, म्हणजे किंवा मुरतं किंवा थांबतं की वाहून जात नाही, त्यासाठी वेगवेगळे जलतळ छोटे छोटे खड्डे असतात 2 बाय 2 किंवा 3 बाय 3 4 बाय 4 ठिकठिकाणी करून तिकडचे पाणी न थांबता ते सरळ जमिनीमध्ये गेलं ना, तिकडचे ग्राउंड लेवल वॉटर टेबल म्हणू शकता किंवा ते जमिनीची पाण्याची पातळी वाढवणे. दुसरं काय असतं, नागरिकांनी स्थायिक समुदायांचा सहभाग पाहिजे, की आपण जे सोसायटी स्तरावर म्हणतो ना की रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करा आणि हे करा, ते कंपल्सरी पाहिजे, नसतं ओरली न करता प्रत्येक बिल्डिंग मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये 1 रेन वॉटर 2 रेन वॉटर 3 वॉटर जेवढं जागा अवेलेबल असेल ते करून. दुसरं काय असतं, जल मित्र म्हणून किंवा जलदूत म्हणून आपल्याला एक गट तयार करणे किंवा ग्रुप तयार करणे, जागोजागी जाणे, जे करून जागोजागी जाऊन लोकांना त्याचे महत्व पटवून देणे पाण्याबद्दल, की पाण्याचा वापर कसा करायचा, की यावेळी आपल्याला पाऊस झाला न झाला, काही काही लोकांना काही माहिती नसतं, मग त्यांना जनजागृत करायचं असतं त्यांना की बाबा त्याचा वापर कसा करता येईल, तुम्ही एक ऑडिट सांगा त्यांना की कसं काय करता येईल. आणि तिसरं ते सर्वात महत्वाचं, स्वच्छतेच्या मोहिमेवरती जास्त फोकस झाला आहे, की स्थायिक म्हणजे नदी नाले तलाव आहेत ना, जेवढे प्लास्टिक आहे कचरा आहेत, ते कुठली पण गोष्ट घरातील कचरा असो किंवा घरातील काही असो वेस्ट असो, ते थोडं डायरेक्ट पाण्यात न टाकता त्यांना प्रॉपर एक सेग्रिगेशन करून एक त्यांचा विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे.
1: सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग, डेटा अॅनालिटिक्स, सेन्सर आणि AI यांसारखं तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये किती उपयुक्त ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं?
0: भारतामध्ये जे मोठे मोठे शहर आहेत त्यांना जल व्यवस्थाचे विकट आव्हाने आहेत, ते सोडवण्यासाठी स्मार्ट मीटर किंवा डेटा अॅनालिस, सेन्सर सारखे AI आधुनिक तंत्र खूप म्हणजे खूप प्रभावी करत आहे. सर्वप्रथम म्हणजे गळती शोधणे किंवा रोखणे, ह्याच्यामध्ये काय असतं ना, शहरामध्ये पाणी पुरवठा जाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती, म्हणजे त्याला म्हणतात नॉन रिव्हेन्यू वॉटर, रोखण्यास स्मार्ट सेन्सर्स IoT लावणे हे खूप मोठे उपयोग ठरतात. त्याच्यामुळे काय असतं ना, पाईपलाईन मधील पाण्याचा दाब आणि प्रवाह अचानक होणारा बदल ते त्वरित आपल्याला कळतं. दुसरं काय असतं, डेटा अॅनालिस्ट, याच्यामध्ये काय असतं की आपण शहरातील कोणत्या भागात किती पाऊस पडला आहे, आणि दुसरं असतं की कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये कुठल्या दिशेला पाण्याची वापर किंवा मागणी, त्याच्यामुळे आपण लगेच कळतं की कोणत्या ठिकाणी किती किती गरज आहे, कशाची गरज आहे, त्यांचा वापर किती आहे, तिकडची लोकसंख्या किती आहे, त्यांचा वापर किती, हे सगळं आपल्याला त्याच्यामुळे मिळतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की AI मुळे काय होतं की पाण्याचा जे दर्जा आहे, म्हणजे सगळं PH आहे, त्याच्यामध्ये किती रसायन आहे,
2: दूषित आहेत की नाही, त्याच्यामुळे लगेच आपण ती पकडू शकतो. जर पीएच जास्त किंवा कमी असलं ना, ए आय तर जे आपलं

0: छोटस डिवाइस असेल किंवा त्याच्यामुळे आपण लगेच ते पकडू शकतो फटाफट. दुसरं काय असतं की हे लगेच आपल्याला अलर्ट करतं की बाबा तुमचा पीएच जास्त आहे किंवा तुमचा पीएच कमी आहे, की लगेच लोकांना ते अलर्ट करतं. की थर्ड पॉइंट असा आहे की स्मार्ट मीटर लावलं ना, ज्या प्रकारे आपण बिल भरतो, एक्झाम्पल लाईट बिल, की माझ्या घरामध्ये एसी, फ्रीज, ट्यूबलाइट, फॅन, मोबाईल चार्जर, पंखा, चेत, कॉम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर जेवढा आहे त्याच्या अकॉर्डिंगली मला बिल येतो. तर त्यासाठी माझं असं मत आहे की स्मार्ट मीटर का नको. जर स्मार्ट मीटर जर असतं डिजिटल मीटर तर आपल्याला अचूक बिल मिळतं, अॅक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याकडे असतं.
1: आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आपण, श्रोत्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
0: काही श्रोत्यांना एवढा मेसेज द्यायचा की जे निसर्गाने आपल्याला मोफत दिलेलं आहे ते पाणी, शुद्ध पाणी वाया न जाता एक एक थेंबापासून एक एव्हरी ड्रॉप फॉर इम्पॉर्टन्स फॉर एव्हरी वन. आणि दुसरं काय, सर्वात मोठं लोकांना असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप खर्चिक आहे, आणि हे पण माझं असं मत आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत खर्चिक पण नाही, एकदम कठीण पण नाही आहे. ते आपल्या घराच्या छतावरचं सर्व एक छत असतं आपलं, एक छोटस पाईप जोडून टाकायचं, सरळ बोरवेल पासून एक पाईप 5 फूट बाय 5 फूट खड्डा करायचा, त्याच्यावर जोडून टाकायचं, आणि जे पावसाचं पाणी पडतं छतावरती ते डायरेक्ट आपल्या बोरवेलच्या आसमान डायरेक्टली आपल्याला जमिनीत मरून जातं असं असतं. दुसरं काय, भविष्यात गुंतवणूक. आज जर आपण साठवलेलं पाणी उद्याच्या दुष्काळात जर किंवा टंचाईच्या काळात आपण कामी येणार नाही तर आपलं हे कर्तव्य नाहीये, येणाऱ्या पिढीसाठी आपण हे करतंय. मी स्वतः त्याला फॉलो करेन, नंतर मी लोकांना आवाहन करेल किंवा लोकांना जनजागृत करेल. ते पाणी अडवा, पाणी झिरवा हे केवळ नारा नसून मी तर म्हणतो एक बूंद पण येणाऱ्या काळामध्ये लोकांचं किंवा कोणाचं पण आयुष्य वाचू शकेल.
1: धन्यवाद सर, आकाशवाणीशी सविस्तरपणे बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच.
1: श्रोत्याहो, पाणी हे मर्यादित आणि अत्यंत मौल्यवान नैसर्गिक साधन आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, हवामानातला बदल आणि अनियमित पावसामुळे भविष्यात पाण्याची टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रयत्न तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक एकत्रितपणे काम करतील. त्यामुळे ही केवळ सरकारची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय प्रार्थना सी आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 15 शके 1948 म्हणजेच 6 सप्टेंबर 2026. जाणून घेऊयात सुरुवातीला ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. कमाल आणि किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. वळूयात आजच्या विषयाकडे. आज आपण क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचं कीर्तन ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत नीता जोशी, त्यांना हार्मोनियम साथ आहे धनंजय गाडगिळ यांची, तबला साथ आहे प्रसाद लोहार यांची, सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. ही सांगली केंद्राची निर्मिती आहे.

श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित नीता जोशी यांनी केलेलं कीर्तन.

समर्थ सर्व श्रोत्यांना वंदन करून आज विवेचनासाठी घेतलेलं पद आमोदिनी या संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकामध्ये संकलित केलेली स्तोत्र श्लोक यामधून घेतलेलं आहे. यातलं हे भक्तिपर पद याचं विवेचन करत असताना सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे या पदामध्ये भारत मातेची महती वर्णन केलेली आहे. धन्य अशी आपली भारत माता कशी आहे तर यत्र पर्वतः रम्यः राम्यः ऋषयो मुनयो धन्यः धन्यः कैलासश्च हिमराजश्च विंध्य सत्पुडा हिमाद्रिश्च असे पर्वत या भारत मातेमध्ये शोभायमान आहेत. हिमालयाचा मुकुट भारत मातेच्या मस्तकी आहे. आपली संस्कृती कशी आहे तर देव देश माता पिता आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू असं म्हटलेलं आहे. भारतभूमी अमुची माता

अशी ही आपली भारत माता। रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन अधिनायक जय हे आपलं राष्ट्रगीत, आणि बंकिमचंद्र यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत। 150 वर्ष या गीताला पूर्ण झाली। आपण अभिमानानं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणतो, मातृभूमीला वंदन करतो, पण ही संधी आपल्याला मिळती आहे या मागे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे असे सैनिक क्रांतिकारक यांचं बलिदान आहे। भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झालं ते त्यांच्यामुळं,

आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. सगळीकडे कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, झेंडा वंदन करतो, मातृभूमीला वंदन करतो. पण हे एवढं पुरेसं नाहीये. नित्य रोज जसं आपण देवाला नमस्कार करतो तसा आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, भारतभूमीला नमस्कार केला पाहिजे, क्रांतिकारकांच्या स्मृतीला नमस्कार केला पाहिजे.

पंच प्राणांनी पंचारती ओवाळून क्रांतिकारकांनी मातृभूमीची पूजा केली. अशा आपल्या धन्य भारतवर्ष अशा भारतभूमीला वंदन करूया. नित्य क्रांतिकारकांचं स्मरण करूया, त्यांना नित्य वंदन करूया. म्हणून मूळ पदामध्ये म्हटलेलं आहे,

अशी आपली पुण्य मायभू मायभूमी। पूर्वरंगाच्या समाप्तीनंतर थोडंसं भजन करूया। रघुपती राघव राजा।

भारत मातेची ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन वंदन केलं अशा क्रांतिकारकांपैकी क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई।

ही दिव्य कन्या। पेशवे चिमाजी अप्पा यांच्या पदरी जे दाम्पत्य होतं, मोरोपंत तांबे आणि त्यांच्या पत्नी भागीरथीबाई, ज्यावेळेला पेशवे वणी या गावाहून ब्रह्मावर्ताला आले तेव्हा त्यांच्याबरोबर हे दाम्पत्य सुद्धा आलेलं होतं। गुरुपुष्यामृताच्या शुभयोगावर या कन्येचा जन्म झालेला। ही दिव्य कन्या लहानपणी पेशव्यांचे दत्तक पुत्र रावसाहेब आणि नानासाहेब यांच्या संगे विद्याभ्यास करता करता लहान बहिणीप्रमाणे खेळायची। लहान वय असून सुद्धा आट्या पाट्या हुतुतू असे खेळ खेळत खेळत त्याबरोबरीनं तलवारबाजी घोडेस्वारी करायची। शास्त्रांचंही शिक्षण सुरू होतं आणि शस्त्रांचंही शिक्षण सुरू होतं। खोट्या खोट्या लुटुपुटोच्या लढाया खेळत होती। दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये एकदा मी सुद्धा हत्तीवर बसणार असा हट्ट मनुबाईनं केला, तो पूर्ण होत नाही म्हटल्यावर मनुनं काय म्हणावं, तिचं वाक्य असा एक काय दहा हत्ती माझ्या दारी झुलवीन, हे मनुचं वाक्य, तो तिचा निर्धार, तिच्या चेहऱ्यावरचा निश्चय, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, तिचं धाडस, निर्भयता, चातुर्य, राणीचं थाटामध्ये वावरणं, आधीपासूनच ही लहान कन्या एखाद्या राणीच्या थाटात वावरत होती आणि राणी मी होणार झाशीची असं म्हणत होती। हे सगळे तिचे गुण, तिच्या चेहऱ्यावरचं तेज, पंडित ज्योतिषी दीक्षित यांनी हेरले। त्यांनी मनूची पत्रिका पाहिली आणि मोरोपंतांना म्हणाले, पंत तुमची मनू राजलक्ष्मी होणार आहे आणि श्रीमंत बाजीरावांच्या मध्यस्थीनं झाशीचे महाराज गंगाधर पंत यांच्याशी मनूचा विवाह झाला। मोरोपंतांची मनू मैत्रिणींची छबेली झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून उदयाला आली। प्रजेचं कल्याण हेच गंगाधर रावांचं आणि राणी लक्ष्मीबाईचं ध्येय होतं। न्यायानं राज्यकारभार करणारा राजा प्रजेला आवडला होता। आनंदात वैभवात भर पडली। राजघराण्याला पुत्ररत्न प्राप्त झालं। मनू म्हणजेच छबेली, मूळ नाव मणिकर्णिका, ही झाशीची राणी झाली, ती आई झाली। झाशीवासियांनी आनंदोत्सव साजरा केला। पण हाय रे दुर्दैव, 3 महिन्यांचा बाळ राणी लक्ष्मीबाईंचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरी सरशी कायमचा मालवला गेला। राज्याला वारस नाही या दुःखानं गंगाधर पंत शरीरानं मनानं खचून गेले। महाराजांनी दत्तक पुत्र घ्यावा असं कारभारी मंडळींच्या सभेमध्ये एकमतानं ठरलं। त्याप्रमाणे दत्तक विधान होऊन राज्याला वारस मिळाला सुद्धा। पण पुन्हा कालगतीचं चक्र, या चक्रामध्ये अडकून दुर्घटना घडलीच। घडू नये ते घडलं। महाराजांनी डोळे मिटले, ते कायमचेच। राणी लक्ष्मीबाईचं सर्वस्व काळानं हिरावून घेतलं।

नहीं नहीं नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी। इंग्रजांच्या सत्तेला जुलमान सांस्थानिक पळी पडत होते। असंतोषाची ठिणगी पडलेली क्रांतिकारकांचं ठरलेलंच होतं 1857च्या बंडाचा काळ, युद्धासाठी क्रांतिवीर सरसावले, पण इंग्रज झाशीवर चाल करून आले। झाशीची राणी रणचंडिकेचं रूप तिनं धारण केलं, काल्पीकडं दौडत दौडत निघाली। बूंदे लेहर बोलो मुसे हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी। लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता थी अवतार, देख मराठे पुलकित होते उसके तलवारों के भार, देख मराठे पुलकित होते उसके तलवारों के वार। नकली युद्ध व्यूह की रचना, नकली युद्ध व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, सैन्य घेरना दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़। महाराष्ट्र कुल देवी उसकी भी आराध्य भवानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी। साक्षात दुर्गेचा अवतार क्रांति देवता झांसीची राणी लक्ष्मीबाई। स्वातंत्र्य समरात अनेक स्त्रियांचंही योगदान होत, महाराणी लक्ष्मीबाईचं योगदान श्रेष्ठ होत। तलवारीचे वार सपासप करून शत्रूवर वार करत होती, इतक्यात मस्तकावर शत्रून वार केला। रक्तानं भिजलेल्या अवस्थेत सुद्धा चार पाच शत्रू सैनिकांची मस्तक धडावेगळी करून राणी साहेब धारातीर्थी कोसळल्या। विश्वासू सहकारी देशमुखांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका। पाठीवर बांधलेला दत्तकपुत्र दामोदर त्याच्या मुखावरून हात फिरवला आणि क्रांती देवता पंचत्वात विलीन झाली। तिची आठवण करून देताना म्हणतात, हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली। घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली। कडकडा कडाडे बिजली शत्रूंची लष्करे थिजली, ही लष्कर सुद्धा पाहत होती। एका बाजूला राणी विश्रांतीसाठी आली होती आणि तिथंच पंचत्वात विलीन झाली। या मायभूमीचं पूजन आपल्या पंच प्राणांनी झाशीच्या राणीनं केलं। या सर्व क्रांतिकारकांचं पुन्हा पुन्हा नित्य स्मरण आपण करायला पाहिजे। भूमातेच्या चरणी, भारत मातेच्या चरणी केवळ मस्तक टेकणं एवढं तरी आपण करू शकतो। क्रांतिकारकांचं स्मरण करून त्यांच्या उपकारांमधून उतराई नाही होता येणार, पण त्यांची स्मृती तरी आपण नित्य जपू शकतो, तर आणि तरच आपण जे काही उत्सव साजरे करतो त्यांचं सार्थक होणार आहे। मूळ पदामध्ये असं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, धन्य भारत वर्षम पुण्यम, अशी आपली भारतभूमी। धन्यम भारत वर्षम।

0: क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित नीता जोशी यांनी केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना तबला साथ होती प्रसाद लोहार यांची, तर हार्मोनियम साथ धनंजय गाडगिळ यांची, निवेदन महेश इनामदार यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुकसित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण क्रांतीदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार नीता जोशी, हार्मोनियम साथ होती धनंजय गाडगिळ आणि त्यांना तबला साथ होती प्रसाद लोहार यांची. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. एक निवेदन, शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. बरं तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.

0: रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: भरधाव वेगात वाहन चालवाल,
3: लाख मुलाचा जीव गमवाल,
2: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
3: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका.
3: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
3: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
3: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण राष्ट्रीय बातमीपत्र ऐकू शकणार आहात.
2: भरधाव वेगात वाहन चालवाल,
3: लाख मुलाचा जीव गमवाल,
2: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
3: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
2: जीव धोक्यात घालू नका,
3: अवजड सामान वाहू नका,
2: जीव धोक्यात घालू नका.
3: वाहन चालवताना अतिभार नको,
2: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
3: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.
2: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
3: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगलं इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नातं जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन.
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता। आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। 2029 अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते।
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के एक रोड मैप बनाया है। 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है। समय सीमाएं तय की है। 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है। एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय।
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,50,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली। पुढल्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं। अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढेल असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे।

अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं सांगून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंह संधू यांनी दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत रिकामी केल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे. त्यांनी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. शहा यांनी या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. बिहारमधल्या विविध भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गंगा, गंडक आणि कोसी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गंगेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी प्रवाहाच्या दिशेनं खालील बाजूस असलेल्या भागात विशेष दक्षता घेतली जात आहे. बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, भागलपूर आणि कटिहार जिल्ह्याच्या गंगाघाटच्या संवेदनशील भागावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत. केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे पंजाबमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मिती घटल्याचं माध्यमातील वृत्त कोळसा मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे. पंजाबसह देशभरात वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. युवांनी आरोग्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आयुष्य जगावं आणि अंमली पदार्थांपासून दूर राहून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. गुवाहाटी इथं श्री माता शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करत होते. युवांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा वापर रचनात्मक गोष्टींसाठी करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोहोचला आहे तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि यात भारताला स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं. या जोडीचं हे हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलं आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटींपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर
त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपया

0: पेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती यांविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. शेअर बाजारात पुढल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहील असा अंदाज असून, स्थूल आर्थिक आकडेवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आणि चलन विनिमय दरातले चढ उतार या घटकांचा गुंतवणुकीवर प्रभाव राहील असा अंदाज आहे. जागतिक गुंतवणूकदार पश्चिम आशियातल्या संघर्षाशी संबंधित भूराजकीय घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवतील. अमेरिकेतल्या ग्राहक किंमत निर्देशांक, उत्पादक किंमत निर्देशांक आणि रोजगाराच्या आकडेवारीचा अंदाज घेतील. तसंच बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित होत असलेल्या ओपेक प्लसच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं जाईल. दरम्यान गुंतवणूकदार पुढल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या तेल बाजारावरच्या मासिक अहवालाची देखील दखल घेतील असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातली मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये जगण्याचा दर 78% नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत तुकाराम दानवे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना शंकर कांबळे यांची.

श्रोते हो, आत्ताच आपण रमेश ठाकरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं लोकसंगीताच्या कार्यक्रमात. या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते शिवहरी रानडे आणि स्वप्नील प्रीत.

श्रोते हो, हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शिवहरी रानडे यांनी गायलेली राहत इंदोरी यांची ही रचना ऐकली. संगीत होतं शिवहरी रानडे यांचं.

0: Wenxiang Yu by 11-21, 21-13, 21-17 in the summit clash to secure country's first ever title at the tournament. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. 11:11 झाली आहेत. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 31 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 78% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 76% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पंडित भार्गव आचरेकर यांच्या स्वरातील पुरुषोत्तम दारवेकर यांची रचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो भावधारा या कार्यक्रमात यापुढील गीत ऐकूया. अशोकजी परांजपे यांची रचना, संगीतबद्ध केला आहे अशोक पत्की यांनी, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचाच स्वर असलेली वसंत बापट यांची रचना.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात यापुढील रचना आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथं संपला. माफ करा, भावधारा हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, 11:30 झाली आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार अजित पाठक यांचं तबलावादन आपण ऐकणार आहोत. त्यांना हार्मोनियमवर साथ केली आहे विनोद पडगे यांनी, ताल 3 ताल. तर ऐकूया अजित पाठक यांचं शास्त्रीय तबलावादन.

श्रोते हो, नादब्रह्म हा वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपला. कार्यक्रमात आपण अजित पाठक यांचं शास्त्रीय तबलावादन ऐकलं. त्यांना संवादिनीवर साथ केली होती विनोद पडगे यांनी.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो ए आय आर मराठी डी टीच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या सदरातील सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 5वा.

नमस्कार श्रोते हो, एखादं गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्याची लांबी साधारण 3 मिनिटं असते, कधी कधी त्याहून जास्तही असते. समजा एखादा ठेका या गाण्यात वाजत असेल तर तो ठेका गाणं संपेपर्यंत किती वेळा परत परत वाजत असेल मोजलंय कधी तुम्ही? नाही. बघा, आपण एखादं उदाहरण घेऊया. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, धिन ताक धिन धिन ताक धिन धिन ताक धिन धिन ताक धिन. 4 मात्रांचा हा ठेका आहे. एकदा एवढा ठेका वाजवला म्हणजे एक आवर्तन पूर्ण झालं असं आपण मानूया. गाण्याच्या मुखड्यामध्येच पहिलं आवर्तन न वाजवता दुसऱ्या आवर्तनाच्या जागी ता ता ता धिन ताक धिन धिन ताक धिन असा पिकअप येऊन तिसऱ्या आवर्तनापासून हा ठेका वाजतो आणि भक्ती तोलणार नाही या शब्दांपाशी हा ठेका थांबतो. परत काही बोलायाचे आहे या ओळीला ठेका सुरू होतो. एकंदरीत आपल्या लक्षात असं येतं की गाण्यामध्ये ठेका एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबल्यामुळे गाण्याला एक सौंदर्य प्राप्त होत असतं. हा गाण्यातला एक दागिनाच आहे, एक अलंकारच आहे. त्यामुळे गाणं अधिक नटतं किंवा खुलतं असं आपण म्हणतो. या ठिकाणी एक तालसूत्र म्हणून आपण या तत्वाचा विचार करणार आहोत. लता दिदींच्या हिंदी गाण्याचं उदाहरण घेऊया. मधुमती चित्रपटातलं आजारे परदेसी हे गाणं आपल्या सर्वांच्या आवडीचं आहे. या गाण्यातील अंतरा आता आपण ऐकणार आहोत आणि अंतरा ऐकताना तुम्ही एकाच गोष्टीकडे लक्ष ठेवणार आहात. कुठल्या म्हणून विचारता? अहो, गाण्यातल्या ठेका थांबण्याच्या जागेवर तुम्ही लक्ष ठेवणार आहात. या ठेका थांबण्याच्या जागेला आपण इंग्रजीत पॉज, स्टॉप किंवा ब्रेक असं म्हणतो. स्टॉप म्हणणं संयुक्तिक नाही कारण ठेका लगेचच काही एक अवकाशानंतर चालू होत असतो. त्यामुळे जसं आपण लंच ब्रेक किंवा टी ब्रेक घेतो त्याचप्रमाणे गाण्यात आपण रिदम ब्रेक घेतो. मराठीत याला आपण विश्रामस्थळ असं म्हणू शकतो. तर आता ऐकूया आजारे परदेसी या गीताचा अंतरा आणि शोधूया त्यातलं विश्रामस्थळ.

ऐकलात ना रिदममधला ब्रेक? श्रोते हो, गाणं कंटाळवाणं न होण्यासाठी हे रिदम ब्रेक्स खूप मदत करतात. गाण्यातली मोनोटोनी ब्रेक होणं हे श्रोत्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं आहे. एकच ठेका परत परत ऐकून

निर्माण होऊ शकते. एकाच रागातल्या त्याच त्याच जागा कितीही गोड वाटल्या तरी थोड्या थोड्या वेळाने त्या मोनोटोनी क्रिएट करत असतात. तेव्हा अनेक संगीतकारांकडून चाली लावताना पाळलं गेलेलं एक मुख्य तत्व म्हणजे मोनोटोनी ब्रेक करणं, तोचतोचपणा टाळणं. आपण अजून एक उदाहरण ऐकूया, हा खेळ सावल्यांचा या गाण्यातलं. लक्षपूर्वक ऐका आणि मुखड्यातला ब्रेक म्हणजेच विश्रामस्थळ

फिटे अंधाराचे जाळे या गाण्यातील मुखड्यामध्येच दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश या शब्दानंतर एक पॉज आलेला आहे, एक ब्रेक आलेला आहे. चाफा बोले ना या गाण्यात कोठे दोघे जण रे यानंतर येणारी एक छोटीशी तान आहे आणि ह्या तानेनंतर एक ब्रेक येतो. हा ब्रेक आता आपण

दिल चाहता है चित्रपटाला शंकर एहसान लॉय यांनी अतिशय सुंदर संगीत दिलं आहे. यातील शंकर म्हणजे शंकर महादेवन, एहसान म्हणजे एहसान नुरानी आणि लॉय म्हणजे लॉय मेंडोसा. यातील शंकर महादेवन हा आहे एक लोकप्रिय गायक, एहसान आहे एक नामांकित गिटारवादक, तर लॉय आहे एक ज्येष्ठ कीबोर्डवादक. या तिघांनी साऊंडच्या बाबतीत खूप नवनवीन प्रयोग केले, खूप वेगवेगळ्या प्रकारचं संगीत हाताळलं. एखादा ठेका पूर्णपणे प्रस्थापित केल्यानंतर त्या विशिष्ट गाण्यात तो ठेका जेव्हा श्रोत्याची नस पकडतो तेव्हा श्रोता त्या ठेक्याबरोबर ताल देऊ लागतो. नेमका याच वेळी त्या गाण्यात अपेक्षित नसताना जर ब्रेक आला आणि ठेका परत सुरू झाला तर श्रोता चकित होतो, सुखावतो, कंटाळत नाही आणि ताजातवानं होतो. याच तत्वाचा उत्कृष्ट वापर जिसे ढूंढता हूं मैं हर घड़ी या गाण्यात शंकर एहसान लॉय या त्रयीने केला आहे. विशेषतः या गाण्याचं इंट्रोडक्शन पीस अतिशय ऐकण्यासारखं आहे. इंट्रोडक्शन पीस याला खरं तर मराठीत प्रतिशब्द नाही, परंतु मराठीचे एक तज्ज्ञ आणि जाणकार प्राध्यापक अरुणोदय भाटकर यांनी या शब्दाला प्रतिशब्द सुचवला आहे, तो म्हणजे परिचय संगीत. मुख्य गाणं सुरू होण्याअगोदर नेहमीच काही एक संगीत वाजतं. या भागाला इंट्रोडक्शन म्युझिक असं म्हणण्याची पद्धत आहे, याला आपण परिचय संगीत असं म्हणूया. तर आता आपण ऐकणार आहोत दिल चाहता है या चित्रपटातील शंकर एहसान लॉय या त्रयीने संगीत दिलेलं जिसे ढूंढता हूं मैं हे गीत, आणि याच्या इंट्रोडक्शन म्युझिक म्हणजेच परिचय संगीतात आलेला ब्रेक म्हणजेच विश्रामस्थळ.

यांनी संगीत दिलेली अजरामर लावणी तुम्हावर केली मी मर्जी बहाल आपणा सर्वांना माहीत आहेच. यात कुठे असा ब्रेक आला आहे का? बघा जरासा स्मरणशक्तीला ताण देऊन बरोबर ओळखलत. जवळी याव मला पुसाव गुपित माझ खुशाल गुपित माझ खुशाल. या ओळीनंतर एक ब्रेक या गाण्यात आला आहे. ऐकूया तर मग तुम्हावर केली मी मर्जी बहाल, चित्रपट पिंजरा, संगीतकार राम कदम.

या गाण्यात समजा इथे ब्रेक आला नसता तर ही अनुभूती आली असती का? नक्कीच नाही. गाण्यातल्या नेमक्या जागी ठेका थांबणं आणि मग तो परत सुरू होणं हे एक महत्त्वाचं तत्व आहे, एक महत्त्वाचं मूल्य आहे. आणि लोकसंगीतातून, सुगम संगीतातून हे मूल्य चित्रपट संगीतात आलंय. गाण्यातील विश्रामस्थळामुळे गाण्यातील लज्जत वाढते म्हणजे नेमकं काय होतं याचा आपण विचार करूया. एका ठराविक ठेक्यात मात्रांमध्ये गाणं चालू असतं. ऐकणाऱ्याच्या मनात या तालाचं चक्र प्रस्थापित झालेलं असतं, ज्याला संगीतात आपण पल्स किंवा सायकल म्हणतो. ती सायकल अचानक एका ठिकाणी थांबल्यामुळे आणि परत सुरू झाल्यामुळे मोनोटोनी ब्रेक होते, म्हणजेच तोचतोचपणा येत नाही आणि श्रोता परत ताजातवाना होऊन तालचक्रात जातो. भारतीय क्लासिकल संगीत अनेक सामान्य श्रोत्यांना कंटाळवाणं वाटतं. त्यातील प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे त्यात कुठेच असा ब्रेक किंवा पॉज सहसा येत नाही. एकदा त्रिताल, झपताल, तिलवाडा किंवा ज्या तालात ख्याल असेल तो ख्याल सुरू झाला की ठेका सुरूच राहतो. कुठेही ब्रेक येऊन तो रिस्टार्ट होत नाही. सुगम संगीत, लाईट म्युझिक किंवा फिल्म म्युझिक यात पॉज घेण्याचा हा विचार पहिल्यापासूनच कुठेतरी कळत नकळतपणे झाला असावा आणि म्हणूनच ते सामान्य श्रोत्याला सारखा आनंद देणारं मोनोटोनी ब्रेक करणारं संगीत म्हणून आवडत असावं. ह्या पॉजेसच्या अनेक छटा आहेत बरं का, यातल्या काहींचा आपण विचार करूया. गो मुसंगती न माझ्या तू येशील काय, या गाण्यात नायक तिला संगतीनं माझ्या तू येशील काय असं सारखं विचारतोय. पूर्ण गाण्यात नायिका त्याला अरे संगतीनं तुझ्या मी येणार नाय असं म्हणते. अगदी शेवटी मात्र अरे संगतीनं तुझ्या मी येणार हाय असं म्हणते. इथे घेतल्या गेलेल्या पॉजचा उपयोग श्रोत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. आता नायिका हो म्हणणार की नाही म्हणणार या उत्कंठेत श्रोता त्या पॉजमुळे जातो आणि अखेर शेवट गोड होतो.

कशी प्रिया। या गाण्याच्या शेवटी असाच एक पॉज आहे. संपूर्ण गाण्यात ती विचारते, सवे तुझ्या शिक्षण येऊ कशी प्रिया. आणि शेवटी गाणं म्हणता म्हणता ती म्हणून जाते की येते तुझ्या सवे येते ना ना ना ना ना ना. यात पॉजमुळे अचानक तिच्या मनातलं चुकून ओठावर आल्याचा प्रत्यय श्रोत्याला येतो.

हावरा ब्रिज या चित्रपटातलं आई ये मेहरबा हे गीत अजूनही अनेक वाद्यवृंदातून टीव्हीवरील अनेक कार्यक्रमातून आपण ऐकतो. या गाण्यातल्या मुखड्यात आलेला ब्रेक आता आपण ऐकणार आहोत.

ग सजणी। या गाण्यात जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तर ग या ठिकाणी एक ब्रेक येतो। असे अजूनही अनेक ब्रेक्स आपल्याला दाखवता येतील। तात्पर्य, सायलेन्स हा जर अतिशय सूचकतेने आणि परिणामकारकरित्या वापरला तर ते सुद्धा एक संगीतच आहे।

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या समीरहातून या सदरामध्ये सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 5 आत्ताच आपण ऐकलात.
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. श्रोतेहो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवे सखे असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता साधे

करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील अमेय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया विनय मांडके, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर, अविनाश हांडे यांच्या स्वरातील पुरुषोत्तम बेर्डे यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट हमाल दे धमाल.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं वैभव देशमुख यांची रचना. स्वर आहे ए व्ही प्रफुल्ल चंद्र, मनीष राजगिरे आणि साहिल कुलकर्णी यांचा. चित्रपट घर बंदूक बिर्याणी.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात यापुढील गीत आहे अशी ही बनवा बनी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं.

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. हरिहरण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांची रचना. संगीत आहे अजय अतुल यांचा. चित्रपट जोगवा.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 1 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार कृष्णा भट यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग कौशी कानडा. विलंबित

आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत राजन के सिरताज आणि सजनवा मोरारे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे भूषण परचुरे यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत अतुल फडके. तर चला ऐकूया कृष्णा भट यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आत्ताच आपण श्री कृष्णा भट यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती भूषण परचुरे यांनी, आणि संवादिनीवर साथीला होते अतुल फडके. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
3: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1:30 आहे. आता सादर करीत आहोत कार्यक्रम लावण्यरंग, ज्यामध्ये कार्यक्रमाचा भाग 32 आपण ऐकणार आहोत.
3: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
4: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार. श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत. आज आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचा 20वा भाग. पिंजरा चित्रपटाच्या वेळेला अनंत माने यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करावं अशी शांताराम बापूंची इच्छा होती, पण माने यांनी बापूंच्या हाताखालीच सहाय्यक म्हणून काम करण्याचा हट्ट धरला. त्यामुळं झालं काय की त्यानंतर शांताराम बापूंचे 2 चित्रपट निघाले, पण माने यांनी त्याचं दिग्दर्शन पण अनंत माने यांना अजून त्यांनी दिग्दर्शन करण्याची स्वतंत्र संधी दिली नव्हती. लवकरच तोही योग आला. व्ही शांताराम प्रॉडक्शनचा पुढचा चित्रपट अनंत माने यांच्या स्वतंत्र दिग्दर्शनाखाली निघाला होता. अतिशय हलकी फुलकी कथा घेऊन हा चित्रपट काही विनोदी प्रसंगातून रंगवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चित्रपट होता पदराची सावली. यामध्ये पुरुष एकटा राहूच शकत नाही, म्हणजे बालपणी मातेची माया म्हणजे आईचा पदर असतो, तरुणपणी बायकोची सोबत असते, आणि या दोन्ही ओलाव्यांशिवाय त्याचं आयुष्य व्यर्थ आहे हे चिरंतन तत्व सांगणारा हा चित्रपट होता. पण हा चित्रपट साधारण दर्जाचाच ठरला. त्यातलं ओ माय डिअर हे गाणं ढंगदार होतं. पुष्पा पागधेरे यांनी या चित्रपटामध्ये रंग हळदीचा पिवळा अजूनही ओला अंगावरी हे गाणं अप्रतिम गायलं होतं. या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया, पहिल्या डाकेनं टपाला.

हिंदी चित्रपट गाजवलेली मराठी अभिनेत्री नूतन आता मराठी चित्रपटांकडेही वळली होती. किशोर मिस्किन यांच्या पारध चित्रपटामध्ये तिनं काम केलं होतं. नूतन यांचा आवाज देखील चांगला होता. राम कदम यांनी तिच्याकडून मी तीच परंतु ती नव्हे हे गाणं गाऊन घेतलं होतं. यापूर्वी तिनं छबिली या चित्रपटासाठी एक गाणं गायलं होतं. पारध या चित्रपटात चार गाणी होती. गंमत म्हणजे या चारही गीतांचे चार वेगवेगळे गीतकार आणि वेगवेगळे गायक होते. या चित्रपटानंतर नूतन यांना गाणं शिकण्याची लहर आली. चंद्रशेखर गाडगीळ तिला गाणं शिकवायला जात असत असाही एका ठिकाणी उल्लेख आहे. पदराच्या सावलीत चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकूया. जय जय खंडेराया खंडेराया पडते तुझ्या मी पाया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे. या चित्रपटातली काही गाणी प्रभाकर नायक यांनी लिहिली, काही गाणी मादा देवकाते यांनी लिहिली. या चित्रपटाचे निर्माते होते हनीफ कुरेशी. 1977 साली आलेला हा चित्रपट.

काही वेळेला एखादा चित्रपट महत्वाकांक्षी म्हणून निर्माण करायला जातात, परंतु करायला गेलो गणपती आणि झाला मारुती अशी परिस्थिती होते. राम कदमांचे मित्र आणि गुरु महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध संगीतकार, ज्यांना लावणी सम्राट असं म्हणतात.

म्हटलं जातं असे वसंत पवार यांच्या जीवनावर एक चित्रपट काढायचं ठरलं. परंतु पटकथेतल्या कच्च्या दुव्यांमुळं हा चित्रपट म्हणावी तशी पकड घेऊ शकला नाही. या चित्रपटाचं नाव होतं माणसा परीस मेंढरबरी. हा चित्रपट संगीतकाराच्या जीवनावर असल्यामुळं राम कदम यांनी खास मेहनत घेऊन याला चांगलं संगीत दिलं होतं. पण दुर्दैव म्हणजे या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्सच निघाल्या नाहीत. त्यात आशा भोसले आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात एक मजेशीर लावणी देखील होती. सोनी आली तान्ही आली अशी ती लावणी होती. या चित्रपटामध्ये निघाली बारामतीच्या बाजारी ही एक झील असलेली लावणी राम कदमांनी संगीतबद्ध केली होती. विशेष म्हणजे अनेक ज्या झील गाण्यांसाठी वापरल्या जातात त्यातली सर्वात मोठी झील या गाण्यासाठी त्यांनी तयार केली होती. पण याच्या रेकॉर्ड्स न निघाल्यामुळं त्या लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पदराच्या सावलीत चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

डॅडी देशमुख यांनी एक फाईल राम कदमांच्या हातात दिली आणि त्यामध्ये गदी माडगुळकरांच्या सुंदर मोतीदार अक्षरातली गाणी होती. अण्णा माडगुळकरांची गाणी म्हणजे शब्दफुलच. संगीतकारांनी फक्त त्यातल्या स्वरांचा गंध शोधायचा बस एवढंच काम. गडकर यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेला दुसरा शब्दप्रभू म्हणजेच गदी माडगुळकर. गदिमांनी देवकीनंदन गोपालासाठी अतिशय प्रासादिक अशी गाणी लिहिली होती. त्यात एक अभंग देखील होता. छन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा.

देव, खाई दैवाचे तडाखे त्यासं माणूस हे नाव. या अभंगाला राम कदम यांनीच चाल लावली. बराच वेळ विचार करता त्यांच्यानंतर लक्षात आलं की आपण भोगलेलं आयुष्य हे छन्नी हातोड्याचे घाव सोसतच घालवलेलं आहे. दैवाचे तडाखे देखील आपण पचवलेले आहेत, पण असे दैवाचे तडाखे खाऊनच राम कदम नावाचा माणूस घडलेला आहे. राम कदमांनी आत्मकथन लिहायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या मित्राच्या पत्नीनंच त्यांना हे नाव सुचवलं आणि त्यांनी ते पटकन स्वीकारलं, कारण या सगळ्या ओळी राम कदमांच्या आयुष्याशी निगडीत अशाच होत्या. छिन्नी हातोड्याचा घाब हा अभंग सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आला. त्यानंतर कान्हा गोकुळात आला हे गाणं रश्मी गाडगीळ यांच्या आवाजात त्याच वेळेला ध्वनिमुद्रित करण्यात आलं. आणि घबाड मिळू दे मला हे एक भारूड त्यामध्ये होतं. हे भारूड देखील राम कदमांनी चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासोबत गायलेलं आहे. त्यामध्ये बाईचा आवाज जो आहे तो चंदू पाटील या गायकानं काढलेला आहे. आपण ऐकूया देवकीनंदन गोपाला या चित्रपटातली एक लावणी.

देवकीनंदन गोपाला या चित्रपटामध्ये गाडगेबाबांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या अंतयात्रेच्या प्रसंगावरती एक गाणं दाखवायचं होतं. त्यासाठी गदिमांनी शब्द लिहिले होते. विठ्ठलाच्या पायी थरारली विट, राऊळीची घाट निनादली. रात्रभर विचार करूनही राम कदमांना या गाण्याची चाल सुचत नव्हती. चाल लावण्याच्या विचारातच ते झोपी गेले. पहाटे पहाटे त्यांना जाग आली आणि पटकन त्यांनी त्या अभंगाला चाल लावली. चाल अतिशय छान होती आणि त्यांना असं वाटलं की या अभंगाला भीमसेन जोशीच न्याय देतील, त्यांच्याकडूनच हा अभंग गाऊन घ्यायचा या विचारामध्ये राम कदम होते. आणि पुढं त्यांच्याच आवाजामध्ये हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे गदी माडगुळकर तथा अण्णा माडगुळकर यांचंही 1977 निधन झालं. खरं तर महाकवी गदी माडगुळकर म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं त्यांचा एक वेगळा जमाना होता, ते एक सुवर्ण युग होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण कथा, पटकथा, संवाद, गीतं गदी माडगुळकर एक टाकी लिहित असत आणि हा आनंद मराठी रसिकांनी वर्षानुवर्ष अनुभवलेला आहे. अण्णांनी म्हणजेच गदिमांनी चित्रपटसृष्टीवर जवळजवळ 2 तप राज्य केलं. प्रतिभेचं वरदान असं अनेक कलाकारांना असतं, पण अण्णांच्या लिखाणामध्ये जी सहजता होती, प्रासादिकता होती, सौंदर्य होतं, त्याला कशाचीही तोड नव्हती. देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

गदी माडगुळकरांनी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या 16 चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. त्यातल्या 10 चित्रपटांची संपूर्ण गाणी तर 6 चित्रपटातली काही गाणी गदिमांनी लिहिली होती. गदी माडगुळकरांबरोबर

0: वरचा राम कदम यांचा पहिला चित्रपट म्हणजे रंगपंचमी. प्रभातमध्ये असल्यापासूनच राम कदम हे गदिमांना ओळखत होते. पुढं सुधीर फडके यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक संगीतकार म्हणून काम करताना गदिमांशी राम कदमांची जास्त जवळीक निर्माण झाली. रंगपंचमी हा बाळासाहेब सरपोतदार आणि अनंत माने यांचा चित्रपट. गदिमांच्या गाण्यांना संगीतकार म्हणून राम कदम पहिल्यांदाच संगीत देत होते आणि गदिमांनी त्याच सुमारास राम कदमांना घरी बोलवलं आणि प्रथमच ते पंचवटीमध्ये जात होते. जाताना काहीतरी न्यावं म्हणून ते अननस सोबत घेऊन गेले. अण्णांनी बघताच ये रे राम असं म्हणून राम कदमांचं स्वागत केलं. विद्यावहिनींना अननस खूप आवडायचं, त्यामुळं गदी माडगुळकर आणि त्यांच्या पत्नी दोघंही खुश झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा राम कदम पंचवटीत जायचे त्यावेळेला गदिमा आतमध्ये वर्दी द्यायचे, अगं आपला काळाराम आलाय बघ, फार दिवसांनी भेट झाली आहे. आणि पुन्हा राम कदमांना विचारायचे, काय रे राम कुठं वनवासात गेला होतास इतके दिवस. अशा काही अनेक आठवणी गदिमांशी निगडीत आहेत. आपण देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं राम कदम आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं एक गाणं ऐकूया.
1: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
2: काय म्हणते रे
1: जाणू बा.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: अन खंडो वाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.
2: बाप्पा हा सौदावाला.

0: बरे दर्शते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग.

जो ए आय आर मराठी डीजेच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2:27 झाली आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण ऐकूया शेम टू शेम या चित्रपटातील अशोक खांडे, पुरुषोत्तम बेर्डे यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना, संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

झाला अडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला अडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झा

हकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा। अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा। ऐकून डोस

तो कार्यक्रमात यापुढं ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट गम्मत जम्मत.

श्रोतेहो गीतबहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं, चित्रपट पळवा पळवी.

श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे दे दणादण या चित्रपटातील शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं.

रेडिओ कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया दादा कोंडके यांची रचना, संगीतबद्ध केला आहे राम लक्ष्मण यांनी, स्वर आहे अनुपमा देशपांडे यांचा, चित्रपट पळवा पळवी.

श्रुतयोग कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे यांच्या स्वरातील नादो महानोर यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

होते हो या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो AIR मराठी डिटॅच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता वनिता मंडळ.

0: श्रोतेहो, गाण्यांना संगीत देता देता संगीतकार अशोक पत्की स्वतः लिहायला लागले. ती प्रक्रिया आणि गाण्यांच्या चालींची निर्मिती याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.
1: अतिशय धूम ज्यांनी उठवली ते राधाई बावळी.
2: याची पण गंमत म्हणजे आम्ही एक कोकणी अल्बम करत होतो.
1: बर.
2: आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आम्ही चाल अगोदर बनवायचं. मी इकडे दोन चार चाली बनवल्या की त्याचं डडड करून किंवा डमी शब्द त्याच्यात असं करून गोव्याला पाठवायचो आणि तो पास करायचा. हे पहिली ओके, तिसरी ओके आणि चौथी ओके. दुसरी एवढी बरी वाटली नाही किंवा काय. तर हे जेव्हा करत होतो तेव्हा मी रेकॉर्डिंगला, माझ्याकडे चार गाणी तयार होती ऑलरेडी. तर रेकॉर्डिंगला जाईपर्यंत मला एक चाल सुचली. टॅक्सीत बसलो आणि दर ड र ड दिरी ड ड ड ड ड ड ड ड रि टा ट दिरी ट ट ट ड ड असं एक सुरुवात झाली. मी रेकॉर्डिंगला गेलो म्हणजे माहीमला राहतो मी, वांद्रायला जाईपर्यंत म्हणजे एक 10 मिनटं समजा लागतात. आणि गेल्यावर स्वप्नील बांदोडकर तिकडे होता.
1: बरं.
2: तर स्वप्नील म्हटलं बा, कारण तो स्क्रॅच गाणार होता म्हणजे त्याच्या आवाजात आम्ही करून गोव्याला पाठवायचो म्हणून त्याला बोलवलं होतं. तर तो होता, म्हटलं स्वप्नील चार गाणी रेडी आहेत पण एक मला आत्ता येताना एक चाल सुचली आहे, तू कशी वाटते बघ. म्हणून त्याला हे ऐकवले मी.
1: बरं.
2: तो म्हणा क्या बात आहे, तुम्ही नक्की करा, हे पाच पाठवून द्या यावेळी पाहिजे तर. आणि ते आम्ही पाठवले आणि ते शंकर महादेवांनी कोकणीमध्ये गायलं आहे.
1: अच्छा.
2: नील रंगान रंगला म्हणून.
1: बरोबर.
2: काही दिवसांनी असं मला कळलं की ते आता आमचे मित्र झाले होते तिकडचा प्रोड्युसर विड्युसर. तर स्वप्नीलने त्याला फोन केला कारण त्याला ती सगळी गाणी आवडली होती त्या अल्बममधली. त्याला त्या प्रोड्युसरला म्हणाला की मला तुम्ही ट्रॅक पाठवून देऊ शकाल का, मग त्याच्यावर मी मराठी गाणी कोणाकडनं लिहून घेतो आणि मी गाईन म्हणजे स्वप्नील. तर तो इतका म्हणजे साधा माणूस होता म्हणजे प्रोड्युसर जो होता तो म्हणाला मला एक पैसा देऊ नको, तुझं काहीतरी चांगलं होत असेल तर मी तुला पाठवून देतो. म्हणून त्यांनी
1: पाठवून दिलं,
2: ट्रॅक पाठवून दिले तिकडून.
1: बरं.
2: म्युझिक ट्रॅक. त्याच्यावर त्यांनी गाणी सगळ्यांकडनं लिहून घेतली, हे गाणं तू लिही, हे गाणं तू लिही, हे गाणं तू लिही. आणि त्याला आवडलं नाही ते गाणं. तर माझ्याकडे एक दिवस आला म्हणाला अशोकजी ते गाणं आहे ना डडडा डडा डडी रेडा ते, हे गाणं तुम्ही लिहाव, तुम्ही चांगलं लिहू. अरे म्हटलं मी कवी नाही, मग ते सप्तसूर कसं लिहिलं तुम्ही. तर म्हटलं होऊन जातं ना कधीतरी असं मूड लागला किंवा काय.
1: बरोबर.
2: तुम्ही मला एका तासामध्ये 10 चाली बनवायला सांग, मी बनवेन. कारण तेवढा माझ्या
1: बरोबर
2: कंट्रोल आहे माझा त्याच्यावर. पण शब्द हां एवढं शब्द भांडार नाही माझ्याकडे बाबा. तर नाही पण तुम्ही लिहू शकता मला, घाई नाही म्हणाला 15 दिवसांनी द्या पाहिजे तर. म्हटलं ओके चल एवढं आहे ना 15 एक दिवस. मग मी हळूहळू एक एक ओळ करत काहीतरी करेन. आणि तो केला संध्याकाळी 4-5ची गोष्ट. गाणं तर मला माहितीच होतं कारण कोकणी गाणं माझंच होतं. मीटरही मला माहिती होतं, चालही माहिती होती, सगळंच होतं. झालं माझं काय होतं, कोणी तुम्हीच फक्त विषय काढायचा असं असं आहे म्हणून की सुरू होतं ते चक्र. म्हणजे वेळ नाही त्याला, मग आपण भेटूया 1 महिन्यानी 15 दिवसांनी 8 दिवस असं वेळ नाही. एका बाजूला मी तुमच्याशी बोलत असेन काही व्यवहार बाकी चालू असतात पण
1: एक ट्रॅक चालू असतो,
2: एक ट्रॅक आतमध्ये चालू असतात. तो गेला आणि सुरवला. मी घरात जेवतोय, खातोय, हे करतोय ते. आणि संध्याकाळ 2 तास होईपर्यंत 2 ओळी झाल्या होत्या त्याच्या. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते. अरे म्हटलं वा छान झालंय, एक स्वतःवर खुश होण्या सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आता भिर भिरते
1: म्हणजे
2: माझी लिहिण्याची पद्धत बघा कशी. आता तेचे सगळे शब्द पाहिजे ना, बघते झुरते मरते सुरते असे बाजूला एका कागदावर लिहून काढले मी
1: शेवटचे.
2: हा शेवटचे सगळे मरते झुरते. आणि आता झुरतेला आता काय होऊ शकतं, तर मग उर्दू कसं लिपी असते तसं ते उलट झुरते असं करत ते गाणं मोकळा झाला. रात्री झोप नाही मला, 2:30 जाग आली आणि म्हटलं अंतरा लिहूया ना काहीतरी आठवेल म्हणून मग अंतरा सुरुवात. डा डा डा डा डा डा डा डी डा डा डा डा डी डा डा डा डी आज तर इथे या तरू तळी न असं ते करत ते अंतरा झाला. 8-9 वाजेपर्यंत दोन्ही अंतरे तयार होते.
1: बापरे.
2: मी त्याला 10 वाजता फोन केला, म्हटलं स्वप्नील गाणं तयार आहे. तो काय म्हणता, काल तर तुम्हाला सांगितलं. म्हटलं झालंय बघ तुला कसं वाटतं. आला घरी, कारण माझ्या समोरच राहतो तो माहीमलाच. त्याला इतकं आवडलं तो, ते सबन हल्ली मोबाईलवर तुम्ही करू शकता पटकन, ते डडडड करून त्यांनी स्वतःचा आवाज केला आणि सागरिकामध्ये गेला कारण त्यांचं प्रोडक्शन होतं. त्यांना ऐकवलं ते वेळे झाले. अवधूत गुप्ते तिकडे होता, त्याचा मला फोन, अशोकजी क्या बात आहे, काय शब्द आहेत आणि काय झालंय. आणि झालं तर अशा तऱ्हेने ते गाणं तयार झालं.
1: पण हे मला विशेष कौतुक असं वाटतं की हे जे तुम्ही शेवटचं यमक घेतलंय हे इतकं अवघड आहे, म्हणजे याच्यामध्ये ते बसवायचं आणि मधल्या अंतरे आणि मुखडा आणि त्याची सांगड घालायची हे फार अवघड आहे.
2: नाही त्याचं मीटर एवढं लांब आहे ना,
1: फार दीर्घ.
2: हो

0: पण मला एक सांगा पत्की साहेब, इतकी सुंदर गाणी तुम्ही लिहिलीत, सप्तसूर काय किंवा हे काय, वाराकांत पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके या सगळ्या मांदियाळीमध्ये आज जी भावगीतं लिहिली जातात, तर ती कशी वाटत तुम्हाला? म्हणजे अभावगीतं आहेत का भावगीतं आहेत खरोखर?
1: नाही, अभावगीतच म्हटली पाहिजे, कारण तेवढा विचार कोणी करत नाही असं मला वाटतं.
0: म्हणजे त्याच्या पाठीमागे जी गाण्याच्या पाठीमागे थॉट प्रोसेस जी आहे,
1: हां, ते कुठेतरी कमी पडतं. जसं नाटक म्हटलं की नाटक लिहिणारे आता नाहीच आहेत बघा,
0: हो नाहीच,
1: कारण तो काळ जे एक होता, वसंत कानेटकर, कुसुमाग्रज, जयवंत दळवी वगैरे, कारण ते विचार करून काहीतरी करायचे, ते म्हणून त्यात ते सक्सेसफुल व्हायचे. हल्ली काय माहिती आहे, आपण असं जरा अंग केलं किंवा हात वारे केले की लोकांना आवडतात, असं कुठेतरी चुकीचा ग्रह आहे नटांचा किंवा प्रोड्युसरचा म्हणा, की ते लोकांना आवडतं, म्हणून ते थ्रिलरबाजी जास्ती होत चालली आहे कोणत्याही बाबतीत. आणि तो थॉट पाहिजे व तुमचे उच्च विचार पाहिजे, हे जे त्याच्या मागचं जे आहे ते कमी होत चाललंय.

0: टी व्ही आला आणि एक दोन तीन महिने गेले असतील, मला सई परांजपेचा फोन आला, एक सिरियल करताय रे. म्हटलं म्हणजे काय करताय, म्हणजे तो काळ बघा. ते म्हणाले एक स्टोरी असते, त्याला आपण एवढ्या एवढ्या भागामध्ये वाटायचे आणि तेव्हा 13 भागच द्यायचे किंवा अगदी चांगले असेल तर 26. हम लोग किंवा खानदान बिंदान असे काही आले होते बघा दिल्लीहून, त्याला 52
1: भाग.
0: तेरा मध्ये संपायची, मस्त वाटायचं आणि ते आठवड्याला एक दिवसच असायची.
1: बरोबर.
0: पण जेव्हा सई परांजपेचा फोन आला तेव्हा करायचं म्हटलं तर तेव्हा काय टायटल सॉन्ग पाहिजे हा हट्ट नव्हता कोणाचा. टायटल म्युझिक
1: बरोबर,
0: एक जसं सिनेमा सुरू व्हायच्या अगोदर टायटल म्युझिक असतं, भरगतचं असं काहीतरी वाजलं आणि तर असं असायचं. तर अशी मी तिच्यावर अडोस पडो, छोटे बडे असे 3-4 सिरियल केल्या. एक दिवस राजदत्त साहेबांचा फोन आला मला, अरे मी एक सिरियल करतोय आणि त्याचं टायटल सॉन्ग करायचंय. मला इतका मला इतका आनंद वाटला म्हणजे ऐकूनच. म्हटलं काय टायटल सॉन्ग? हो म्हणाले आपण गाणं करूया. म्हटलं क्या बात आहे, म्हणे आपला आवडीचा विषय ना. तर उद्या सकाळी येतो मी तुझ्याकडे. म्हटलं बर. आणि आले ते गाणं घेऊन, मधुकर आरकड्यांचं गाणं होतं. गाणं मी दुसरं काम करत बसलो होतो घरी, काहीतरी पेटी अशी माझ्या समोरच होती. गाणं दिल्यावर मी समोरच ठेवलं. मी त्यांच्याशी बोलतोय, ते मला कथानक सांगताय सिरियलचं काय. एक लहान मुलगा असतो, त्याचं नाव गोटे असतं आणि हे आणि ते वगैरे वगैरे. अर्धं लक्ष त्याच्याकडे आणि अर्धं लक्ष त्या गाण्याकडे, कारण मी मगाशी म्हटलं तसं माझं चक्र सुरू. तर असं तिकडे बघतो त्याचं मीटर काय असावं, त्याचे भाव काय असावे. हां मग तुमच्याशी हो का, अच्छा बरं वगैरे करतोय. परत तिकडे असं त्यांचं संपल्यावर म्हणाले बरं मग आपण कधी भेटू. म्हटलं तुम्हाला चाल ऐकू गाव. म्हणजे पेटीला हात पण लावला नव्हता मी, पण मनात
1: सुरू झालं,
0: मनात चाल तयार होती, डोक्यात चाल तयार होती. तर म्हणाल काय म्हणतो तू? म्हटलं मला जे वाटतं ते ऐकवतो मी तुम्हाला, बघा. आणि त्यानं तिथल्या तिथे चाल ऐकू आणि इतकी ती आवड खूप झालं, म्हणजे मिठी मारली
1: लोकप्रिय झाली. थोडी जरा आपण लोकांना मागे नेऊया.
0: बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत

0: आता ही दीर्घ गाणी तुमची जितकी आवडली लोकांना तितकी एक मिनिटांची शीर्षक गीत सुद्धा तुफान आवडली लोकांना आणि ती तर इतकी लोकप्रिय झाली.
1: काही काही ठिकाणी तर सांगतात ना की एक मिनिटाचं असलं तरी ते आम्हाला भावगीताचं फिलिंग देतं आणि
0: फील देतं,
1: आम्ही तृप्त होतो आम्ही त्या एक मिनिटामध्ये.
0: अगदी खरंय, अगदी खरंय. ती सुरुवात कशी झाली? दूरदर्शन पासून झाली.
1: हो, दूरदर्शन जेव्हा 72 मध्ये आपल्या इंडियामध्ये

0: ಮಣೆ ಮಾಳ ರಾಣಿ ಖಡಕಾತ.
1: अर्थपूर्ण शब्द ना इतकी सुंदर चाल तुम्ही
0: एवढे फोन मला सगळ्यांचे का बात आहे. कारण प्रत्येकासाठी हा नवीन भाग होता ना.
1: खरंच आहे.
0: शीर्षक गीत होय हा प्रकारच वेगळा होता.
1: संकल्पनाच पहिल्यांदा रुजली लोकांमध्ये. आणि मग वादळ वाट या सुखानो या आभाळ या गोजीरवाड्या घरात सोनिया चौमर आणि अलीकडे अगदी अवघाचे संसार. आता मला थोडासा असा एक प्रश्न की अधुरे एक कहाणी हे पाडगावकरांचं मूळ गाणं
0: हो
1: भातुकलीच्या खेळामध्ये त्याला तुम्ही वेगळी चाल लावली त्या शीर्षक गीताच्या मध्ये.
0: नाही मी लावली म्हणजे प्रोड्युसरचा हट राकेश सारंगचा
1: कबूल आहे. पण याच्यावर काही पाडगावकरांची प्रतिक्रिया कधी ऐकायला मिळाली का?
0: एक तर आमचं दोघांचं डिस्कशन फार झालं राकेशचं आणि माझं. राकेशचं आणि चॅनेलवाल्यांचं. चॅनेलवाले म्हणाले तेच गाणं तुला का पाहिजे. तर म्हणाला नाही हे माझ्या सिरियल एकदम परफेक्ट जात आहे हेच पाहिजे. तर म्हणाला हरकत नाही पण तेच गाणं ठेव ना मग नवीन चाल का पाहिजे तुला. तो म्हणाला नाही आजच्या जमान्यातली मला चाल पाहिजे. तर त्याच्यामुळे म्हणजे ऑगस्टमध्ये हे सिरियल सुरू होणार होते ते ऑक्टोबर उजाडला. दोन तीन महिने पुढे गेले ह्या भांडणामध्ये म्हणजे तो ऐक ह्यांचा ऐकेना हा त्यांचा ऐकेना वगैरे वगैरे. शेवटी मला सांगितलं आपण नवीन करतोय हा म्हणजे त्यांना मानावं लागलं चॅनेलवाल्यांना की ओके. आणि मी त्याला सांगितलं अरे म्हटलं लोकांना माहिती आहे लोक काय म्हणतील ना ओके. तर म्हणाला नाही तू कर बरं. मी दोन चाली केल्या होत्या त्याच्या पण त्याच्यातली मला एक आवडली होती ती म्हटलं मी तुला उद्या येऊन ऐकवतो. तो म्हणाला ठीक ऑफिसमध्ये ये आणि ऐकव. काही नव्हतं पेटी नाही काय नाही असं टेबल होतं समोर आम्ही असेच बसलो होतो एकमेकांसमोर आणि म्हटलं ऐकू का हा ऐकव. आणि त्याला ऐकवले आणि म्हणजे अक्षरशः तो इतका खुश झाला ना बस मला हेच पाहिजे होतं म्हणून. आणि खरोखर म्हणजे ते जेव्हा टी व्हीवर यायला लागलं होतं इतके म्हणजे सगळे कारण कोणाच्या कल्पनेत पण नव्हते का ते भिंजलेलं होतं पहिलं गाणं
1: अक्षरशः म्हणजे इतके वर्ष रेडिओवरनं ते लोकांपर्यंत पोहोचलंय ऑलरेडी.
0: पण मला असं वाटतं याच्या मागे संगीतकाराचा एक विचार करण्याचं हे वेगळं होतं. तेव्हा कसं होतं एक भातुकलीचा खेळ आणि निवेदक येतो आणि तो सांगतो असं
1: निवेदनाच्या पद्धतीने ते गाणं होतं. ती चाल होती
0: ती चाल तशी होती. आता काय मला दुःख दाखवायचं होतं त्या बाईचं घरातलं दुःख किंवा काय झालं तर ते त्या बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी कंपोज केलं होतं एवढाच हा फरक होता. तर एकदा हे व्हायचं

0: अगोदर पाडगावकर मला भेटले होते, कारण पाडगावकरकडे तो परमिशन मागायला गेला होता आणि त्यांनी परमिशन दिली. त्याचे पैसे त्यांना ऍडव्हान्स मध्ये दिले पण त्या प्रोड्युसरनी राकेश सारंगनी. मला शिवाजी मंदिरला एकदा भेटले, म्हणजे रेकॉर्ड व्हायच्या अगोदर, तर म्हणा म्हणाले पथकी इकडे आहो. तर त्यांचा जबर आवाज विवाज नाही, मी जरा घाबरलो, म्हटलं काय तुम्ही माझ्या गाण्याला चाल लावताय म्हणे. म्हटलं हा ते भातुकलीच्या म्हणता का? तो हो. अहो तुम्ही काय एवढं फेमस गाणं आहे, लोकांना माहिती आहे, त्याला काय तुम्ही आणखी वेगळी चाल लावणार? म्हटलं मी तेच सांगतोय प्रोड्युसरला.
1: ते ऐकत नाही,
0: ते ऐकत नाही आता, आणि मला करावं लागणार, म्हणजे तोही माझा मित्र आणि सगळं असं असल्यामुळे. बघा बघा तुम्हाला चॅलेंज आहे म्हणाले.
1: हो का?
0: हा. तर म्हटलं मलाही माहिती आहे चॅलेंज आहे, कारण एवढं सबंद फुसून टाकायचं जुनं लोकांच्या मनातलं आणि नवीन द्यायचं, म्हणजे खरोखर म्हटलं चॅलेंज आहे, बघूया देव साथ देईल असं मला वाटतं, म्हणून मी सटकलो तिकडं. आणि जेव्हा झालं तेव्हा मला भेटले, तेव्हा म्हणाले छान केलंस दोघांचं. यशवंत देव साहेब भेटले, त्यांनीही सांगितलं मला. अरुण दाते भेटले पुण्याला, त्यांनीही सांगितलं छानच झालं म्हणून.
1: हे एक मिनिटांचं शीर्षक गीत असतं, याच्यामध्ये काय बारकावे असतात ते तुम्ही कसे शिकलात, म्हणजे काय विचार करता की एक मिनिटात कसं ते?
0: मला हा फायदा कसा झाला माहिती आहे का? झिंगलमुळे झाला. झिंगल 10 सेकंदाचं असं, ह्याला तरी एक मिनिट, अगोदर 1.5 मिनिट होतं. मग ते ऍड जास्त मिळतात म्हणून मग 1 मिनिटाचं केलं, कारण चॅनलवाला आपला फायदा नेहमी बघणार
1: अर्थात.
0: तर 1 मिनिटाचं झालं ते, पण 1 मिनिट काय, मी 10 सेकंदात सुद्धा चांगलं चांगलं काम केलेलं आहे. तर तो जो फायदा होता झिंगलचा अनुभव, हा मला इकडे कामाला येतो.
1: झिंगलचा विषयच तुम्ही काढलात, आता मला वाटतं 10-1 हजाराच्या वर जिंगल्स तुमच्या झाल्या असतील इतक्या वर्षांमध्ये. तर पहिली जिंगल जी होती ज्यानी तुम्ही
0: ढेर से कपडे मैं कैसे दो वगैरे,
1: तर किंवा धाराची होती,
0: धारा होती, झेंडू
1: बामची होती, तर हे सगळं करताना कसं एकदम काय सुस्त कसं पटकर येतं?
0: नाही काय असतं, सूर तेच असतात सारे गम पदनिसा, किंवा राग सेम असतात, ताल म्हणा सेम असतात, पण माध्यम काय, कोणत्या माध्यमासाठी तुम्ही काम करताय हे विचार संगीतकाराने केला पाहिजे, की तुम्ही काय कशावर जोर दिला पाहिजे. त्यावेळी सिरियल करताना तुम्ही वादळवाट म्हणा आभाळमया, ते लोकांना कळलं पाहिजे ही आभाळमया सिरियल आता सुरू होत आहे, किंवा तर कुठे जोर दिला पाहिजे, कोणत्या शब्दावर जोर दिला पाहिजे. तर हे झिंगलमुळे मला मिळालं, कारण झिंगलचं तसंच आहे. झंडूबाम विकणार म्हणजे झंडूबाम तुमचा असा पॉवरफुल आलाच पाहिजे, तो शब्द किंवा धारा धारा आला पाहिजे, होय की नाही?
1: जसा व्हॉइस ओव्हरमध्ये करतात तसं,
0: की हे
1: पंच होतो, त्याचा
0: पंच आला पाहिजे तिकडे, तोच भाग आहे, बाकी काही नाही. सूर तेच असतात आणि त्या हिशोबाने कंपोज करायचं. मला अंतरमिंत्र नसतात त्याला,
1: हो नाही,
0: एकदा सुरू झालं की 8 ओळी कंप्लीट करायचं आणि काय होते आभाळ माया करून मोकळं व्हायचं किंवा असं ते असतं. तर ते ग्राफ त्याचा कसा गेला पाहिजे हे इतकी वर्ष करून करून करून करून मला जरा कळायला लागलं असं मला वाटतं.
1: हा तुमचा विनय आहे. पण आणखीन एक मला तुमची ही आठवते की प्रौढ शिक्षणावरती साक्षरता जो अभियान सुरू झालं त्याच्यावर तुम्ही एक गाणं केलं होतं,
0: त्याचा किस्सा आहे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. एक
1: सूर्य उगा
0: ऑडिओ व्हिज्युअलचं काम चाललं होतं आमचं वेस्टर्न आउटडोअरलाच,
1: बर,
0: आणि सकाळी 10 ते 10 आता 9:45 आम्ही घड्याळकडे बघतोय, आता संपत आलं, चला आता 10 वाजता संपलं की घरी जायचं. सुरेश वाडकर आमच्याबरोबर होते सकाळपासून, कविता कृष्णमूर्ती होती आणि सगळे म्युझिशियन. एवढ्यात 9:45 तो OBM आला माणूस,
1: बर,
0: अरे कल सुबह प्रेझेंटेशन आहे एक देणं आहे आणि गाणं होतं ते 3 अंतऱ्याचं गाणं, हे जे पुरब से सूर्य उगा म्हणतात ते तुम्ही, त्यावेळी आम्ही जे केलं ते. तर आम्ही म्हटलं आता कसं होणार, आता 10 वाजले आता विचार काय करणार आणि काय, अशोकजी आप हमको बताते, म्हणजे लोकांचा विश्वास जास्ती की अशोककडे गाणं दिलं की 10 मिनिटाला
1: तयार
0: असणार इतकं. आता तर म्हटलं नाही रे, माझा एक सोड पण सुरेशजी आहेत, कविता कृष्णमूर्ती, म्युझिशियन थकलेले आहेत सगळे आपण. नाही, सुबह 9 बजे प्रेझेंटेशन आहे, नाही तो मेरी नोकरी चले जाएगी वगैरे त्याचा
1: सुरुवात झाला, करायलाच पाहिजे.
0: म्हटलं काय करूया, सुरेशजीने विचारलं, हा चलो आप करे ना फिर क्या. त्यांनाही कॉन्फिडन्स होता की अशोककडे आला म्हणजे 15-20 मिनिटाला चाल हजर असणार. परत ते कागद वाचून गेलं मी, म्हणलं असं असं आमचं काम संपलं 10 वाजता, ते ओळी वाचलेले होते मी, त्याचं मीटर काय आहे ते सगळं. पण कशामध्ये कंपोज करायचं किंवा काय किंवा काय हे काही नव्हतं.
1: गायक किती वादक किती असं
0: हां नाही, वादक विदक समोर होते पण काय असावं त्याचं रूप हे काही फिक्स नव्हतं. फक्त त्याचं मीटर आणि मिळालं होतं मला. मी म्हटलं आपलं काम आता सकाळचं संपलेलं आहे तर मी 10 मिनटं मी कॉफी पितो फ्रेश होतो आणि आपण सुरू आणि ते करता.

करता झाली तयार, चाल तयार झाली होती मनात. आतमध्ये गेलो, सुरेशजी कविता कृष्णमूर्ती होती, म्हटलं क्या हो गया कवितेचा पहिला, म्हटलं हा हो गया चलो आणि सुरुवात. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, पूरब से सूर्य उगा फैला.

0: वा वा
1: ते हे कशामुळे मी सांगतो आता शॉर्टमध्ये, ह्याचं तिन्ही यंत्र झाले आम्ही रेकॉर्ड केलं सगळं. मला हे गाणं करताना कट्यारची आठवण झाली, म्हणजे त्याची कॉपी म्हणून नाही पण त्याच्यामध्ये एक गाणं होतं असं, वसंतराव देशपांडे सकाळी प्रभात फेरी करून येतात मॉर्निंग वॉक करून, आणि त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं ते गाणं, सकाळचं गाणं. त्यामुळे पंडितजी क्या गाते आहे, म्हणजे पंडितजी आणि खानसाहेब असं ते दोन गाराणी दाखवली होती. ते म्हणाले तर तेव्हा ते जोनी दिलो गोल भास्कर हे गगन राज ते जो, हे कुठेतरी माझ्या
0: बरोबर ती लिंक पण.
1: हा तर म्हटलं हे जर सुरावट आपण हा राग म्हणा हे भटियार आपण इकडे जर वापरला तर काय, एवढं फक्त मनात आलं आणि
0: हे गाणं
1: तयार झालं.

0: रसिकांच्या आजही कानात असलेलं गाणं मिले सूर मेरा तुम्हारा ही निर्मिती प्रक्रिया रंजक आणि अवघडही ती आजच्या भागात ऐकूया खुद्द अशोक पत्कींकडून. पण आणखीन एका गाण्याची छाप जी पंडित भीमसेन जोशींचा चेहरा समोर येतो त्याची त्या निर्मितीची कशी काम म्हणजे इतके कलाकार
1: त्याची पण अशी गंमत आहे म्हणजे 13 भाषेत गाणं करायचं म्हणून आलं आणि 4 ओळी गाण्याची जास्ती पण नाही आणि त्याच ट्रान्सलेट होणार गुजराती तामिळ तेलुगू या भाषेत आणि आम्ही एक सिटिंग त्या मलिक म्हणून प्रोड्युसर होता फार प्रोडक्शनचं हे होतं काम. आम्ही कोणत्या रागात करायचं तर म्हणाले ह्याच्यात कसं वाटेल यमनमध्ये तर म्हटलं असं असं ह्या रागात देशमध्ये कसं वाटेल तर ऐकवलं आणि शेवटी भैरवीमध्ये ऐकवायचं ते भैरवीतलं आवडलं.
0: प्युअर भैरवीच
1: भैरवीच्या सिंध भैरवी म्हणा किंवा भैरवीच्या अंगाने तर ते म्हणाले हे मस्त आहे याच्यात आपण करूया आणि त्याच्यात सगळ्यांना लिहायला सांगितलं हे करायला सांगितलं सगळ्या लँग्वेजवाल्यांना आणि सकाळी वेस्टर्न आउटडोअरला आम्ही 10 जमा झालो.
0: बर
1: भीमसेन जोशी समोर बसलेलेच होते असे मस्त
0: वेगीर गंभीर
1: असे खाली कणतंबोरे बिंबोरे दोन होते आणि नानामुळे तबल्याला असे सगळे बसले आणि गाणं शिकवलं आणि सुरू. त्यांना सांगितलं आता आपल्याकडे फक्त 25 सेकंद आहे तुमच्यासाठी कारण सगळ्यांना

0: टाइम वाटला होता त्यांनी या लँग्वेजसाठी एवढा, मराठीसाठी 8 सेकंद, ह्याच्यासाठी 12 सेकंद, ह्याच्यासाठी असं ते. आणि आम्ही तेव्हा हसलो होतो त्या मलिकवर, अरे 12 चे 15 झाले समजा किंवा 15 चे 20 झाले तर काय फरक पडतो. म्हणजे प्रत्येक लँग्वेजच्या वेळी हे भांडण व्हायचं. मी कविता तो साऊथचा एक होता, अरे यांना उडायला मॅडम उडे असं काय फरक पडतो म्हणजे. तर थोडा फरक पडताय तुम खूप आदमी पता लागेल. आणि खरोखर तेव्हा पटलं आम्हाला हे सांगतो मी तुम्हाला स्टोरी सांग. तर हे झालं आणि हे करताना मग त्यांना काय व्हायचं, पंडितजींना असा हात केला की पंडितजी आपका टाइम शुरू हो रहा है अभी, आपको हात किया की शुरू हो जाइए आणि 25 सेकंदाला संपलं पाहिजे. ते झालं की पंडितजींना हात केला की ते तंबोरेवाल्यांना हात करायचे, कारण सूर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गाणार काय ते. की ह्याच्यात आणि एक दोन आवर्तन ते तंबोऱ्याचे होईपर्यंत टाइम संपायचा. पंडितजी आपको बोला तो आप शुरू कीजिए प्लीज. अच्छा अच्छा मी कोशिश करता विचारे ते, पण कारण हा माध्यम त्यांच्यासाठी नवीन झाला. तर असं 2-3 झालं तर आम्हाला कळलं की होत नाही हे अवघड आहे. तर दमनसूद म्हणून रेकॉर्डिस होता तिकडे. पण छोटीशी गोष्ट असते पण आठवायला पण किती वेळ लागतो आपल्याला बघा. आणि आमचं हे रोजचं काम असून सुद्धा तर दमनसूदला माझ्या डोक्यात कल्पना आहे, अरे दमन तू टेप ऑन करणार ना और उनको जब चाहिए गाणे दो आपण वहां से कट करेंगे. सरळ गोष्ट आहे की नाही, आपण त्याच्यातले 25 सेकंद 22 सेकंद काय पाहिजे एडिट करूया. पण हे कराय विचार हा सुचायला सुद्धा इतका वेळ गेला. शेवटी ते झालं. त्याच्यानंतर एका दिवसात त्या 13 लँग्वेजेस केल्या आम्ही, सकाळ ते रात्री 10-11 वाजेपर्यंत. तमिळ, तेलुगू, गुजराती आणि प्रत्येकाचे सुपरवायझर आले होते लँग्वेजचे. बरं आपल्याला काय वाटतं मद्रास हे म्हणजे काय, मृदंगम वाजवलं टकणी टकटुंब टकटिंग आणि किंवा मोर्सिंग म्हणून एक की झालं मद्रास हे.
1: तसं नाही ते
0: नाही तो साऊथ म्हणजे तामिळवाला सांगायचं हे इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे वाजत नाही, आमच्याकडे घटम वाजतं.
1: तेच पाहिजे
0: तेच पाहिजे म्हणजे सगळे होते इन्स्ट्रुमेंट
1: म्हणजे थवेल पासून घटम पर्यंत.
0: हा तवेल विवेल हे ते सगळं प्रत्येकाचं. आमच्याकडे खंजीरा म्हणून असं वाजतं तोच पाहिजे, आमच्याकडे हे वाजवत नाही. पण आपण काय एक विचार करतो मद्रास ना, चला मृदंग मृदवारे आणि की साऊथचा फील मिळाला आपल्याला. पण ते आम्हाला शिकायला मिळालं त्याच्यामुळे.
1: खूपच विचार एका गाण्याचा म्हणजे बघा ना 3 मिनिटाचं गाणं येते.
0: बरं संतुरवाला नव्हतं आम्हाला काश्मीर, पहिलं सुरुवात काश्मीरने होते पंडितजींच्या नंतर. सोन करस बाई सोन तरस एक वरभर ये सोन तरस असं ते होतं. तर काश्मीरचं ते नावाडी बिवाडी ते आता संतूरवाला नाही आता काय. तर दीपक बोरकर म्हणून आमचा रिदमिस्ट आहे, एक साईड रिदम वाजवतो, तो त्याला सांगितलं होतं हार्प घेऊ नये म्हणून. तर हार्प उघडला ते सुरावट लावली भैरवीची आणि 2 सिस पेन्सिल घेतल्या आम्ही.
1: बर
0: वा ते दुसऱ्या मुलांनी एक घेतली कारण मला असे दोन्ही सवय नव्हती. त्यांनी एक घेतली मी एक घेतली आणि संतूरचा तो फील दिला आम्ही त्याच्यावर.
1: क्या बात.
0: तर असं गमती एवढ्या गमती आहेत म्हणजे ते करता करता
1: खूपच.
0: मग मराठीचं मग ढोलकी घेरे मराठी आहे म्हणून मग हे घेरे असं करत करत आम्ही केलं. पण ह्याचं म्हणजे श्रेय कोणाला जास्ती मी देईन तर लुई बँक्सला, कारण कंपोजिशन एवढंच आहे 4 ओळीचं आणि त्यांनी जी माळ गुंफली आहे ना. आणि आम्ही 13 तुकडे संध्याकाळपर्यंत तयार केले होते. त्या दिवशी लता दिदी नव्हत्या, त्या कुठे रशियाला गेल्या होत्या आणि शूटिंग होतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. तर म्हणाले कविताच्या अपघात दिदीनं म्हणजे शूट तो कर लुंगा म्हणून कविता कृष्णमूर्तीने गायला होतं ते जो लताबाईचा भाषण भाग आहे तो. आणि त्याच्यावर शूट बीट झालं. तुम्ही आता मायन्यूटली बघितलं तर तुम्हाला कळेल ते लिपसिंग मॅच होत नाहीत म्हणून.
1: एका छोट्या याच्या मागे किती मेहनत असते आमच्या श्रोत्यांना तर हे ऐकून खूपच आनंद वाटेल.

Allerdings,

या सगळ्या प्रयोगानंतर एक काय म्हणतो त्याला की काही प्रश्न मनात माझ्या निर्माण होतात या संदर्भात, ते तुम्हाला थोडक्यात विचारतो की आजकाल रियालिटी शोज जे आहे की एका दिवसात तुम्ही स्टार होता, कसं वाटतं हे काय, याचं पुढे काय होईल गणित की असावं नसावं?

0: कारण तुम्ही जवळून पाहिलं ते.
1: तुम्ही म्हणाल तसं रियालिटी शोमुळे खरं बघितलं तर नवीन गायकांचं नुकसानच आहे. कारण सांगतो मी, एक तर ते समोर दिसतात म्हणून त्यांना वाटतं की आपण लोकप्रिय झालो आहोत.
0: बरं,
1: कळलं की नाही. पण काय होतं त्याच्या मागची भूमिका अशी आहे की हा सगळं आई वडिलांचा हट्ट असतो मुलांपेक्षा, की आपला मुलगा गेला पाहिजे. म्हणजे तो किती कितपत गातो किंवा कितपत त्याची तयारी आहे इकडे काही लक्ष नसतं, पण तू एकदा टी व्हीमध्ये दिसला पाहिजेस. कारण हे काही गोष्टी माझ्यासमोर आई वडील बोलताना, अरे दोनदा दिसशील ना, हरला तर हरला,
0: अरे बापरे,
1: तर ह्याच्यात काय अर्थ आहे सांगा मला, असं असतं का माने? म्हणजे पहिली गोष्ट, बरं तुम्ही तिकडे गेल्यावर त्यांच्या बंधनात असता चॅनेलवाल्यांच्या, तेव्हा ते काय करतात की त्यांच्या आवडीची किंवा त्यांनी निवडलेली गाणी तुम्हाला तुमच्याकडनं बसून घेतात. तुमच्या आवाजाला काय सूट होईल किंवा काय हा नसतं विचार. आज एक विषय ठरलेला असतो, हृदयनाथ मंगेशकर येणार मग हृदयनाथची गाणी घ्यायची, अशोक पत्के येणार म्हणजे अशोक पत्केंच्या आवडीची गाणी घ्यायची.
0: याच्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची गरज पालकांच्या दृष्टीने मला वाटतं निर्माण झालेली
1: आहे. माझा हल्लीच आता एक लोकसत्तेमध्ये लेख पण आला, तर लोकांनी इतका आवडला, तुम्ही स्वच्छ बोलला म्हणून.
0: बरोबर,
1: त्याच्यात लपवण्यासारखं काय नाही की मला काय चार पैसे मिळणार नाही किंवा मी काय, पण लोकांचं नुकसान होतं असं मला वाटतं. की ह्या वयात काय होतं की बरं तीच गाणी असतात, एक 40-50 गाणी काढलेली असतात, तीच गाणी परत परत परत रिपीट कर. बरं ती गाणी बसवताना हा काय स्पर्धक काय करतो की घोटून घोटून घोटून त्या लताबाईंनी कशी जागा घेतली आहे,
0: झेरॉक्स त्याची मांडली जाते तिथे,
1: किंवा आशाबाईंनी ती जागा कशी घेतली आहे, फडके साहेबांनी कशी जागा घेतली आहे, ह्याच्या पलीकडे ते विचारच करत नाही.
0: स्वतंत्र विचार त्याच्यापेक्षा मग
1: खुंटला जातो. म्हणजे पुढे जाऊन ह्यांचं काय होतं की ते घोटवून घोटवून बसवलेलं असल्यामुळे कधी कधी आम्हाला आवडतो, म्हणजे हा क्या पहिला नंबर आलाय, काय गातो रे मस्त, आम्ही बोलवलं 2-3 झाला हा प्रकार. स्टुडिओत आल्यावर त्यांना नवीन कंपोजिशन दिलं की ते डायजेस्ट करण्याची त्यांची ताकद नसते. बरं डायजेस्ट नसतं नाही, ते तुम्हाला रिप्रोड्यूस करायचं असतं आपल्या पद्धतीने.
0: बरोबर,
1: वाडकरांचं कसं वेगळं आहे ह्या अनुभव इतका वर्षाचा असल्यामुळे, देवकीला गाणं शिकवलं की काय होतं की ती स्वतंत्र आपला विचार करते, टाकते
0: त्याच्यामध्ये,
1: आणि तो मांडला पाहिजे ना. नुसतं पोपटपंची नको इकडे की अशोकजीने एवढं शिकवलं एवढं गायलं एवढं गायलं, असं नसतं ते गाणं. गाणं म्हणजे काय, तुमचे विचार मांडायचे असतात त्याच्यात, की तुम्हाला काय फील झालंय ते गाणं ऐकून शब्द वाचून.
0: म्हणजे मूळ निर्मितीमध्ये स्वतंत्र विचाराने तुम्हाला भर घालता आली पाहिजे,
1: आलीच पाहिजे. तर ते यांच्याकडे कमी पडतंय.
0: बरोबर,
1: या नवीन गायकांकडे. बरं, 1-2 वर्षासाठी ते कॉन्ट्रॅक्टमध्ये बिझी असतात, बांधून ठेवलेले असतात. तोपर्यंत काय होतं, आता तुम्हाला 2 आठवतात याच्यामध्ये, हा काय गायला रे, ही काय गायली रे. पण तोपर्यंत ती तिसऱ्या महिन्याला दुसरी बॅच सुरू होते, पर्व दुसरं पर्व तिसरं, हे तोपर्यंत पहिल्याला विसरतात लोक. असं ते झालंय. त्याच्यामुळे बरं त्यांना प्रोग्राम मिळतात, ते खुश कुठे असतात, त्यांना बाहेरचे प्रोग्राम मिळतात. म्हणजे जे 5,000 जागे त्यांना 25,000 मिळायला लागतात, 40,000 मिळायला लागतात, की अरे तो येणार आहे आमच्या गावाला, की चला, तर त्याच्यात एवढे हुरळून जातात.
0: बरोबर,
1: तर हे पैसा म्हणजे पैसा नाही आहे सगळं, हे संगीत म्हणजे वेगळंच आहे काहीतरी.
0: खरी जाण जी यायला पाहिजे ज्या वयामध्ये, त्याऐवजी वेगळीकडेच त्यांचं लक्ष जात, अर्थप्रधान होऊन जात सगळं, स्वरप्रधान जे व्हायला पाहिजे ज्या वयामध्ये.
1: माझ्याकडे आता येतात ना, हो तुमच्याकडे स्वप्नील गातो हे गातो, पण आमच्याही मुलीला बघा, आमच्याही मुलाला बघा. म्हटलं ठीक आहे, बरं तुम्ही आता तिकडून जिंकून आलाय किंवा काय, तर काय सांगायचं बजेट नाही, बाहेर तशी ती 50 घेते म्हणे, 50,000, पण आता तुम्ही बघा काय ते.
0: अरे बापरे, असो
1: तर नाही, म्हणजे त्यांची दृष्टिकोनच बदलतो, सांगण्याचा अर्थ काय, पैशाचा हा प्रश्न नाहीये, पण त्यांचा अरे मिळतात ना मला, मग काय आता मी म्हणजे पाय हवेत तरंगायला लागतात त्यांचे.
0: बरोबर,
1: जमिनीवर पाय पाहिजे.
0: खरंय, आणखीन एक प्रश्न म्हणजे जमाना सध्या रिमिक्सचा आहे, म्हणजे हळूहळू आपलं संगीत ताल प्रधानत्वाकडे जायला लागलंय, तर याबद्दल तुम्ही कसं बघता या फ्युजनकडे, नवीन ह्याच्याकडे?
1: नाही, फ्युजन म्हटलं तर माझाही राधाई बावरी फ्युजनच म्हणतो मी.
0: होय,
1: मी तरी म्हणतो. लोक म्हणतात की नाही मला माहिती नाही, कारण त्याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश आणि भारतीय संस्कृतीचं गाणं आहे, पण ते फ्युजन कितपत आहे मारक नाही,
0: तारक आहे त्याला.
1: श्रवणीय आहे, त्याच्यातून एक तुम्हाला वेगळा अनुभव मिळतो, फील मिळतो. हल्ली काय होतं की एक जुनं गाणं घ्यायचं आणि त्याला एक रिदम, म्हणजे 10 ढोल वाजतायत, 10 ताशे वाजतायत, आणि धडाड धडाड धडाड धडाड धड, अरे काय तू गाणं कशासाठी असतं, स्वतःच्या आनंदासाठी, काही आपण परिश्रम केले ते विसरण्यासाठी असतं, मनाला आनंद देण्यासाठी असतं, हे सगळं बाजूला होतं, उलट ते ऐकून असा त्रास होतो, डोकं असं भणभणायला लागतं.
0: खरं,
1: तर हे काय संगीत नाहीये, तर लोकांची दृष्टी तिकडे जास्त.

0: ती आहे की जास्ती काहीतरी बडवावडवी केली की ते फ्युजन झालं, ते हे झालं, लोकांना नाचता म्हणजे हल्ली ते स्टेडियम मध्ये दाखवतात बावटे विवटे घेऊन की सगळे एकाच बाजूला डोलतायत, दुसऱ्या बाजूला सगळं, तर ते काय अर्थ आहे, नाचतात काय आणि हे काय
1: म्हणजे ते फ्युजनचा वापर कितपत करावा, ते श्रुती प्रिय होईल असं जर केलं श्रुती मध्ये,
0: गाणं हे गोडच पाहिजे किती काही झालं तरी.
1: करेक्ट, बरोबर,
0: ते तुम्हाला आनंद देणारं पाहिजे गाणं.
1: पत्के सर, मला आता आठवलं की परवा एक मास्टर ब्लास्टर सचिन याचा एक कृतज्ञ क्षण आपण अनुभवला, प्राध्यापक रमेश तेंडुलकरांच्या आणि त्याच्या भावाच्या कविता आणि भावमुके तुम्ही केलाय, ते
0: नवीन अल्बम केला,
1: नवीन अल्बम
0: सचिनच्या वडिलांची गाणी आहेत आणि त्याच्यातली नऊ गाणी आम्ही प्राजक्त म्हणून त्यांचं कविता संग्रह आहे, त्याच्यातली नऊ गाणी आम्ही निवडली चांगली चांगली आणि गाणारे पण चांगले मिळाले आम्हाला, शंकर महादेवन, हरिहरण, शान, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, मंदार आपटे वगैरे सगळे, आणि अतिशय वेगळी अशी गाणी झालेली आहेत. वेगळीचा अर्थ हा की गाण्याच्या फॉर्म मध्ये एकतर लिहिलेली नव्हती ती, मुक्त छंदामध्ये गाणी आहेत,
1: बरोबर,
0: पण त्याच्यात गहन अर्थ आहे, एक शब्दाची मांडणी वेगळी आहे, तर ते सगळं लक्षात घेऊन विचार केला मी आणि गाणी केली आणि जेव्हा गाणी छान वाटली मला स्वतःला तेव्हा मीच त्यांना सांगितलं की सचिनच्या मोठ्या भावाला अजित की आपण चांगले गायक घेऊया आणि मग शंकर विंगर सारखे सगळे ज्यांची नावं आहेत आज ते सगळ्यांना घेत.
1: बरोबर, आणि प्रत्यक्ष सचिननी गाणी ऐकली,
0: गाणी ऐकली ना म्हणजे काय,
1: बर,
0: त्याला भावमुखे जे टायटल सॉंग आहे ते इतकं आवडलं म्हणजे, आणि गाणी आवडली म्हणजे गाणी कंपोज झाली की पहिली त्यांच्याकडे पाठवायचो पास करायला की बाबा हे चार केले, तर त्याच्या चारातले मग तीन पास व्हायचे कधी, कारण काय ते त्यांना वाटायचं की ह्याच्यापेक्षा हे जरा जास्ती चांगले तर हे करूया आपण,
1: बर
0: असं म्हणून बाकी चाली सगळ्याच्या चांगल्या होत्या,
1: चांगल्यासाठी एलिमिनेशन,
0: वा चांगलाच चांगलं म्हणजे आणखी.
1: करेक्ट करेक्ट. पत्के साहेब, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले तुमच्याकडे, तर मी पाहिलं तर 100 मला स्मृतिचिन्ह दिसली त्या दिवशी, 100 वरच असतील कदाचित, तर काय पुढे नवीन संकल्प या दृष्टीने काय, आता 25 ऑगस्टला 70 तुम्ही प्रवेश करताय, तर काय संकल्प नवीन काय मनामध्ये आहे?
0: संकल्पना असं काय नाही, मी कार्यशाळा घेतो नवीन मुलांना, आता हेच सांगतो म्हणजे तेव्हाही की तुम्ही हुरळून जाऊ नका छोट्याशा यशाने, आणि गाणं काय म्हणजे आता जसं अभिषेकींकडून मी काय शिकलो हे जसं सांगितलं म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी असं, एवढी ताण तू घेऊ नको, का घेऊ नको, तर एवढी इकडे एवढंच पाहिजे, ह्याची एवढीच गरज आहे, तर एवढी आपल्याला सवय झाली पाहिजे, एवढं आपण शिकत गेलं पाहिजे, तर हे कार्यशाळेमध्ये मी शिकवतो. गाण्याचे प्रकार असतात, भावना असतात, गाण्याचे फेक असते, गाण्याचे शब्द कसे पोचवायचे लोकांपर्यंत, हे सगळं कार्यशाळेमध्ये मी शिकवतो, तेव्हा लोकांना माझी कार्यशाळा इतकी आवडते अशोक पत्के यांना म्हणजे त्यांना बरं वाटतं, कारण सच्चं काय आहे ते सांगतो, उगीच नाही तो तुमची मुलगी काय गाते हो वा वा, उगीच मला ते आवडत नाही, मी स्पष्ट बोलतो तर ते लोकांना आवडतं स्पष्ट बोलणं सुद्धा, म्हणजे
1: वा वा
0: त्रुटक असलं तरी, आणि ते मला आवडतं की त्यांना आवडतं म्हणून, उगीच त्यांना चढवणं म्हणजे त्यांच्या घातक आहे त्यांच्यासाठी.
1: खरंच आहे, मला वाटतं पत्के साहेब आपण खूप अनेक अंगाने बोललो आज, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, या मुलाखतीमध्ये तुमचे आमचे सूर जुळले आणि आमच्या श्रोत्यांचे तर तुमच्या गाण्यांचे सूर कधीपासून जुळलेले आहेत, मनापासून आभार आपले,
0: धन्यवाद.
1: थँक्यू.

श्रोतेहोया यार, मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 3:53 झाले आहेत. आता सादर करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत यशवंत देव यांची.

सुधो या गीता बरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार हर्षवर्धन कौलगी यांचं शास्त्रीय बासरीवादन आपण ऐकणार आहोत, राग सूर मल्हार. मध्यलयगत झप तालामध्ये तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर सातगिरी आहे निलेश जाधव यांनी. तर ऐकूया कलाकार हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण हर्षवर्धन कोलगी यांचं बासरीवादन ऐकलं। श्रोतेहो, पहाटेचे 4:30 आहेत। आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार सुचेता अठलेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत। राग तलत, विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत। बंदिशेंचे अनुक्रमे बोल आहेत रैन का सपना आणि घट घट मे राम रमैया। त्यांना तबल्यावर साथ केली आहे निलेश जाधव यांनी आणि संवादिनीवर साथीवर आहेत विनोद पडगे। तर ऐकूया सुचेता अठलेकर यांचं शास्त्रीय गायन।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात, ज्यामध्ये आपण सुचेता अठलेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश जाधव यांनी आणि संवादिनीवर साथीला होते विनोद पडगे.
1: श्रोतेहो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, न्यूज ऑन एआयआर ॲप आणि एआयआर मराठी डिटॅच उपग्रह वाहिनीवरचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

शुद्ध हो गीत भार या कार्यक्रमात या पुढील गीत ऐकूया. सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत सुधीर फडके यांचंच, चित्रपट आराम हराम आहे.

श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं. श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. इतिहासातून चला उलगडू आजही
0: विस्मयगा. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं.